0: श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
2: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
1: April 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
3: श्रोतेहो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
0: श्रोतेहो, आता थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला प्रारंभ होत आहे. प्रतीक्षा करूया.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 16 भाद्रपद शके 1948, दिनांक 7 सप्टेंबर ISV 2026। पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद झाली आहेत। आमची पहिली सभा आता सुरू होत आहे। ह्या प्रातकालीन सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीनं, राग गुजरी तोडी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया संत दिगंबरदास महाराज यांची भक्तिरचना नचिकेत लेले यांच्या स्वरात.

शरद जांभेकर यांच्या स्वरात मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं मुकुंद गद्रे यांनी. श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता आपण करूया गदी माडगुळकर यांच्या गीतानं. स्वर आहे गोविंद पोवळे यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपवरून देखील ऐकत आहात.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज मी तुमच्या बरोबर आहे भावना पारखी. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बालकवींनी ह्या कवितेत श्रावणाचं अगदी तंतोतंत वर्णन केलंय. सध्या आपण हेच तर अनुभवतोय मंडळी, मध्येच एखादी सर येते तर मध्येच लख ऊन पडतंय. ह्या ऊन पावसाच्या खेळात ढगांच्या आडून औचित इंद्रधनुष्य देखील डोकावतं. मंडळी, आपलं आयुष्य म्हणजे हे देखील एक इंद्रधनुष्यच नाही का? पावसाशिवाय जसं इंद्रधनुष्य दिसत नाही, तसंच आपल्या आयुष्यात दुःखाच्या संघर्षाच्या सरी बरसल्याशिवाय सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान येत नाही. इंद्रधनुष्याचे सातही रंग मनाला मोहून टाकणारे असतात, मात्र प्रत्येक रंगाची कहाणी निराळी. लाल तांबडा रंग कधी प्रेमाचा तर कधी संघर्षाचा, नारिंगी म्हणजे केशरी रंग उगवतीचा, नव्या आरंभाचा, सकारात्मकतेचा, पिवळा रंग आनंदाचा, ऊर्जेचा, वाटचाल करत राहण्याचा, हिरवा संपन्नतेचा, प्रगतीचा, निळा रंग आपल्याला आश्वस्त करणारा, विश्वासाचा, पारवा रंग आयुष्यातील कठीण काळ दाखवतो आणि जांभळा रंग स्वप्नांच्या मोहक जांभुळी धाग्याचा. श्रोते हो, जीवनातले हेच रंग एकत्र येऊन आपल्या आयुष्यात इंद्रधनुष्य उमलतं आणि म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आयुष्याची वाटचाल करत राहायचं, जेणेकरून आपला संपूर्ण प्रवास एक आनंद यात्रा होईल, आपलं जगणं हे एक सुरेल सुमधुर गाणं होऊन जाईल.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो, सकाळचे 6:35 होत आहेत। आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। सुरुवातीला ऐकूया आजचे काही ठळक कार्यक्रम। 6:40 प्रसारित होईल शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दुग्धजन्य पदार्थांसाठी आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञान याविषयीची माहिती। हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल 2:00 सकाळी 7:15 आणि पुन्हा 2:05 आरोग्यम धनसंपदा। राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली भाग 3 आहार तज्ज्ञ समीक्षा चोरडिया। सकाळी 6:50 आणि पुन्हा 2:10 परिसर। औषधी वनधन संवर्धन आणि पर्याय भाग 3 सहभाग वनस्पती शास्त्रज्ञ पूर्वा जोशी। या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती केली आहे आकाशवाणी पुणे केंद्रानं। सकाळी 7:00 आणि पुन्हा 1:55 ऐसी अक्षरे रसिके आडवाटेवरील पुस्तकं या मालेत चिलियन साहित्यिक रोबेतो बोलान्यो यांच्या 2666 या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा। 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:40 बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम। सकाळी 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई ह्या पुस्तकाचं क्रमशः वाचन। आज आपण ऐकणार आहोत भाग 118। सकाळी 11:05 सहज संवाद सादरकर्त्या सुलभा सौमित्र। 12:00 वनिता मंडळ पालकत्व एक सुंदर प्रवास समुपदेशक वैशाली पाटील यांची मुलाखत। 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित केलं जाईल। संध्याकाळी 5:30 युववाणी। 6:30 साहित्य सौरभ श्रीनिवास कुलकर्णी आणि द मा धामणसकर यांच्या साहित्याचा वेध घेणारं रूपक आठवणींच्या पानातून लेखन डॉ सोमनाथ कोमरपंत आणि डॉ वैशाली जावळेकर यांचं। 7:15 वृत्तविशेष 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात कीटकनाशकांच्या अवशेषांचे दुष्परिणाम आणि उपाययोजना या विषयावर डॉ रुपेश विनायक पाटील सहाय्यक प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र विभाग श्रमशक्ती कृषी महाविद्यालय।

0: झाले मालदाड संगमनेर यांची मुलाखत आणि त्यानंतर मधुमक्षिका पालन एक शेतीपूरक व्यवसाय या विषयावर डॉक्टर संदीप लांडगे कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ चारा पिके संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यालय राहुरी यांची मुलाखत. या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रानं. रात्री 8:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 नयन घोष यांचं सतारवादन राग मिया की तोडी, दुपारी 2:30 स्वानंदी सडोलीकर यांचं गायन राग गौड सारंग, संध्याकाळी 5:02 मीनल देशपांडे यांचं गायन राग गौरी, रात्री 10:00 लियाकत अली खान यांचं सारंगी वादन राग बागेश्री आणि रात्री 10:30 पंडित चंद्रशेखर वझे यांचं गायन राग मारू बिहाग. श्रोते हो, हे होते आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आता एक नजर आजच्या हवामानावर. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलकासा पाऊस पडला. कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 31 अंश सेल्सिअस अशी झाली. किमान तापमान कुलाबा इथं 26, सांताक्रूझ इथं 25 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ इथं 90%. पावसाची नोंद सांताक्रूझ इथं 3 मिलीमीटर इतकी झाली. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. श्रोतेहो, कार्यक्रमांची रूपरेषा, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 6:40 होत आहेत, वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमांची. सुरुवातीला आपण जाणून घेऊया हवामानाविषयी. पुढील 24 तासात ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत दुग्धजन्य पदार्थांसाठी आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञान याविषयीची माहिती. तत्पूर्वी ऐकूया हा संदेश.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञानामुळे केवळ उत्पादनाचं संरक्षण होत नाही तर त्याचा साठवण कालावधी वाढतो, पोषण मूल्य अबाधित राहतं आणि अन्न सुरक्षेची खात्री मिळते. आधुनिक पॅकेजिंगचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना बाह्य वातावरणातील आर्द्रता, ऑक्सिजन, प्रकाश, धूळ, दूषित घटक आणि सूक्ष्मजीवांपासून संरक्षण देणं. योग्य पॅकेजिंगमुळे उत्पादनाची चव, रंग, सुगंध आणि पोषण मूल्य दीर्घकाळ टिकून राहतं, तसंच वाहतूक आणि साठवण सुलभ होऊन अन्नाची नासाडी कमी होते. मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग या पद्धतीमध्ये पॅकेजच्या आत असलेल्या हवेचं प्रमाण नियंत्रित करून त्या जागी नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड या वायूंचं विशिष्ट प्रमाणातील मिश्रण भरलं जातं. कार्बन डायऑक्साईड सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यास मदत करतं तर नायट्रोजन ऑक्सिडेशन कमी करून उत्पादनाचा ताजेपणा टिकवून ठेवतो, त्यामुळे उत्पादनाचा साठवण कालावधी वाढतो. चीज, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्हॅक्युम पॅकेजिंगमध्ये पॅकेटमधील सर्व हवा बाहेर काढून नंतर पॅकेट हवाबंद केलं जातं. हवेतील ऑक्सिजन काढून टाकल्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ मंदावते, तसंच स्निग्धांशांचं ऑक्सिडेशन कमी होतं, त्यामुळे उत्पादन अधिक काळ सुरक्षित राहतं. या तंत्राचा वापर विशेषतः चीज, पनीर, खवा आणि इतर उच्च स्निग्धांश असलेल्या पदार्थांसाठी केला जातो. ऑक्सिजन शोषक हे ऑक्सिजनशी रासायनिक अभिक्रिया करणाऱ्या पदार्थांपासून तयार केलेले छोटे पाऊच असतात. यामध्ये प्रामुख्यानं रिड्यूस आयन, एस्कॉर्बिक आम्ल, ग्लुकोज ऑक्सिडेज आणि काही प्रतिक्रियाशील रंगद्रव्यांचा वापर केला जातो। हे पाऊच बंद

0: पॅकेजमध्ये ठेवले असता आतला ऑक्सिजन जवळजवळ पूर्णपणे शोषून घेतात, त्यामुळे अन्नपदार्थ खराब होण्याची प्रक्रिया मंदावते आणि साठवण कालावधी वाढतो. खाद्य पॅकेजिंग म्हणजे अन्नावर किंवा अन्न घटकांदरम्यान खाद्यपदार्थापासून तयार केलेला पातळ थर लावणं. हा थर अन्नाला संरक्षण देतो, तसंच तो खाण्यास सुरक्षित असतो. यासाठी झीन, ग्लुटेन, कोलेजन, जिलेटिन, व्हे प्रोटीन, चॉकलेट आधारित कोटिंग्स इत्यादींचा वापर केला जातो. निर्जंतुक पॅकेजिंग या पद्धतीमध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं प्रथम निर्जंतुकीकरण किंवा UTH प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे पदार्थ पूर्णपणे निर्जंतुक वातावरणात निर्जंतुक बहुस्तरीय आणि उच्च संरक्षणक्षम पॅकेजमध्ये भरले जातात. या तंत्रामुळे उत्पादन 15 दिवसांपासून ते 6 महिन्यापर्यंत सामान्य तापमानात सुरक्षित राहू शकतं. साठवण कालावधी हा पॅकेजिंग साहित्याची गुणवत्ता, त्याचं संरक्षण गुणधर्म, पॅकेजिंग प्रणाली आणि उत्पादनाच्या पूर्व प्रक्रियेवर अवलंबून असतो. टेट्रा पॅक हे या तंत्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे. तसंच या पद्धतीत रेटॉर्ट पाउच, टेट्रा ब्रिक, बॅग इन बॉक्स यासारख्या प्रणालींचा वापर केला जातो. सक्रिय पॅकेजिंगमध्ये पॅकेजिंग साहित्य केवळ उत्पादनांचं संरक्षण करत नाही, तर उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावतं. प्रतिजैविक पॅकेजिंगमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखणारे पदार्थ पॅकेजिंग साहित्यावर लेपन, मिश्रण, स्थिरीकरण किंवा पृष्ठभाग सुधारणा करून वापरले जातात, त्यामुळे अन्नाची सुरक्षितता आणि साठवण कालावधी वाढतो. आधुनिक पॅकेजिंगचे जे फायदे आहेत, तर यामध्ये उत्पादनाची चव, रंग, सुगंध आणि पोषण मूल्य टिकून राहतं. वाहतूक आणि साठवणीदरम्यान उत्पादनाचं नुकसान कमी होतं. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध होतं. अन्नाची नासाडी कमी होऊन आर्थिक नुकसान टळतं. पर्यावरणपूरक पॅकेजिंगमुळे प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
1: दुग्धजन्य पदार्थांसाठी आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञान याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. माहितीचं वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2 वाजता. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण युवा व प्रौढ अवस्थेत ऊर्जा, कार्यक्षमता आणि आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी जाणून घेतलं. तर आजच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेऊया. वय वाढत जाते तसे आपल्या शरीरातील चयापचनाचा वेग, शारीरिक हालचाल आणि शरीराची ऊर्जा आवश्यकता बदलत जाते. याच काळात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि वाढते वजन यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. मात्र योग्य आहार आणि नियमित जीवनशैलीतील बदलांमुळे या आजाराचा धोका कमी करण्यास आणि काही आजारांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. सर्वप्रथम आपल्या ताटाकडे पाहूया. ताटातील मोठा भाग भाज्या आणि सलाडने, त्यानंतर योग्य प्रमाणात धान्य, भाकरी, पोळी आणि प्रथिनांचा स्रोत जसे डाळी, कडधान्य, पनीर, दही, अंडी किंवा योग्य मांसाहारी पदार्थ यांनी भरलेला असावा. मधुमेहाच्या बाबतीत केवळ साखर टाळणे पुरेसे नाही. एकूण आहाराचे प्रमाण, कर्बोदकाचे प्रमाण आणि त्यांची गुणवत्ता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मैदा आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी संपूर्ण धान्ये, डाळी, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. उच्च रक्तदाबासाठी मिठाचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे.

0: गावचे आहे. पापड, लोणची, नमकीन, पॅकेट स्नॅक्स आणि अतिखारट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. हृदयाच्या आरोग्यासाठी तळलेले पदार्थ, ट्रान्सफॅट आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करून भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुकामेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समावेश करावा. वजन वाढत असेल तर फक्त जेवण कमी करण्याऐवजी आहारातील गुणवत्ता सुधारण्यावर भर द्यावा. गोड पेय, अतिरिक्त साखर, तळलेले पदार्थ आणि अनावश्यक स्नॅक्स कमी करून नियमित शारीरिक हालचाल वाढवणे आवश्यक आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यम वयात केलेले छोटे बदल भविष्यात मोठे आरोग्य फायदे देऊ शकतात. दररोज थोडे चालणे, योग्य वेळी जेवणे, पुरेशी झोप घेणे, तंबाखू आणि धूम्रपान टाळणे, नियमित आरोग्य तपासणी करणे, याला आहाराची जोड मिळाली तर आरोग्य अधिक चांगले राखता येईल. लक्षात ठेवा, आहार हा आजारांवर उपचार करणाऱ्या औषधांचा पर्याय नाही, परंतु योग्य आहार हा आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध यातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणूनच आजपासून आपल्या ताटात छोटे पण सातत्यपूर्ण बदल करा, कारण आरोग्याची काळजी घेण्यासाठी आज केलेली सुरुवात उद्याचा धोका कमी करू शकते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला जे विपुल वनसंपदा लाभलेली आहे आणि त्याच्यात औषधी वनस्पतींचा जो प्रचंड बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्यातल्या पूर्वा जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार.
0: आतापर्यंत आपण बघितलं की या तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले होते त्याची उत्तरंही सापडत गेली असं तुम्ही सांगितलं. पण मग आता महत्वाचं म्हणजे की तुम्ही जसं सांगितलं की आजूबाजूला इतकी आदिवासी आणि गावं आहेत हे सगळं, त्या ग्रामस्थांना आपलंसं करण्यातही तुमचा वेळ गेला असेल.
1: नक्कीच गेला.
0: हे सगळं तुम्ही केलं आणि म्हणूनच काम पुढे गेलंय हे आपण नक्कीच गृहीत धरतो आहोत. तर आता तुम्ही प्रत्यक्ष काय काम सुरू केलेलं आहे याच्याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे.
1: आता जसं आपण मागच्या वेळी बोललो की जंगल व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, मग त्याच्यात मूल्यवर्धनाच्या काही शक्यता आहेत का? जसं ताडोब्यामध्ये काही गावांमध्ये हिंडताना आमच्या असं लक्षात आलं की तिथे वाईल्ड फ्रुट्स बेल कवट हे सगळं अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग ग्रामस्थांशी बोलताना ताई हे आपल्याकडे भरपूर आहे ना, ताई आपल्याकडे भरपूर आहे ना, म्हटलं भरपूर म्हणजे किती? ते नाही भरपूर आहे म्हटलं म्हणजे मोजलेलं नाही. म्हणजे तिथे एक प्रश्न समोर उभा ठरला,
0: पोटापुरतं भरपूर आहे
1: असंही असू शकेल. मग अनेक गावांमध्ये चर्चा करताना लक्षात आलं नाही भरपूर आहे म्हणजे खरंच भरपूर आहे, आपल्याला कदाचित त्याचा डेटाही घ्यावा लागेल. म्हणजे त्याच्यात संशोधनाचा विषयही आहे आणि मूल्यवर्धनाचा विषयही आहे. मग हे जेव्हा समोर आलं तेव्हा उल्काची संकल्पना खरंच सुचली आणि ती लिहिली गेली माझ्याकडनं असंच म्हणूया. आणि नाम फाउंडेशनला डायरेक्टली अप्रोच करता आलं आणि नानासाहेबांनी संकल्पना स्वतः ऐकून घेतली आणि एका त्यांच्या सहकार्याने, नाम फाउंडेशनच्या सहकार्याने आणि लोकल एनजीओ पर्यावरण मित्र त्यांच्या अतिशय खंबीर अशा आधाराने या एका गावामध्ये आम्ही आज एक प्रकल्प सुविधा उभी केली.
0: स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय मला वाटतं की हे काम करणं कठीण,
1: हे शक्यच नाही. आणि स्थानिक असले तर, कारण हे त्यांच्यासाठी चाललेलं आहे. आपण बाहेरनं जाणारी माणसं असतो शेवटी प्रसादजी, आणि अनेकदा ट्रॅडिशनल प्रोसेसिंग वगैरे हा जो भाग असतो ना तो आपल्यापेक्षा चांगला त्यांना येत असतो
0: निश्चितच. प्रश्न
1: हे कुठेतरी आपल्याला सुद्धा ऍक्सेप्ट करण्याची वेळ
0: त्यांच्याकडनं शिकायचं असतं,
1: त्यांच्याकडनं शिकायचं असतं. आणि त्यांच्याकडे जे त्यांना वाटतं की हे ताई करू शकतील किंवा हे दुसऱ्या कोणाची तरी मदत इथे घ्यावी लागेल ते आपल्यापर्यंत येतं, तिथे मदत जरूर करणं गरजेचं.

0: बरोबर,
1: तर हा तो प्रकल्प झाला की प्रकल्प सुविधा ह्याच्यासाठी उभी केली आहे मेनली की जंगलातली फळं आणि एक छोटा प्रक्रिया उद्योग तिथे असावा. आणि मग त्यामुळे भद्रावती तालुक्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये स्थानिक बचत गट निर्माण झाला एक बायकांचा, क्रांती ज्योती महिला बचत गट असा आता तो गट स्थापन झालाय. आणि वन आधारित जे जे काही आपल्याला शाश्वत पद्धतीने गोळा केलेलं जे काही असेल ते त्याचा प्रक्रिया उद्योग असं त्याचं स्वरूप आहे. हा पहिला प्रकल्प तिथे
0: तिथे काय काय बनवलं जातं तेवढं फक्त जरा थोडं
1: त्याची बनवण्याची प्रक्रिया आता या आत्ताच्या फ्रूट सीझनपासून सुरू होणार आहे. पण आमच्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या मी सध्या गुलदस्त्यात ठेवते कारण डायबिटीससाठीच्या काही महत्वाचे प्रॉडक्ट की ज्याच्यात बेल आहे तुम्हाला सांगायला नको आणि त्या अनुषंगाने रिसर्चही मी त्याला लिंक करते म्हणजे लॅबवर की ज्याच्यात अँटीऑक्सिडंट खरंच आहेत का किंवा त्या फळांमध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा त्या फळांचं करून घेतलंय. आता आम्ही सगळीकडे पोचावं अशी इच्छा आहे की तो प्रॉडक्ट तिथे लोकली राहू नये तर तो बाहेर पर्यंतही जावा कदाचित.
0: निश्चितच. आणि ह्या सदिच्छा आमच्या पण आहेत कारण असं आहे की तुम्ही जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केलेलं आहे त्याचं एंड प्रॉडक्ट म्हणजे हेच आहे, त्यांना उपजीविकेचं साधन मिळणं आणि आपल्याला तिथल्या औषधी वनस्पतींचा एवढ्या वनधनाचा उपयोग होणं
1: अगदी
0: ही दोन्ही त्याच्यात गरजेचं आहे,
1: अगदी महत्वाचं आहे.
0: तर मला असं वाटतं ही वाटचाल योग्य दिशेने चालली असं म्हणायला हरकत नाही. आम्ही उत्सुक आहोत. या भागापुरता निरोप घेऊया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:55 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृत मधून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. भारत फ्रांस मैत्री संबंधान प्रशंसयन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी पेरिस नगरे स्वामीनारायण मंदिरस्य उद्घाटनम् अकरोत्. तेन राष्ट्रपति मैक्रों वर्यस्य योगदानं संस्मृत्य प्रोक्तं यत् एआई प्रौद्योगिक्याः अथ जलवायु संकट निवारणस्य दिशि उभौ देशौ जागतिक नेतृत्वं वहतः. मंदिर निर्माणं सांस्कृतिक सेतुरूपेण कार्यं करिष्यति इति तेन प्रतिपादितम्.
5: बीएपीएस के माध्यम से जब अलग अलग देशों में मंदिरों की प्राण प्रतिष्ठा होती है तो वहाँ भारत के प्राचीन विचार और मानवीय मूल्य भी साथ साथ ही जाते हैं. और भारत का विचार कहता है समानम मनः सहचित्त मेषाम, अर्थात हमारे मन समान हो, हमारे हृदय साथ जुड़े. इसलिए आज जब फ्रांस में इतना भव्य मंदिर बनकर तैयार हुआ है ये फ्रांस की विविधता को तो समृद्ध करेगा ही, इससे भारत और फ्रांस के सांस्कृतिक संबंधों को भी ऊर्जा मिलेगी.
4: भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटनेन भ्रामक वार्तानां खंडनं कृतम्. यासु इसरो संस्थायाः निजीकरणस्य उत तस्याः भूमिकायाः न्यूनीकरणस्य संभावना व्यक्ता आसीत्. सामाजिक माध्यमेषु प्रसारिते एकस्मिन् सन्देशे इसरो संस्थया स्पष्टीकृतं यत् न तु अस्याः निजीकरणं करिष्यते न च अस्याः महत्त्वं न्यूनं भविष्यति. संस्थया उक्तं यत् अन्तरिक्षक्षेत्रे निजीक्षेत्रस्य सहभागितायाः मुख्य उद्देश्यम् इसरो संस्थां भारतस्य भावि अन्तरिक्षकार्यक्रमस्य अग्रिमजनाः अनुसन्धानेषु अधिकप्रभाविरूपेण ध्यानं केन्द्रीकर्तुं सक्षमं करणम् अस्ति. यदा च उद्योगक्षेत्रं परिपक्वप्रौद्योगिकीनां क्षमतानां च विस्तारं करिष्यति. दिल्लीराज्यस्य मुख्यमन्त्रिणा रेखागुप्ता इत्यनया नवदिल्ल्याः सत्यनिकेतनक्षेत्रे भवनपतनस्य घटनायाः मजिस्ट्रियल इति दण्डाधिकारी अनुसन्धानस्य आदेशः प्रदत्तः तथा च भवनस्य स्वामिनः विरुद्धं FIR इति प्राथमिकी पञ्जीकर्तुं निर्देशोऽपि प्रदत्तः. मुख्यमंत्री कार्यालयः अवदत् यत् घटनास्थलस्य समीक्षायाः घटनायाः प्रारम्भिकमूल्याङ्कनस्य च अनन्तरम् अयं निर्णयः स्वीकृतः. CMO कार्यालयः अवदत् यत् ये गभीरघटनायाः कृते उत्तरदायिनः इति ज्ञायते ते पूर्णतया उत्तरदातारः भविष्यन्ति. तथा च

0: विद्यालयः अवदत् यत् अस्थायी उपायरूपेण सत्यनिकेतनक्षेत्रे निवसतां छात्राणां मध्ये अनेकेषां वेतन अतिथि निवासस्थानानां असुरक्षायाः भावस्य च परिसमाप्तेः अनन्तरं छात्राणां कृते स्वस्य वर्गेषु आवासं कल्पयति। भवनपतनस्य दृष्ट्या आर्यभट्ट महाविद्यालये अपि अद्य अध्यापनं स्थगितमस्ति। बिहार उत्तर प्रदेशयोः विभिन्नेषु भागेषु भीषण जलाप्लावनेन सामान्य जनजीवनं तीव्रतया प्रभावितम् अभवत्। बिहारे गंगा, गंडक, कोशी चेति प्रमुखाः नद्यः संकटस्तरं अतीत्य प्रवहन्ति। पटनायां गंगानद्याः जलस्तरः अनेकेषु घट्टेषु उच्चतम आप्लवं स्तरम् अतिक्रमति, येन अधोवर्ती क्षेत्रेषु उच्च सतर्कता वर्तते। उत्तर प्रदेशे 24 मण्डलानि आप्लावग्रस्तानि सन्ति, यत्र वृष्टिसम्बद्धासु घटनासु 5 जनाः स्वप्राणान् अयच्छन् इति वार्ताः।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, सकाळचे 7 वाजलेत। प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम।
2: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
3: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
4: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
5: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
4: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
5: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया चिलियन साहित्यिक रोबेर्तो बोलॅन्यो यांच्या 2666 या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, जागतिक साहित्यात आवाका आणि आशयाच्या व्याप्तीमुळे वाचकाला थक्क करणाऱ्या मोजक्या पुस्तकांचं एक खास दालन आहे. आज मी तुम्हाला अशाच एका महाकाय आणि गुंतागुंतीच्या कादंबरीची सफर घडवणार आहे. या कादंबरीनं 21व्या शतकातल्या जागतिक साहित्याला एक प्रचंड मोठा धक्का दिला होता. या भन्नाट आणि अस्वस्थ करणाऱ्या कादंबरीचं नाव आहे 2666 आणि याचा लेखक आहे एक अत्यंत महान आणि बंडखोर चिलियन साहित्यिक रोबेर्तो बोलान्यो. बोलान्यो हा स्पॅनिश साहित्यातला एक विलक्षण आणि झपाटलेला लेखक मानला जातो. त्यानं ही कादंबरी अक्षरशः मृत्यूच्या दारात उभा असताना लिहिली. त्याला यकृताचा दुर्धर आजार झाला होता आणि आपल्याकडे आता फार कमी वेळ उरला आहे हे त्याला पक्क माहीत होतं. त्यानं जणू स्वतःच्या मृत्यूशी शर्यत लावली होती. या जीवघेण्या शर्यतीतून त्यानं या भव्य आणि अथांग कादंबरीची निर्मिती केली. हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच 2003 त्याचा मृत्यू झाला. सुमारे 900 पानांच्या या महाकाय कादंबरीत प्रत्यक्षात 5 वेगवेगळ्या कादंबऱ्या दडलेल्या आहेत. या सर्व कथांचे धागे एका रहस्यमय शहरात एकत्र येतात. मेक्सिकोच्या सीमेवर असलेलं सांता तेरेसा नावाचं एक काल्पनिक शहर आहे. कादंबरीच्या पहिल्या भागात काही युरोपीय समीक्षक बेनोफॉन आर्किम्बोल्डी नावाच्या एका गूढ आणि अज्ञात जर्मन लेखकाचा शोध घेत असतात. हा महान लेखक कधीही कुणासमोर आलेला नसतो. साहित्याच्या प्रेमापोटी सुरू झालेला हा शोध समीक्षकांना सांता तेरेसा या भयंकर आणि हिंसक शहरात घेऊन येतो. या शोधाच्या प्रवासात कादंबरीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात वाचक प्रवेश करतो. इथं गाठ पडते ऑस्कर अमालफितानो या एका तत्वज्ञानाच्या प्राध्यापकाशी. तो आपल्या तरुण मुलीसोबत सांता तेरेसा या शहरात राहायला येतो आणि हळूहळू एका मानसिक चक्रव्यूहात ढकलला जातो. त्याच्या मनात चाललेली उलथापालथ, त्याला ऐकू येणारे गूढ आवाज वाचकाला अस्वस्थ करतात. ऑस्कर फेट नावाचा एक कृष्णवर्णीय अमेरिकन पत्रकार तिथे एका बॉक्सिंग मॅचचं वार्तांकन करण्यासाठी म्हणून येतो, पण तोही नकळत या शहराच्या अंधाऱ्या आणि गुन्हेगारी जगतात ओढला जातो. या पात्रांच्या माध्यमातून बोलान्यो मानवी एकटेपण आणि असुरक्षिततेचं भेदक चित्रण करतो. या कादंबरीचा सर्वात अस्वस्थ करणारा आणि मोठा भाग

0: म्हणजे यातलं चौथं पर्व किंवा गुन्ह्यांचा भाग. या भागात सांता तेरेसा शहरात घडणाऱ्या शेकडो महिलांच्या निर्घृण हत्यांचं एक अतिशय थंड आणि अंगावर काटा आणणारं वर्णन लेखकानं केलं आहे. हे वर्णन वाचताना वाचकाला मानवी क्रूरतेच्या एका अतिशय गडद आणि अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावल्यासारखं वाटतं. बोलांनो कोणत्याही भावनामध्ये न आणता एखाद्या पोलीस रिपोर्टरसारखी ही वर्णनं आपल्यासमोर सलग मांडत जातो आणि हीच गोष्ट सर्वात जास्त भयानक वाटते. बोलांनोने यातून एक अत्यंत भयावह वास्तव मांडलं आहे. एका बाजूला आपण साहित्याबद्दल, कलेबद्दल, मानवी मूल्यांबद्दल मोठमोठ्या तत्वज्ञानी गप्पा मारत असतो, पण दुसऱ्या बाजूला याच जगात अत्यंत क्रूर आणि पाशवी हिंसाचार अव्याहतपणे सुरू असतो. साहित्य, कला आणि मानवी विचार हे सर्व या हिंसक आणि क्रूर जगासमोर किती हतबल ठरतात याचा अत्यंत विदारक आणि थेट अनुभव तो आपल्याला देतो. म्हणजे एकीकडे उच्च अभिरुचीची साहित्य चर्चा आणि दुसरीकडे रस्त्यावर सांडलेलं निष्पाप रक्त, असा एक विलक्षण आणि हादरवून सोडणारा विरोधाभास या कादंबरीतून तो उभा करतो. 2666 हे शीर्षक जणू एका नजीकच्या भविष्यातील सर्वनाशाची एक गूढ आणि भयावह चाहूल म्हणता येईल. तर श्रोते हो, ही कादंबरी वाचणं म्हणजे एका भयानक आणि तरीही अत्यंत सुंदर असलेल्या दुःस्वप्नातून प्रवास करण्यासारखं आहे. जर आपल्याला मानवी अस्तित्वाची गुंतागुंत, साहित्याची ताकद आणि मानवी क्रूरतेची परिसीमा या सगळ्याचा विलक्षण मिलाप असलेली कादंबरी वाचायची असेल तर रोबेर्तो बोलान्योची ही 2666 कादंबरी एकदा तरी वाचायला हवी. हा अनुभव तुम्हाला आतून हादरवून टाकेल पण त्याचवेळी समृद्धही करेल.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला चिलियन साहित्यिक रोबेर्तो बोलान्यो यांच्या 2666 या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
3: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
2: अंकुर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
3: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
2: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
3: ऑनलाईन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली. संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38.
4: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38.
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगीर.
7: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
8: एक छान सवय स्वतःला बदला.
9: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
10: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
8: मग
10: काय,
8: स्वतः पासून सुरुवात कर.

0: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर. एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि चायना मास्टर्स पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी 3 वर्षांचा पथदर्शी आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात जाहीर केला. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर समन्वित मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. एनसीसी, एनएसएस आणि माय भारत या युवा उपक्रमांच्या माध्यमातून लाखो नशामुक्ती मित्र तयार करण्याचा मानस असून शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं शैक्षणिक परिसर अंमली पदार्थमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तिप्पट करण्यात येणार असून 10,000 स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत. शिवाय पुढील वर्षापर्यंत प्रत्येक राज्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या स्थापनेसाठी केंद्राकडून 7% सहाय्य दिलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. नक्षलवादाप्रमाणेच देशातून अंमली पदार्थ सेवनाची समस्याही समूळ नष्ट करण्यात येईल असं शहा यांनी नमूद केलं. एमपीएससी परीक्षांबाबत प्रश्नपत्रिका निर्मितीपासून संपूर्ण परीक्षा पद्धतीत आवश्यक त्या सुधारणा तातडीनं लागू करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पारदर्शक परीक्षा पद्धती विकसित करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली. ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत करणार आहे. या प्रयत्नांबरोबरच कठोर कायदे सुद्धा करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिलं. दरम्यान राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर 6 सदस्यांचाही यात समावेश आहे. राज्यातील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचं दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीनं गुणांकन करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीवर आधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजवण्याच्या दृष्टीनं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्णय घेतला आहे. गेल्या 3 वर्षांच्या कामगिरीवर आधारित ही श्रेणी निश्चित केली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर केवळ आंदोलन करून भागणार नाही तर ठोस कृती कार्यक्रम आखून त्याचा पाठपुरावा करावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नागपुरात केलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या नागपूरमध्ये बोलत होत्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: राज्यातील मेळघाट आणि मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्प गिधाडांच्या संवर्धनाच्या दिशेनं देशातील यशस्वी केंद्रे ठरली आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माहितीनुसार डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात 29 गिधाडं सोडण्यात आली. त्यापैकी विविध प्रजातींच्या गिधाडांनी चांगल्या प्रकारे तग धरला असून त्यांचा जगण्याचा दर 78% नोंदवला गेला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गिधाडांची घटती संख्या पाहता त्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मेळघाट आणि पेंचमधील उत्साहवर्धक परिणाम गिधाड संवर्धनाच्या प्रयत्नांना आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठी चालना देणारे ठरले आहेत. गिधाडांच्या संवर्धनाला यश मिळणे हे केवळ एका पक्षी प्रजातीच्या संरक्षणापुरते मर्यादित नसून पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीनं देखील महत्वाचं आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
0: महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल काल रात्री पुण्यात जाहीर करण्यात आला. भारतीय विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या लाजाळू एकांकिकेनं 61 पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एरर ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेनं सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा करंडक पटकावला. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या आठवडे बाजार या एकांकिकेला दुसरं तर मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला तिसरं पारितोषिक मिळालं. ऋषिकेश जोशी, रेणुका दफ्तरदार, निपुण धर्माधिकारी यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीनं मोफत बस सेवेचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यासाठी 2900 एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात ते काल ठाण्यात बोलत होते. पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीसाठी काल बालगंधर्व मंदिर ते पुणे महापालिका मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त मोर्चा काढला. या मोर्चात तरुणांसह सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग होता. जालना जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर पोलीस प्रशासनानं निर्बंध आणले आहेत. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा होत असताना डीजेचा वापर न करता राज्यासमोर आदर्श ठेवावा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरीवासियांना केलं आहे. नागपूरची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काळी आणि पिवळी मारबत यांची विधिवत पूजा करून महोत्सवाला सुरुवात झाली. मुख्य सोहळा 11 सप्टेंबर रोजी होईल. देवळाली दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेनं शनिवारी 100 फेरी पूर्ण केली. या सेवेमुळे आतापर्यंत 14,000 टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर 2024 रोजी या सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. या रेल्वेमुळे शेतमालासह विविध प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक शक्य झाली असून ही सेवा शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी महत्वाची ठरत आहे. राज्य शासनातर्फे दिला जाणारा डॉ जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार लातूरच्या डॉ अंजली जोशी टेंभुर्णीकर यांना शनिवारी पुण्यात प्रदान करण्यात आला. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेंभुर्णीकर यांना सन्मानित करण्यात आलं. मराठवाड्याच्या विकासासाठी 3 वर्षांपूर्वी 47,000 कोटी रुपयांच्या विविध पॅकेज आणि विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र मराठवाड्याचे मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहेत असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत केला. मराठवाड्याच्या मूलभूत प्रश्नांची सरकारला आठवण करून देण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जनआंदोलन हाक दिल्याची माहिती पाटील यांनी दिली. 15 सातारा हिल ऑफ मॅरेथॉनमध्ये सांगलीच्या प्रवीण कांबळे आणि राणी उत्तंडे यांनी 21 किलोमीटर गटात विजेतेपद पटकावलं. देश परदेशातील जवळजवळ 10,000 धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला. दरम्यान मॅरेथॉनमध्ये धावणारे संजय कदम यांचा मृत्यू झाला. शर्यतीच्या परतीच्या मार्गावर असताना ते अचानक कोसळले. त्यानंतर उपचारादरम्यान

0: यांचा मृत्यू झाला. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या वहिल्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. भारतीय जोडीनं चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा पराभव केला. या जोडीचं हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे. या जोडीला 2023 आणि 2025 या वर्षात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2029 पर्यंत देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पथदर्शी आराखडा सादर. एमपीएससी परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा तातडीनं लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भरती परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना आणि चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतः पासून सुरुवात कर.

0: 7:22 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:22 झालेली आहेत. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. ज्ञान, तंत्र आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम ज्यांचे ठाई आढळून येतो असं थोर व्यक्तिमत्व म्हणजे पंडित गोपीनाथ कविराज. आज आहे त्यांची जयंती. महामहोपाध्याय पंडित गोपीनाथ हे संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. पंडित गोपीनाथ कविराज यांच्या स्मृतींना शतशहा नमन. महाराष्ट्रात ख्याल गायनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे गायनाचार्य पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा आज जन्मदिन. पंडित बाळकृष्णबुवा यांची गायकी साधी, निर्मळ आणि भारदस्त होती. महाराष्ट्रात खास ग्वाल्हेर गायकीचा प्रचार त्यांनी केला. पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. आज भाऊ दाजी लाड अर्थात रामकृष्ण विठ्ठल लाड यांचा जन्मदिन. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक महान व्यक्तींनी आपलं योगदान दिलं आणि त्या मांदियाळीतील भाऊ दाजी लाड हे एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी विविध क्षेत्रात आपली छाप पाडली. ते एक नामवंत डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि समाजसुधारक होते.

आज मुंबईतील त्यांच्या नावानं ओळखलं जाणारं भाऊ दाजीलाड म्युझियम हे त्यांच्या कला, संस्कृती आणि इतिहासाच्या प्रेमाचं प्रतीक आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळं आणि कार्यामुळंच आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला गेला. भाऊ दाजीलाड यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडणारे पहिले महान आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आज जन्मदिन. मरावे परी क्रांती रूपे उरावे अशी उक्ती उमाजी नाईक यांच्याबद्दल अगदी तंतोतंत जुळते. ते स्वतःच्या कार्यामुळे आणि शौर्यामुळे संपूर्ण समाजासाठी एक दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा. श्रोतेहो, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलासच्या या विशेष मालिकेच्या पुढील भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलतं हवामान, वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील जलव्यवस्थापनेसमोर अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक माहिती, प्रभावी नियोजन आणि सर्व घटकांचा सहभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जलव्यवस्था अधिक सक्षम आणि जलसुरक्षित करणं आवश्यक आहे. जलव्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, उपलब्ध जलसंपत्तीचं नियोजन आणि निरीक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, तसेच 2047 पर्यंत जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, शेतकरी, पाणी वापर संस्था, उद्योग आणि नागरिक यांची भूमिका नक्की काय असणार आहे, या सगळ्या विषयांवर आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण सुरुवातीला म्हटलं की पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी ह्या दोन गोष्टी काय आहेत, आम्हाला जरा काय समजावून सांगाल, आणि कोटा पद्धतीकडून हकदारीकडे जाणं का महत्वाचं आहे?
1: हक्कदारी म्हणजे त्याची एक अगेन एक खूप क्लिष्ट पद्धत आहे. म्हणजे बेसिकली MWRRAची स्थापनाच एन्टायटलमेंटसाठी झाली. मुख्य म्हणजे काय की आज समजा तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवत आहात, मोठी इंडस्ट्री आहे आपली, आणि तुमची पाण्याला तुम्हाला पाण्याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटी तुम्हाला हवी, तर तुम्ही बल्कमध्ये पाणी घेता, तर त्यामुळे डायरेक्ट पाणी सप्लाय करत असं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तुम्ही म्हटलं की मला 10 TMC पाणी हवं, तर माझ्याकडे ते समजा अवेलेबल पण आहे, पण सोबतच तिथे ॲग्रिकल्चरिस्ट पण आहे, त्यांचं पण मला 2 TMC पाणी द्यायचं आहे, पण माझ्याकडे समजा 11 TMC पाणी असेल तर 12 मी पोहोचवू शकत नाही, पण तुम्हाला 10 TMC का द्यायचं, त्याचं जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन असतं ते एन्टायटलमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याचं जे आमचं निकष आहे त्यामध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही एक बेवरेज इंडस्ट्री आहात, तर बेवरेज इंडस्ट्रीला जर तुम्ही जे कुठलं पण बेवरेज बनवतात तर त्याला त्यामध्ये पाणी किती लागतं ते कॅल्क्युलेट केलं जातं की या कपॅसिटीच्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री नॉर्म्सप्रमाणे इतकं पाणी लागतं. मग तेवढं जर पाणी माझ्याकडे असेल आणि मग इरिगेशनचं पण मी पाण्याची पूर्तता करू शकत असेल तर मी तेवढं एन्टायटलमेंट तुम्हाला इश्यू करेल. हे झालं एन्टायटलमेंट. तसंच तिथे समजा कुठली कॉर्पोरेशन आहे आणि त्यांना पाणी पाहिजे असेल तर त्यांना पाणी किती द्यायचं, तर तो पण तुम्ही ॲडॉक आकडा येईल की माझ्याकडे इतकी इतकी लोकं मला एवढं पाणी हवं, पण ते तसं नसतं. त्याच्यामध्येच हा अर्बन भाग आहे, सेमी अर्बन

0: किती येतं, रुरल भाग किती येतो, मग त्यांना किती एन्टायटलमेंट जातं. म्हणजे अर्बनला 150 LPCD आहे, रुरलला 70 आहे, 135 सेमी अर्बनला आहे. मग त्याप्रमाणे तुमच्या पॉप्युलेशनप्रमाणे तुमचा तो आकडा काढला जातो. फ्लोटिंग पॉप्युलेशन तुमची किती आहे, पॉप्युलेशन काढण्याची पद्धत किती आहे, नंतर तुमचं वॉटर बजेटिंग किती आहे, तुमचं वॉटर ऑडिट, वॉटर मीटरिंग, वॉटर स्कॅडा सिस्टम आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट किती आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला किती त्यांना पाणी देता येतं, असे पूर्ण आकड्यांचं विस्तारित ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एन्टायटलमेंट देतं. त्याच्यानंतरची जी स्टेट असते ती असते कोटा. की एकदा हक्कधारी तुमची ठरली की तुम्ही 10 TMC जसं पाणी मागितलं होतं, तुम्ही इंडस्ट्री होता म्हणून, की तुम्हाला मी 9 TMC पाणी दिलं, कारण मला 2 TMC पाणी जे होतं ॲग्रिकल्चरिस्टला द्यायचं होतं, मग तुमचा कोटा निश्चित झाला. पण यावेळेस माझ्याकडे पाऊस कमी आला, तर त्यावेळेस तुम्हाला पाणी तुम्हाला कमी सोडायला लागेल, तुम्हाला त्याला जो कट लागतो म्हणजे अवेलेबल पाण्यामधनं तुम्हाला जे पाणी द्यायचं असतं तो होतं कोटा निश्चितीकरण. आणि थोडं जे ॲडहॉकपणे जातं ते थोडं जातं आहे कोटा निश्चितीकरणामुळे, कारण ही जी पूर्ण ऑडिट ट्रेल आहे ती मिसिंग लिंक होऊन जाते एन्टायटलमेंट जर इशू केलं नाही म्हणून. तर एन्टायटलमेंट इशू करणं हे प्रायमरी काम आहे सगळ्या IDCचं, आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रतिबद्ध आहोत. आणि ऑनरेबल CM साहेबांनीसुद्धा यावेळेस म्हटलं की एन्टायटलमेंट इशू करणं हा आपला पहिला ध्यास आहे आणि ते तुम्ही सर्वात प्रथम सुरू करा.
1: म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप क्लिष्ट पद्धत तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात. आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता, 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल, आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
0: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पुन्हा. की वेस्ट साईडला जे आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या, त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ॲव्हरेजिंग करतो. ॲव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं, म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे. ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर ह्या ज्या 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं, आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एन्टायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एन्टायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एन्टायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाही आहे, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDCला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासून. त्याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. फर्स्ट म्हणजे एन्टायटलमेंट इश्यू करणं. नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो. तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा तो आपल्या ऍक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1-6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं, आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं लोकांशी सल्लामसलत करणं, त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या, त्याचे विविध स्तर असतात, तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्लामसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 आणि 2017 बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझी ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे, कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात, तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या IDC मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षामध्ये पारित केले.
1: आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं, हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे?
0: पाणी वापर संस्था MMISF ऍक्ट द्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ॲग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं, त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाण्याच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावासुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं, तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते, दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशनजवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोकं परत पण करतात ॲग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाटसाऱ्या खराब झाल्या तर पाटसाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचं कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं, म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर, तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसा आहेत तो ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपला जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 च्या ऐवजी 10 पैसेसुद्धा पारित करू शकतात इंटरनली आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्सकडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात. म्हणून एक सक्षम बनवण्याची वॉटर युजर असोसिएशनची संकल्पना आहे.
1: श्रोतेहो, जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून
2: पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे.

उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले. लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.
3: श्रोत्यांनो नमस्कार. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसालेवाले संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्यासोबत. अजित सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आता भाद्रपदाचे वेद आहेत आणि भाद्रपदात सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे गणपती उत्सव. या गणपतीचं सगळ्यात आवडतं खाद्य म्हणजे मोदक. बनवायला खूप सोपे पण साधायला अतिशय अवघड अशी ही कला आहे उकडीचे मोदक बनवणे. तर याबद्दल सांगा काय उत्पादन आहे आपल्याकडे.
4: गणपती म्हटले की उकडीच्या मोदकांच्या शिवाय कोणाचंच पान हलत नाही. अगदी गणपती बाप्पांचं सुद्धा हलत नाही. आणि तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की उकडीचे मोदक बनवणं ही एक कला आहे. हे सगळ्यांना जमतच असं नाही. सारण बनवायचं म्हणजे सुद्धा खूप काम आहेत. नारळ खरवडायचा, चांगल्या गुळाचं पाक बनवून त्याचं घट्ट सर असं सारण बनवायचं. उकड काढण्यासाठी जो आपल्याला तांदूळ लागतो तो सुद्धा चांगला सुगंधी असला पाहिजे, चिकट असला पाहिजे. आणखीन तो धुवून त्याची तांदूळ पिठी करावी लागते. तर ते शेवटी सुबक आकाराचा मोदक हा वळायला लागतो. हा सर्वांना जमतोच असं नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर का बघाल तर आपल्या घरामध्ये 4-5 जणी जर का जमले असतील तर त्यातल्या एकीचे मोदक हे देखणे होतात. तर हे सर्व जे अडचणी असतात आणि सर्वात म्हणजे त्याला लागणारा वेळ. हल्दीच्या दिवशी सगळेजण आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना मोदक बनवायला तेवढा मोकळा वेळ पण मिळत नाही. आणि म्हणून आम्ही हे एक विशेष उत्पादन बाजारात आणण्याचं ठरवलं. आता बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक हे मुंबईत सर्वत्र आणि पुण्यातही महत्वाच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्यातून तुम्हाला लागले तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता.
3: अच्छा, फ्रोझन उकडीचे मोदक कसे खायचे याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंय. पण त्याआधी श्रोतेहो बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या. शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर तुम्ही सांगत होतात फ्रोझन उकडीचे मोदक, तर हे कसं वापरायचं?
4: आपण जसं घरामध्ये उकडीचे मोदक बनवतो अगदी त्याच पद्धतीने आमच्या कारखान्यामध्ये उकडीचे मोदक बनतात. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे सारण बनतं, उकड बनते. आणखीन आता आमची क्वांटिटी खूप वाढलेली असल्यामुळे आम्ही पूर्णपणे मशीनने मोदक बनवतो. तयार झालेले मोदक जसे आपण वाफवतो त्याचप्रमाणे हे मोदक वाफवले जातात आणि त्याच्यानंतर ब्लास्ट फ्रीझिंगच्या तंत्रज्ञान वापरून हे फ्रीज केले जातात. तिथपासून तुमच्या घरात येईपर्यंत हे -18 डिग्री सेंटीग्रेड या टेम्परेचरमध्ये आम्ही त्याची वाहतूक करतो. आता तुम्ही हे फ्रोझन उकडीचे मोदक स्वतःच्या घरी आणल्यावरती शक्यतो ते स्वतःच्या फ्रीज मध्ये, फ्रीझर मध्ये जिथे बर्फ असतो तिकडे ठेवून द्यावेत. आणि ज्या वेळेला आपल्याला वापरायचे असतील, ज्या जेवणाला आपल्याला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा असेल त्यावेळेला जस्ट थोडा वेळ आधी, अगदी 1 तास आधी ते मोदक बाहेर काढावेत. आणखीन आपण जसे ताजे मोदक हे वाफेवरती शिजवतो त्याप्रमाणे 10 मिनिटं हे मोदक शिजवावेत, म्हणजे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार होतात. आणखीन सांगायला नको पण साजूक तुपाबरोबर हे सर्व
3: उत्तम लागतात. खरंय. श्रोतेहो बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, सेंडे मसाला यासह इतर 15 मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या. शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित बेडेकर सरांसोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले. लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: बेडेकर मसालेवाले हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपवरून देखील ऐकत आहात. सकाळचे 8:15 वाजतायत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया वंदना विटणकर यांचं गीत माधुरी सत्यनारायण यांच्या स्वरात.

0: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती
1: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास संस्कृती वारसा मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम
0: अंकोर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे नॅशनल म्युझियम टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य
1: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले शाकाहारी भोजन 5-star हॉटेल्स आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट
0: विमान प्रवास व्हिसा सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त
1: ऑनलाईन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38
2: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38
3: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच
4: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड आंबा श्रीखंड मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत
3: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत
4: गोकुळ श्रावणाच्या आनंदाची खास चव
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह

0: October unchanged. And in football, India qualified for the AFC Under 20 Asian Cup after 20 years following 3-0 victory over Bangladesh. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. 3 वर्षात देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पथदर्शी आराखडा जाहीर. इस्रोच्या खासगीकरणाच्या संदर्भातील बातम्यांचं इस्रोकडून खंडन. दिल्लीत सत्यनिकेतन परिसरात इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू. आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज गोव्यात पणजी इथं पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक होणार आहे. पश्चिम क्षेत्रीय परिषदेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरातचे मुख्यमंत्री तसंच प्रत्येक राज्यातील 2 वरिष्ठ मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गोवा पोलिसांना आज प्रेसिडेंट्स पोलीस कलर प्रदान करण्यात येणार आहे. या सर्वोच्च सन्मानामुळे गोवा पोलिसांच्या समर्पित सेवा, शिस्त आणि निष्ठा यांची दखल घेतली जाईल. देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी 3 वर्षांचा पथदर्शी आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात जाहीर केला. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर समन्वित मोहीम राबवण्याचं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना केलं. एनसीसी, एनएसएस आणि मायभारत या युवा उपक्रमांच्या माध्यमातून लाखो नशामुक्ती मित्र तयार करण्याचा मानस असून शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यानं शैक्षणिक परिसर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तिप्पट करण्यात येणार असून 10,000 स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. नक्षलवादाप्रमाणेच देशातून अंमली पदार्थ सेवनाची समस्याही समूळ नष्ट करण्यात येईल असंही शहा यांनी नमूद केलं. भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी विकसित होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील स्वामीनारायण हिंदू मंदिराचं उद्घाटन काल झालं. त्यावेळी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केलं. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संरक्षण क्षेत्रापासून अंतराळ क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रात दोन्ही देश नव्या गतीनं आणि ऊर्जेनं वाटचाल करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. इस्कॉनच्या माध्यमातून भारत आणि फ्रान्स यांच्यातील आध्यात्मिक सांस्कृतिक संबंधांचा एक नवीन अध्याय सुरू असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचं खासगीकरण करण्याच्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचं खासगीकरण होणार नाही तसंच इस्रोचं महत्वही कमी होणार नाही असं इस्रोनं समाज माध्यमांवरच्या संदेशातून स्पष्ट केलं आहे. उद्योगांनी तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल. याच उद्देशानं अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यात येत आहे. एक सक्षम आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक भारतीय अंतराळ परिसंस्था उभारणं हे इस्रोचं लक्ष असल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर 6 सदस्यांचाही यात समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव काल संयुक्त अरब अमिरातीच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. दुबईत ते वार्षिक गुंतवणूक बैठकीत सहभागी होऊन गुंतवणूकदारांशी संवाद साधतील. मध्य प्रदेशात विविध क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे, व्यापार वृद्धिंगत करणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा आहे.

स्थानिक जैवविविधता आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजनाची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं. चंदीगड इथं राज्य जैवविविधता मंडळ आणि केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषद यांच्या 16व्या बैठकीत ते काल बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जनजैवविविधता नोंदवह्या नियोजनाचं प्रभावी साधन म्हणून विकसित झाल्या पाहिजेत, जेणेकरून स्थानिक जैवविविधता, पारंपरिक ज्ञान आणि शाश्वत विकासात त्या योगदान देऊ शकतील, असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधील खुजदार जिल्ह्यातील झेहरी तहसील भागात सुरू असलेल्या दीर्घकालीन संचारबंदीची तीव्रता वाढवण्यात आल्याचं वृत्त आहे. या कारवाईदरम्यान लोकांना बळजबरीनं ताब्यात घेणं आणि हवाई हल्ले करणं यांसारखे प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार पाकिस्तानी दलांनी सुन्नी भागातील सुमारे 25 रहिवाशांना ताब्यात घेतलं असून या भागात पाकिस्तानी दलांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि 2 जण जखमी झाले आहेत. मेक्सिकोमधील तेमास्कल लसिंगो शहरात काल रात्री एका उत्सवादरम्यान एका चर्चजवळ फटाक्यांचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एक भिंत कोसळली असून किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 64 जण जखमी झाले आहेत. उत्सवादरम्यान होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो लोक तिथे जमले असताना हा स्फोट झाला. इंडोनेशियातील अनाक क्राकाटाऊ या ज्वालामुखीचा आज पहाटे उद्रेक झाला. यामुळे जकार्ताच्या सोएकार्नो हंटा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करावी लागली. ज्वालामुखीची राख पश्चिम इंडोनेशियाच्या काही भागात पसरल्यानं इतर देशांतर्गत विमानतळाच्या कामकाजावरही परिणाम झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा इथून आलेल्या 2 प्रवाशांकडून 484 चांदीची नाणी आणि 1 सोन्याचं नाणं जप्त करण्यात आलं. त्यापैकी 134 नाण्यांना पुरातत्वीय महत्व आहे. 2 सप्टेंबरला विमानतळावर सीमाशुल्क खात्यांच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची तपासणी केल्यानंतर 20 किलोहून अधिक वजनाची ही नाणी जप्त केली. दिल्लीत काल दुपारी सत्यनिकेतन परिसरात एक 5 मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेच्या न्यायदंडाधिकारी पातळीवरील चौकशीचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारत मालकाविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. घटनास्थळाचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर हे निर्देश देण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य करण्याचं काम सुरु असून आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि दिल्ली पोलीस कार्यरत आहेत. ही इमारत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भाडेतत्वावर राहण्यासाठी वापरली जात होती आणि घटनेच्या वेळी तळघरात दुरुस्तीचं काम सुरू होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाचं श्री व्यंकटेश्वर महाविद्यालय तसंच आर्यभट्ट महाविद्यालयाचं कामकाज आज बंद राहणार आहे. घटनेतील बाधित विद्यार्थ्यांच्या निवासाची तात्पुरती सोय या महाविद्यालयांमध्ये करण्यात आली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या चायना मास्टरच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या महिला विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. भारतीय जोडीनं चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांचा पराभव केला. या जोडीचं हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे. या जोडीला 2023 आणि 2025 या वर्षात या स्पर्धेतील उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पश्चिम बंगालमध्ये तिस्ता नदीच्या खालच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना कालिम्पोंग जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनेमुळे तिस्ता नदीच्या प्रवाहात काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला. देशात आज उत्तरेकडील बहुतांश राज्यात तसंच पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील काही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडूमध्येही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. 3 वर्षात देश अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पथदर्शी आराखडा जाहीर. इस्रोच्या खासगीकरणाच्या संदर्भातील बातम्यांचं इस्रोकडून खंडन. दिल्लीत

निकेतन परिसरात इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला चायना मास्टर्सच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोत्याहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया सीमा चंद्रगुप्त यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत.

0: मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलत गोविंद पोवळे यांच्या स्वरात. श्रोत्याहो, सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

सीमा ताळे यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत निनावे यांची रचना, संगीतकार कानू घोष.

श्रोत्या हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया महालक्ष्मीच्या धोबी घाटाचा दुसरा भाग.
1: 1857 उठाव झाला आणि 1 नोव्हेंबर 1858 या दिवशी इंग्लंडच्या राणीनं ईस्ट इंडिया कंपनीचं इथलं राज्य बरखास्त करून ब्रिटिश भारताचा कारभार आपल्या हातात घेतला. इंग्लंडच्या राणीच्या अंमलाखाली आलेल्या भारतात अनेक नवीन बदल घडून यायला लागले. याच वर्षात मुंबईत व्हिक्टोरिया म्युझियम, राणीची बाग, जे जे स्कूल ऑफ आर्ट यासारख्या संस्था सुरू झाल्या होत्या. व्यापारात समृद्धी येत होती. मुंबईत लक्ष्मीचा खेळ सुरू झाला होता. यातच तेव्हाही भारतातल्या प्रथम क्रमांकाचं शहर असलेल्या मुंबईत सुधारणांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यात धोबीघाट मात्र विस्थापित होणार होता. अशातच 24 एप्रिल 1862 या दिवशी सर बार्टल फ्रियर या दूरदर्शी अधिकाऱ्यानं गव्हर्नर म्हणून मुंबई प्रांताची सूत्र हाती घेतली. फ्रियर यांनी प्रथम फोर्टचा चेहरा मोहरा बदलायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे पावलं उचलायला सुरुवात केली. इथून पुढे राणीच्या साम्राज्यातलं तिच्या इतमामाला शोभेल असं शहर वसवण्यासाठी मुंबई शहराचा प्रवास सुरू झाला.
0: मुंबईच्या गव्हर्नर पदाचा कारभार स्वीकारल्यावर फ्रियर यांनी पहिला निर्णय घेतला तो मुंबईच्या किल्ल्याची तटबंदी तोडण्याचा. देशातल्या ब्रिटिश सत्तेचा पाया मजबूत झाला होता. त्यांच्या सत्तेला आव्हान देऊ शकेल असा कुणीही प्रबळ शत्रू आता उरला नव्हता. त्यामुळे जुन्या काळी संरक्षणासाठी म्हणून उभारलेल्या किल्ल्याच्या तटबंदीचा काहीच उपयोग उरला नव्हता. किंबहुना वाढू पाहणाऱ्या मुंबईसाठी ती एक अडचणच ठरत होती. म्हणूनच निरुपयोगी झालेली ही तटबंदी जमीनदोस्त करावी असं सर बार्टल फ्रियर यांनी ठरवलं. तशी ही तटबंदी तोडण्याची शिफारस 1861 एका सरकारी समितीनं केली होती. फ्रियर यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. किल्ल्याची तटबंदी तोडण्यासाठी फ्रियर यांनी नोव्हेंबर 1862 मध्ये कर्नल डिकिन्सन यांच्या अध्यक्षतेखाली रॅम्पार्ट रिमूव्हल कमिटीची म्हणजेच RRC नेमणूक केली. किल्ल्याची संपूर्ण तटबंदी तोडून निर्माण झालेल्या जागेमधनं फोर्टमध्ये आवश्यक त्या नवीन रस्त्यांची आखणी करणं, फोर्टमधल्या पाणी पुरवठ्याचं आणि सांडपाण्याच्या विल्हेवाटीचं नियोजन करणं या कामांची जबाबदारी या कमिटीवर सोपवली होती. त्याचबरोबर तटबंदीच्या रिकाम्या होणाऱ्या विस्तीर्ण जागेवर मुंबई शहरासाठी किंबहुना मुंबई प्रांतासाठी आवश्यक असलेल्या सार्वजनिक उपयोगांच्या इमारतींसाठी या समितीनं जागा प्लॉट्स उपलब्ध करून द्यायचे होते.
1: 31 जानेवारी 1863 या दिवशी RRC फोर्टची तटबंदी तोडायला सुरुवात केली. पुढच्या वर्षभरात तटबंदी तोडून मोकळ्या झालेल्या जमिनीचे प्लॉट पाडून ते विविध लोकोपयोगी संस्थांना त्यांच्या इमारती बांधण्यासाठी भाडेपट्टीवर देण्यात आले. या प्लॉटवर उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये एकसंधता जाणवावी, परंतु त्यांच्या बांधणीत वास्तुशिल्पाच्या दृष्टीने वैविध्य असावं, त्याची लांबी रुंदी वेगवेगळी असली तरी त्याची उंची सारखीच असावी यावर देखरेख करण्यासाठी 17 जानेवारी 1866 रोजी एस्प्लेनेड फी फंड कमिटी म्हणजे EFFC या वेगळ्या समितीची नेमणूक करण्यात आली. RRC आणि EFFC या दोन्ही समित्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. पुढच्या 24-25 वर्षाच्या कालावधीत डेव्हिड ससून लायब्ररी, बॉम्बे युनिव्हर्सिटी, हायकोर्ट, PWD ऑफिस, GPO म्हणजेच नंतरचं CTO ते पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंतच्या ज्या एकापेक्षा एक देखण्या भव्य आणि आजही सक्षमपणे कार्यरत असलेल्या इमारती उभ्या राहिल्या ते श्रेय या दोन समित्यांचं आणि अर्थातच दूरदृष्टीनं निर्णय घेणाऱ्या गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांचंही.

0: या प्लॉटच्या मायेतला उत्तर टोकाचा प्लॉट राखून ठेवला गेला होता तो GIP रेल्वेच्या म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या स्टेशन आणि कार्यालय इमारतींच्या बांधकामासाठी. नेमका याच जागेवर धोबीघाट वसला होता. या धोबीघाटाची जबाबदारी म्युन्सिपाल्टीकडे असली तरी त्याच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी EFFC समितीवर सोपवली होती.
1: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबीघाट इतरत्र हलवावा लागणार होता. हा घाट म्युन्सिपाल्टीच्या अखत्यारीत येत असल्यामुळं म्युन्सिपल कमिशनरना September 1873 मध्ये धोबीघाट अन्यत्र हलवण्यासाठी कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सरकारनं दिले. म्युन्सिपाल्टीतर्फे धोब्यांना तसं कळवण्यात आलं. धोब्यांचा अर्थातच त्याला विरोध होता. त्यांच्या विरोधामागं कारणही तसंच होतं. त्यांचे ग्राहक मुख्यतः फोर्ट गिरगाव परिसरात असल्यामुळं त्यांना व्यवसायाच्या दृष्टीनं ही जागा खूपच सोयीची होती. त्यांची राहण्याची ठिकाणंही इथून जवळ होती. इथं तलाव होताच शिवाय EFFC म्युन्सिपाल्टी मार्फत त्यांना विहार तलावाचं पाणीही उपलब्ध करून दिलं होतं. इथं त्यांचं चांगलंच बस्तान बसलं होतं. माणसं रुळलेल्या ठिकाणाहून दुसरीकडे जायला सहसा राजी होत नाहीत. तसंच तिकडच्या धोब्यांचंही झालं. ते इतरत्र जायला तयार नव्हते. त्यांनी सरकारला विरोध करायचं ठरवलं.
0: सरकारलाच ही जागा हवी असल्यामुळं हा धोबीघाट आज ना उद्या इथून हळणार हे त्यांना समजत होतं. दुसरीकडे जावं लागणारच असेल तर शेवटचा उपाय म्हणून सरकारकडून किमान बोरी बंदरच्या जवळपासची जागा पदरात पाडून घ्यावी असं त्यांनी आपसात ठरवलं. म्युन्सिपाल्टी धोबीघाटाची पालक असल्यामुळं इथल्या धोबीघाटाचं विस्थापन आणि पुनर्वसन ही म्युन्सिपाल्टीची जबाबदारी होती. या स्थलांतराबाबत म्युन्सिपाल्टीच्या मेंबरांमध्ये अनेकदा चर्चा घडून आल्या. चर्चेतून काहीच निष्पन्न होत नव्हतं. नवीन जागा कुठं द्यावी हेच ठरत नव्हतं. शेवटी जागेचा मुद्दा नंतर विचारात घ्यावा असं ठरवून म्युन्सिपाल्टीनं 17 मार्च 1874 या दिवशी धोबीघाट हलवण्याचा ठराव मंजूर केला. धोबीघाट स्थलांतर सरकारी सही शिक्क्यानिशी मंजूर झालं. मात्र कुठं हा प्रश्न तसाच शिल्लक राहिला होता.
2: आत्ताच आपण ऐकला महालक्ष्मीच्या धोबीघाटाच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर.

नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: मन्नाडे यांनी गायलेलं हे गीत होतं एक धागा सुखाचा या चित्रपटातलं. गीतरचना मधुसूदन कालेलकर यांची आणि संगीतकार होते राम कदम.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
4: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.

0: आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगुल सरातलं हे गीत होतं कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात आता आपण ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत चित्रपट प्रपंच.
3: इवल्या इवल्या भाळूच हे तर घरकुल भाळूच, ओ इवल्या इवल्या भाळूच हे तर घरकुल भाळूच, बाळू होता बोट भर झोप घेई पोट भर, वरती वाळू खाली वाळू.

0: बाळू म्हणे की इथेच लोळ, उन्हात तापू लागे वाळ, बाळूला ती लागे पूळ, उन्हात तापू लागे वाळ, बाळूला ती लागे पूळ, या इवल्याशा खोपेत बाळू रडला झोपेत, बाळू रडला झोपेत।
1: एक वन होत वेळूच, त्यात घर होत साळूचं।

त्या पंख्याच्या वाऱ्यात बाळू निजला तोऱ्यात, बाळू निजला तोऱ्यात। एकदा पाऊस लागे वोळू, भिजली वाळू भिजले वेळू, नदीला येऊ लागे पूर, बाळू आपला डाराडू। खाली आली साळू आणि म्हणाली उठ रे बाळू, बाळू निजला जायचा धोंडा, तोवर आला मोठा लोंढा। साळू

0: सुभद्रा हरण या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार वसंत पवार.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: एकला जरा साजरा मुखडा

अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांच्या युगुलस्वरातलं हे गीत होतं चंदनाची सोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. सकाळचे 9:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं

0: कवी ग्रेस यांची रचना आपण ऐकलीत कौस्तुभ दातार यांच्या स्वरात. श्रोतेहो भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
4: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
3: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
4: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.

0: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: क्यू आर कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
6: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
5: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
7: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
8: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
7: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
8: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
9: श्रोतेहो, भावधारा कार्यक्रमात आता आपण ऐकूया मंजू दिवाडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत.

साकार बर्वे यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार कानू.

श्रोते हो, या समूह गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

पडछाया या चित्रपटासाठी कृष्णा कल्ले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते दत्ता डावजेकर. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया हिरवा कुंकू या चित्रपटासाठी शोभा बॅनर्जी यांनी गायलेलं नीता देवकर यांचं गीत. संगीतकार हरीश चव्हाण.

0: शोभा बॅनर्जी यांनी गायलेलं हे गीत होतं हिरवं कुंकू या चित्रपटातलं. नीता देवकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं हरीश चव्हाण यांनी. श्रोतेहो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
5: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
4: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
5: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: श्रोते हो, आता ऐकूया हॅलो फार्मर्स या कार्यक्रमाविषयीचं निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स ह्या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 म्हणजे आज संध्याकाळी ठीक 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245144334 आणि 4515 4135 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो

फार्मर्स दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 KHz. हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. कार्यक्रम सुरू आहे गीत बहार. ऐकूया कार्यक्रमातलं पुढलं गीत.

निळकंठ मास्तर या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सरकारनामा या चित्रपटासाठी

श्रोतेहो, गीतबहार कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया मायबाप या चित्रपटासाठी विभावरी आपटे जोशी आणि विजय कोपरकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे गजेंद्र अहिरे यांची, संगीतकार आनंद मोडक.

विभावरी आपटे जोशी, विजय कोपरकर आणि रोहित दाते यांनी गायलेलं हे गीत होतं मायबाप या चित्रपटातलं. गीतकार गजेंद्र अहिरे, संगीतकार आनंद मोडक. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत नयन घोष यांचं सतारवादन राग मिया की तोडी. विलंबित गत आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबलासात केलीये सत्यजीत तळवलकर यांनी. ऐकूया नयन घोष यांचं सतारवादन राग मिया की तोडी.

नयन घोष यांनी सतारीवर वाजवलेला राग मिया की तोडी शोधे आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ सत्यजित तळवलकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 11 वाजतायत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि भेटूया 11:05 सहज संवाद कार्यक्रमात. पण आत्ता आधी दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या.

नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी सुलभा सौमित्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आजचा म्हणजे काल विकेंड संपून आज नवीन आठवडा सुरू झालेला आहे. पहिला वार सोमवार आणि आजचा दिवस आणि हा सबंध आठवडा आपल्याला खूप छान मजेत आनंदात जाओ. आपण या आठवड्यात जे काही ठरवलेलं असेल ते सगळं सगळं पूर्णत्वास जाओ. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडोत. पण छोटे हो, काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आपल्या आयुष्यामध्ये. पण गंमत अशी आहे की त्या महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला कळतं तेव्हा त्या गोष्टी आपल्या हातातून निसटलेल्या असतात. जसं की आईबाबांबरोबर असून थोडंसं बोलणं, मुलांसोबत राहणं, मुलांसोबत गप्पा मारणं, त्यांच्या वयाचं होऊन जाणं, त्यांच्या वयातल्या गोष्टी ऐकणं, त्यांचे प्रॉब्लेम ऐकणं, त्यांचे स्ट्रगल्स ऐकणं, आणि किंवा आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना फोन करून काय कशी आहेस हे असं विचारणं, आपल्या माणसांना वेळ देणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी थोडं जगणं. पण आपण काय करतो,

वेळ नाही आहे, नंतर बोलू, हे काम झालं की भेटू, हे थोडंसं स्थिर होऊ देत मग बघूया. आणि हे नंतर जे आहे ते कधीच नाही होत, आपल्याला कळतही नाही. म्हणूनच श्रोते, आज मला असं वाटतं की मी ठरवलं की आज प्रायोरिटी या विषयाच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे. आपल्या आयुष्यात पहिल्या क्रमांकावर नेमकं काय असायला हवं, काय वाटतं तुम्हाला? पैसा, काम, नाती, माणसं, स्वप्न काय की स्वतः? विचार करा, बघा. आता आज याच गोष्टीवरती बोलणार आहे प्रायोरिटी. हे गाणं ऐकूया आणि मग पुन्हा बोलू.

श्रोते हो, प्रायोरिटी म्हणजे खूप मोठा अवघड शब्द नाही का, म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर जे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याला सगळ्यात आधी वेळ देणं. पण हे करायला आपण खूप वेळा चुकतो. आपल्याकडे वेळ असतो पण आपण वेळ देत नाही, आणि आपण म्हणतो खूप काम आहे, पण 2 तास मोबाईलवर स्क्रोल करायला आपल्याला वेळ असतो. पण कोणी काही सांगितलं किंवा फोन आला तर आत्ता बिझी आहे नंतर बोलते असं आपण म्हणतो. पण सोशल मीडियावर कोण काय म्हणालं आहे हे बघायला आपल्याला वेळ असतो की नाही. आई म्हणते की जरा बस ना माझ्याजवळ, आणि आपण म्हणतो आत्ता नाही गं नंतर. आणि नंतर एखाद्या दिवशी तिच्या त्या बस ना या 2 शब्दाची किंमत लक्षात येते, तेव्हा मन म्हणतं अरे तेव्हा बसायला हवं होतं, बोलायला हवं होतं आपण. म्हणून प्रायोरिटी म्हणजे फक्त कामांची यादी नाही, प्रायोरिटी म्हणजे आपल्या आयुष्यात कोणाला आणि कशाला किती महत्त्व द्यायचं याचा निर्णय म्हणजे प्रायोरिटी.

आणि श्रोतेहो, आपण आपल्या माणसांना कधी आपण प्रायोरिटी देतो, वेळ देतो? एक म्हणजे एक सांगू का, खरं बघा, आपण बाहेरच्या लोकांसाठी खूप काही करत असतो, खूप चांगले असतो. आपली कोणी मैत्रीण म्हणाली आपल्याला की जरा मदत करशील का, तर आपण लगेच हो म्हणतो. आणि शेजारी म्हणाले की जरा हे काम करशील का, तर लगेच आपण हो म्हणतो. पण घरातला माणूस काही मागतो तेव्हा मात्र आपण आत्ता वेळ नाही का, कारण घरचे आपल्याला समजून घेतील असं आपल्याला वाटतच असतं, नाही का? आणि बहुतेक वेळा, किंवा बहुतेक वेळा नाही, नेहमीच ते समजूनही घेतात. पण श्रोते हो, प्रत्येक नात्याला आपली उपस्थिती हवी असते की नाही? पैसा देणं सोपं असतं, गिफ्ट देणं सोपं असतं, पण वेळ देणं खूप कठीण असतं. कारण वेळ म्हणजे आपल्या आयुष्यातला एक तुकडा. आणि जेव्हा आपण कोणाला वेळ देतो तेव्हा खरं तर आपण त्याला सांगत असतो की तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस. आणि म्हणूनच आईबाबांना फोन करणं ही छोटी गोष्ट नाही आहे, पण मुलांचं बोलणं शांतपणे ऐकून घेणं हीही छोटी गोष्ट नाही आहे. जोडीदाराला विचारणं आजचा दिवस कसा गेला ही सुद्धा छोटी गोष्ट नाही आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच नाती मोठी होत जातात.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. सहज संवाद कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि यासाठी आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. आपल्यासोबत आज मी आहे सुलभा सौमित्र. प्रायोरिटी या विषयाच्या संदर्भात मी बोलते आहे आज श्रोते हो. काय आहे की आपल्या स्वतःच्या प्रायोरिटीच्या यादीत आपण स्वतः कितव्या नंबरवर आहोत याचा कधी विचार केला आहे? आई बाबा, मुलं, जोडीदार, ऑफिस, मित्र, नातेवाईक सगळ्यांसाठी आपण धावत असतो, पण स्वतःसाठी माझ्यासाठी वेळ नाही हे वाक्य आपण किती सहज बोलतो नाही, पण खरं सांगायचं तर स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थीपणा नाही आहे. थकला असाल तर थांबणं गरजेचं आहे, मनाला शांतता हवी असेल तर शांत बसणं गरजेचं आहे, आणि काही आवडत असेल तर ते करणं गरजेचं आहे. कधीतरी कुठेतरी एकटं फिरायला जाणं, एखादं पुस्तक वाचणं, गाणं ऐकणं, जुन्या आठवणी काढणं, किंवा काहीच न करता फक्त खिडकीतून बाहेर बघत बसणं हा सुद्धा आयुष्याचाच एक भाग आहे, हो की नाही? हां, आपण

आणि श्रोते हो, प्रायोरिटी बरोबरच आजच्या जगामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काय? पैसा, नाही का? खूप महत्त्वाचा आहे. पैसा नको आहे असं कुणीच म्हणणार नाही. घर चालवायला पैसा हवा, मुलांच्या शिक्षणासाठी, स्वप्नांसाठी पैसा हवा, भविष्यासाठी पैसा हवा. पण प्रश्न असा आहे की पैशासाठी आपण काय गमावत आहोत, काय गमवलं आहे? पैसा कमवताना जर घरचं हसू हरवलं तर? पैसा कमवताना मुलांचं बालपणच आपल्याला बघता नाही आलं तर? पैसा कमवताना आईबाबांसोबतचे क्षण निघून गेले तर? हां, एक दिवस बँक अकाउंटमध्ये पैसे असतील, पण आठवणींच्या खात्यात काय असेल? काय? एकदम रिकामं. म्हणून पैसा कमवला पाहिजे, तो कमवलाच पाहिजे, पण पैशाला प्रायोरिटी जशी आपण देतो तशी आयुष्याला ही प्रायोरिटी द्यायला हवी, मुलांना प्रायोरिटी द्यायला हवी.

सहसंवाद आपण ऐकण्यासाठी ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, काही नाती नंतर नंतर असं म्हणता म्हणता खूप दूर जातात. काही नाती तुटत नाहीत, फक्त हळूहळू हळू दूर जातात. फोन कमी होतात, गप्पा कमी होतात, भेटी कमी होतात, आणि मग एक दिवस अचानक जाणवतं, आपण इतके दूर कधी झालो? त्याचं कारण काहीच नसतं, फक्त एकमेकांना प्रायोरिटी देणं आपण बंद केलेलं असतं.

नातं वाचवण्यासाठी नेहमी मोठ्या मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत श्रोत्या हो. कधी कधी फक्त एक फोनसुद्धा पुरतो, एक मेसेज पुरतो, माफ कर असंही बस होतं, तू महत्त्वाचा आहेस हेही बस होतं. प्रत्येक गोष्टीला खरं तर आपल्याला प्रायोरिटी देता येत नाही हे खरं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आपण सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही, सगळ्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, प्रत्येक फोनला आपण उत्तर देऊ शकत नाही, प्रत्येक भांडणात उतरायची आपल्याला गरज नसते, प्रत्येक मताला उत्तर द्यायची गरज नसते. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं ही सुद्धा एक प्रायोरिटीच असते. काही लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतील, बोलू द्या ना. काही लोक तुमच्यावर नाराज होतील, होऊ देत. काही लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत, ठीक आहे ना. कारण प्रत्येक लढाई ही लढायची नसते, काही लढाया सोडून द्यायच्या असतात आपल्या मनशांतीसाठी.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिद्वार.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
0: प्रायोरिटी श्रोते हो खरं तर बदलत जातात आपल्या. आपल्या जसं सवय वाढत जातं तशा प्रायोरिटीही बदलतात आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की घरात फक्त माणसं हवीत, महागडी गाडी नको किंवा काहीच नको, सोबत कुणीतरी हवं, मनाची शांतता हवी. आणि या मनाच्या शांतीसोबतच आपली माणसं आपल्याजवळ हवीत. माझ्याकडे काय आहे यापेक्षा माझ्यासोबत कोण आहे, माझ्या अवतीभोवती कोण आहे, हेही महत्त्वाचं आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

आयुष्याच्या म्हणजे जगण्याबरोबरच पैसा कमवण्याबरोबरच प्रायोरिटी ही खूप महत्त्वाची असते, पण आयुष्याच्या यादीत सगळ्यांना प्रायोरिटी देताना स्वतःची ही प्रायोरिटी आपण जपली पाहिजे, ती विसरली नाही पाहिजे, आणि याबरोबरच सगळ्यांना जपलं पाहिजे, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी हरवतात जास्त. भेटूया पुन्हा पुढच्या सहसंवाद कार्यक्रमात. मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. नमस्कार. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. दुपारचे 12 वाजलेत वनिता मंडळाचा कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, पालकत्व एक सुंदर प्रवास. समुपदेशक वैशाली पाटील यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.

0: सोपं करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे समुपदेशक वैशाली पाटील यांना. नमस्कार वैशालीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार मधुलिकाताई.
0: श्रोते हो, वैशाली पाटील मॅडम जी थोडक्यात ओळख करून देते. त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये MSc केलेलं आहे, तसंच मेडिकल लॅब टेक्निशियनमध्ये त्यांनी BSc डिप्लोमा केलेला आहे आणि डाएट आणि न्यूट्रिशनमध्ये सुद्धा त्यांनी डिप्लोमा केलेला आहे. महिलांसाठी होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्या आवर्जून सहभागी होतात. आदिवासींसाठी त्या नेहमी तत्परतेनं काम करत असतात. आता मी म्हटलं तसं की मुलांचं समुपदेशन हे हल्ली प्रत्येक टप्प्यावर केलं जातं, तसंच आता पालकांचं समुपदेशन हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा वाटू लागलाय. तर मग याची गरज का निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं?
1: याची गरज निर्माण होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. कारण ज्या परिवारामध्ये ज्या सिच्युएशनमध्ये आपण वाढलो त्यावेळेस एकत्रित कुटुंब पद्धती होती. मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी खूप सारी लोक होती घरात, आजी आजोबा काका काकी. त्या कारणाने काय होतं तर मुलं खातायत, वागतायत, कशी वागतायत ते सगळं बघण्यासाठी बरेचशी लक्ष ठेवण्यासाठी लोक होती.
0: बरोबर बरोबर.
1: आता काय होतंय, फ्लॅट सिस्टीम आली आहे. घरात आई वडील आणि एक ते दोन मुलं, त्याच्यामुळे त्यांच्यावरती लक्ष कमी ठेवलं जातं असं आपण म्हणूया. किंवा पॅरेंटिंग किंवा पॅरेंट्स आताचे आई वडील दोघेही कामाला असल्या कारणाने मुलांवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांनी थोडी कमी केली आहे. आणि हेच दाखवून द्यायचं आहे की तुम्ही कमी वेळात, कारण की आई वडिलांनी काम करणं आता काळाची गरजच आहे. नक्कीच.
0: तुम्ही आता उल्लेख केला तसा की एक काळ होता जेव्हा आपल्या सगळीकडे एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळायची आणि आता आपल्याला छोटं कुटुंब पाहायला मिळतं जिकडे एक आई वडील आणि त्यांची मुलं एवढंच असतं. पण मग आपल्या काळातले आई वडील आणि आत्ताचे आई वडील यांच्यात तुम्हाला काय काय बदल झालेले पाहायला मिळाले?
1: काय होतं की आपले आई वडील हे सुशिक्षित होते, पण त्यांचे विचार किंवा त्यांना असं वाटत होतं की मुलांनी आपल्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांना येतात ते त्यांनी शिकायला हवं होतं किंवा यायला पाहिजे, किंवा आम्ही जे काय करू शकलो नाही ते आपल्या मुलांनी करायला पाहिजे. म्हणून ते मुलांना मोकळकी देत होते, अच्छा तू हे करतोय मग हे कर. पण आताचे उच्च शिक्षित आई वडील असल्या कारणाने काय होतं की मुलांवर गोष्टी लादल्या गेल्या जातात की आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये एखादा मुलगा जर सिंगिंग करत असेल, छान डान्सिंग करत असेल, तर मुलावर लादल्या जातं की तूही तेच कर. मुलाची आवड ओळखली जात नाही. मग काय होतं की आणि कमी वेळ असल्या कारणाने आई वडिलांकडे की आहाराकडे लक्ष दिलं जात नाही. ज्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्वाचं, मुलांची शारीरिक जशी वाढ होणं गरजेची आहे तशी मानसिक वाढ होणं पण गरजेची असते. आपल्या वेळेची आई ही घरात असायची आणि आताची आई काळानुसार नक्कीच ती जॉब करतेय, नोकरी करतेय. आपली आई आपल्या आरोग्याकडे आणि आपला स्वतःच्या अभ्यासाकडे याच्याकडे लक्ष देत होते. आताच्या आईकडे टाइम नाही आहे. मग मुलांसाठी एक ठराविक वेळ काढा तुम्ही आणि तो ठराविक वेळ मुलांसाठीच द्या, हे खूप गरजेचं आहे.
0: खरंय खरंय.

0: आपण टप्पे बघायचे झाले किंवा आपण ह्याचा काही गट पाहायचा झाला, तर आपल्याला पाहायला मिळतं की 3 ते 10 वर्ष वयोगटातली जे मुलं आहेत त्यांचे जे पालक आहेत, तर ही मुलांची आपण बघायला गेलो तर शाळापूर्व अवस्था मुलांची असते अगदी पहिल्या टप्प्यातली. तर या टप्प्यातल्या जे मुलांचे पालक आहेत त्यांनी कसं असणं अपेक्षित आहे किंवा त्यांनी मुलांना कशा प्रकारे हाताळणं गरजेचं आहे?
1: 3 ते 10 वयोगट म्हटल्यानंतर बाळपण.
0: हो,
1: मी तर म्हणते बाळपण जगू द्या, कारण की बाळपण ही गोष्ट कधीच परत न मिळणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आई वडिलांनी त्यांचं बाळपण, शिक्षण आणि आरोग्य आणि त्यांच्या स्वतःचं आवडीचे खेळ याच्यामध्येच ते जितकं जास्त रमतील त्याचा विचार करा. मुलांवर गोष्टी लादू नका, त्यांच्या स्वतःच्या कळेने घ्या, त्यांना काय आवडतं याचा विचार करा. दुसरं, ह्या वयागटामध्ये खेळ सुद्धा खेळले गेले पाहिजेत, जसं मैदानी खेळ. मी बघते आताच्या जनरेशन मधली मुलं, 3 ते 10 वयागटामधली सगळे मुलं फोन शिवाय राहत नाहीये. मी तर असंही ऐकते की बरेचसे पॅरेंट्स मला असे म्हणतात की आमचं बाबू आहे ना, तो हातात फोन दिल्याशिवाय जेवत नाही.
0: हे सध्या खूप पाहायला मिळतं,
1: खूप सारं आहे. किंवा टीव्हीवर कार्टून लावला तरच तो जेवतोय. हे खूप भयानक आहे ऍक्च्युली, की तुम्ही जेवण शांत पद्धतीने,
0: तुम्ही जेवाल शांतपणे
1: आणि मुलं काय करतायत की हट्ट जास्त करतायत की तुम्ही जर मला फोन दिला, टीव्ही दाखवली तरच मी जेवण करणार. तर ह्या हट्ट जास्त होतोय मुलांचा, तर याच्यावरती पालकांनी असं केलं पाहिजे की मुलांना 2 गोष्टी सांगा. एक तर तुला जेवण मिळेल किंवा फोन मिळेल, किंवा मग आणखी असंही सांगू शकता तुम्ही की तू एवढं एवढं जेवलं, एवढं एवढं संपवलं की मी तुला फोन देईन,
0: नंतर द्यायचं,
1: नंतर देईन. अशी गोष्ट ज्या वेळेस मुलांना पटवतं तर त्यांना असं वाटतं की अच्छा, आई मला अडवत नाहीये, मला फोन देत नाहीये असं नाहीये. मग त्यांची चिडचिड नाही होत, मला फोन भेटेल पण मी जेवण संपवल्यानंतर. मग ही जर तुम्ही त्यांना सवय लावली तर नक्कीच ते जेवण संपवतील आणि सगळं संपवतात आणि लक्ष देऊन संपवतात की मला हे संपवल्यानंतरच आई फोन देणार आहे. आणि मग अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने गेलो की नक्कीच मग मुलं त्यांचं स्वतःचं जेवणही संपवतात आणि व्यवस्थित त्यांचा सगळ्या गोष्टींमधला त्यांना जो त्या वयागटामध्ये आहार भेटायचा आहे तोही आहार भेटला जातो. दुसरं, मैदानी खेळ. मैदान आता राहिलेलंच नाही मॅडम बघायला गेलं तर जिथे पॉसिबल होईल तिथे मुलांना मैदानी खेळ खेळू द्या, कारण की ह्या वयागटामध्ये त्यांची शारीरिक वाढ होत असते. जर तुम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीचे खेळ खेळून दिले नाही तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये ते एकलकोंडे राहतात, मित्रांमध्ये मिसळत नाही आणि मग पुढे जाऊन त्याचं खूप भयानक आजार म्हणजे आताच्या जनरेशनला जे पडतंय डिप्रेशन.
0: हो, लगेच
1: सहजच डिप्रेशन मध्ये आहोत आम्ही. तर मी लहान मुलं सुद्धा डिप्रेशन मध्ये बघते, जोपर्यंत त्यांना आई म्हणत नाही की तू जा, उठ, बस, इतकं कंट्रोल करून जर मुलांना ठेवलं तर मुलं कधीच फुलत नाही. कारण की ते खूप अशी एक म्हण आहे की मुलं ही देवाघरची फुलं. तर जसे आपण फुलांना जितकं मोकळ्यापणाने त्या झाडाला खत, पाणी आणि मोकळी हवा देऊ तशी ते सुंदर फुलं तयार होतात.
0: अगदी खरं,
1: ह्या वयागटातली मुलं सुद्धा तशीच आहेत. त्यांना तुम्ही जितकं मोकळीकीने वाढून द्याल, त्यांचे विचार जितके तुम्ही छान पद्धतीने त्यांना स्वतःला मांडून द्याल, पटवून द्याल, ते पटवून दिल्यानंतर ही मुलं तुमचं ऐकतात, नक्कीच ऐकतात.
0: अगदी खरंय तुम्ही म्हणता ते की मुलं ही देवाघरची फुलं आहेत आणि आपण त्यांना खेळण्यासाठी भरपूर वेळ देणं गरजेचं आहे. पण एकीकडे शालेय अभ्यासक्रम सुरू झालेला असतो, त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी असतात ज्या छंद या प्रकारामध्ये मोडतात, तर मग शिक्षण आणि छंद याचा समतोल पालकांनी कसा साधावा?
1: याचा समतोल राखण्यासाठी मॅडम सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आई वडील फक्त परीक्षा आली की मुलांवरती खूप सारं लक्ष केंद्रित केला जातो, की मग त्यावेळेस त्यांना म्हटलं जातं तू अभ्यास कर, तू खेळायला जाऊ नकोस, आणि मग त्या फक्त अभ्यास आणि अभ्यास त्यांच्यावर लादला गेला जातो. मग परीक्षाच्या वेळेस किंवा अगोदर अभ्यासाची तयारी करण्यापेक्षा तुम्ही त्यांना मुलांना अगोदरच सवय लावली की तू शाळेतनं स्कूलमधून आला की तुला मी 15 मिनिटं खेळण्यासाठी सोडणार आहे, त्याच्यानंतर तू येऊन थोडा अभ्यास कर, नंतर थोडा वेळ तू टीव्ही बघ. टीव्हीवर सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे त्यांना कार्यक्रम दाखवा, सांस्कृतिक कार्यक्रम, किंवा आता त्यांना जर कार्टूनची आवड असेल तर स्टोरी टेलिंग कार्टून आलेत, हे खूप चांगला प्रकार आहे. मी म्हणते त्यांचं कार्टून बघण्याची ही हाऊस पूर्ण होते की मी कार्टून बघतोय म्हणून, आणि स्टोरी टेलिंग मध्ये त्यांना काहीतरी स्वतःला शिकायला सुद्धा भेटतंय. मग त्या याचा टाइम टेबल करा की स्कूलमधून आल्या आल्या बऱ्याचशा आया असं म्हणतात अच्छा ठीक आहे तू फ्रेश हो आणि अभ्यासाला बस, असं करू नका. त्यांना थोडासा स्वतःसाठी वेळ द्या, मग तो खेळण्यासाठी असू दे किंवा त्यांचा छोटासा छंद असू, त्याला
0: हाँ
1: स्वतःला पेंटिंग आवडते, डान्सिंग आवडते, म्युझिक आवडते, तर त्याच्यासाठी त्यांना स्वतःला टाइम द्या आणि मग नंतर परत अभ्यास. त्या वयागटामध्ये मुलांना दमटवलं जातं, नाही तुला अभ्यासच करायचा आहे, तर असं न करता कसे कुठलीही गोष्ट आपण ज्या वेळेस मुलांवरती लादतो ना, तर त्यांना असं वाटतं की आम्हाला हे सगळं करायला भाग पाडलंय. त्याच्यापेक्षा आपण असं करू शकतो की अच्छा तू हे केल्यानंतर तू ते कर. त्यांना स्वतःच स्वतः ठरवून दिलं ना की आपोआपच मुलं स्वतःच करतात आणि अभ्यास खेळ याच्यामध्ये छान असा समतोल राखतात.
0: अरे वा, किती छान तुम्ही आता सांगितलं. आणि याबरोबर अजून एक गोष्ट जी जाणवते ती म्हणजे त्यांच्या आवडीनुसार तर पालकांनी बदल होणे पालकांमध्ये अपेक्षित आहेच, पण पालकांनी मुलांना वेळ देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की नोकरीच्या बदललेल्या वेळा ज्या आहेत, कोणीतरी नाईट शिफ्ट मध्ये काम करतं किंवा काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं, तर ह्या गोष्टी पालकांनी कशा सांभाळाव्यात किंवा जो आहे तो क्वालिटी टाइम मुलांसोबत घालवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे आपण पालकांना काय सांगाल?
1: ज्या वेळेस मुलांना वेळ दिला जातो, तर मी स्वतः ऑब्झर्व केले, बरेचसे पॅरेंट्स माझ्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी येतात, तर मी त्यावेळेस त्यांना हे सांगते की मुलांना तुम्ही टाइम देता, त्या टायमाला टीव्ही चालू असतो, स्वतःही टीव्ही बघतात आणि मुलांनाही टीव्ही किंवा फोन, हातात फोन असतो, मुलंही फोन बघतात आणि तुम्ही, हा मुलांसाठी क्वालिटी टाइम नाहीये. तुम्हाला जर क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल किंवा खास मुलांसाठी टाइम द्यायचा असेल, तर त्यावेळेस मुलांना जवळ घ्या, त्यांना सुरुवात करा की आज काय झालं. फक्त त्यांना तुम्ही विचारलं की आज काय झालं, ते एकदा एक बटन दाबलं गेलं की मुलं सुरू होतात. पण तुम्ही जर त्यांना विचारलंच नाही काय झालं, तर ते तुम्हाला सांगायला येत नाही आणि मग काय होतं की मुलं सांगायचे बंद करतात. हळूहळू त्यांना ती सवय लागते की हे सांगायचंय की नाही सांगायचंय, आणि मग ज्या वेळेस मुलं थोडी मोठी होतात तेव्हा त्यांना स्वतःला सवय लागते की हे काय सांगायची गरज नाहीये.

0: हाँ
1: म्हणून तुम्ही मुलांना फक्त एकच गोष्ट विचारायची की काय झालं आज, काय
0: दिवसभर
1: काय
0: काय
1: केलं
0: झालं.
1: तू स्कूलमध्ये, काय झालं मग येताना, काय झालं. किंवा बऱ्याचशा आता आई आणि बाबा दोघे पण जर नोकरीला असतील तर आल्यानंतर त्यांना, मुलांना तुम्ही जवळ घेऊन विचारा की तू काय केलंस आज, काय खाल्लंस आज, की मुलं आपोआपच सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करतात. तर हा थोडासा टाइम, आणि खूप काय टाइम द्यायची गरज नसते. मी स्वतःचा अनुभव सांगते की माझंही खूप सारं कामांमध्ये आणि मिटिंग्समध्ये मलाही टाइम नसतो. तर मी एकीकडे स्वयंपाक करते आणि माझ्या मुलीला स्टूलवर बसवून ठेवते, तिला अभ्यासाबद्दल वगैरे काही काही विचारत नाही. मी तिला फक्त विचारते, मग काय केलं आज स्कूलमध्ये, टीचर काय बोलले, मग तुझी मैत्रीण काय म्हणाली, मग तुला आवडलं ना टिफिन, कि ती जे चालू करते ते माझा स्वयंपाक होईपर्यंत. मग तिला आता ती सवयच लागली आहे कि मी जरी कामात असेल, एखादं पुस्तक वाचत असेल किंवा काय करत असेल, इकडे ती सांगतच बसते.
0: बर.
1: आणि मग ही जी सांगण्याची सवय आहे, याच्याने काय होतं मॅडम कि मुलं स्वतः कधी कधी चुकीचं करतात ते आपण तिथेच थांबू शकतो, किंवा मुलांसोबत कुणीतरी चुकीचं करतंय तेही आपण तिथेच थांबू शकतो.
0: हो.
1: तर त्याच्यामुळे मुलांना बोलण्यासाठी असा स्पेसिफिक टाइम, 7 ते 8 मुलांशी बोलायचंय, सकाळी बोलायचंय, दुपारी, हे न करता तुमच्या स्वतःच्या कामांमध्ये मुलांना सवय लावा तुमच्याशी बोलण्याचं. तुमचं आणि मुलांचं कम्युनिकेशन होणं खूप गरजेचं आहे.
0: नक्कीच. आणि प्रत्येक टप्प्यावरती जर पालक आणि मुलांचं हे कम्युनिकेशन, जे संवाद साधणं आपण ज्याला म्हणतो, हे जर खूप छान असेल तर हा पालक आणि मुलांमधलं नातं हे वृद्धिंगत व्हायला नक्कीच मदत होईल. आणि यातलाच दुसरा टप्पा येतो तो म्हणजे 10 ते 14 या वयोगटातला. आणि या वयोगटातले जे पालक आहेत, मुलांचे पालक जे आहेत, त्यांची विचारसरणी मुळात कशी असणं अपेक्षित आहे?
1: आता हा जो वयोगट आहे ना, ह्या वयोगटामध्ये मुलांचं बाळपण आत्ताच संपलेलं असतं, त्यांना नवीन नवीन गोष्टी, अभ्यासक्रम वाढलेला असतो, जबाबदारी थोडीशी वाढली असते. आणि ह्या वयोगटात आई वडिलांना काय करतात की अच्छा आता तू मोठा झालाय, आता तू मोठी झाली आहे, आता तुला हे आलं पाहिजे, हे तू केलं पाहिजेच, हे तुझं तू कर, हे करणं योग्य आहे, असं केलंच पाहिजे. पण मग त्यांना आपोआपच स्वतःला वाटून जातं की मी खूप मोठी झालीय, खूप मोठा झालोय, मग ते स्वतःचे स्वतः डिसिजन बनवायला सुरुवात करतात. तर ती एक गोष्ट एक चांगली आहे की मुलांवर स्वतःचं स्वतः कामं करणं किंवा स्वतःचा स्वतः विचार मांडणं आणि स्वतःचं डिसिजन क्रिएट करणं किंवा सांगणं ही गोष्ट चांगली आहे. पण त्या वयोगटामध्ये अभ्यासाची जबाबदारी जास्त द्यावी असं मला वाटतंय. कारण की ह्या वयोगटामध्ये बौद्धिक वाढ खूप सारी होत असते. मुलं जितकं जास्त शिकणार तेवढ्या जास्त गोष्टी त्या स्वतः अकस्मात करतात आणि त्या गोष्टीला नक्की चालना भेटते. ह्या वयोगटामध्येच ठरतं किंवा ह्या वयोगटामध्येच कळतं की आपलं मूल पुढे जाऊन काय करणार आहे. त्यांची स्वतःची आवड ह्या वयामध्ये आपल्याला दिसून येते. एकंदरीत उलट आपण करतोय बहुतेक वेळा की लहान असताना 4-5 वर्षाचा असतानाच आपण विचार करतो नाही हे हे याच्यात हुशार होणार आहे, हे हे करू शकतो. पण नाही, ह्या वयोगटातल्या मुलांकडे जास्त लक्ष द्या. ह्या वयोगटातल्या मुलांना काय पाहिजे, त्यांची आवड, त्यांचं शिक्षण किंवा त्यांचा खेळ किंवा त्यांची एखादी हॉबी असू शकते, ती ह्या वयोगटामध्ये पूर्ण करा. अभ्यासाचा ताण थोडासा कमी असतो ह्या वयोगटामध्ये, त्यांना टाइम असतं, तर एखादा छंद छानपैकी त्यांच्या बरोबर अभ्यासासोबत एक छंद जोपासून मुलांना चांगल्या पद्धतीने सांगता येईल.
0: नक्कीच नक्कीच. एकीकडे या वयोगटातल्या मुलांची मानसिक आणि शारीरिक जी आहे ती वाढ होते, त्याच्यात त्यांचे बदल सुद्धा होत असतात, तर पालकांनी त्यावेळेला सिच्युएशन कशी हाताळणं गरजेचं आहे?
1: ह्या वयोगटामध्ये मानसिक बदल होतात. आता मानसिक बदल झाल्यानंतर काय होतं की त्यांना स्वतःला ठरवण्याची वाव मिळून जाते, मग ते स्वतःचा निर्णय स्वतः ठरवतात. आणि तसंही बघायला गेलं तर ह्या वयोगटातली मुलं आहेत ते त्यांचं सगळंच बदलतं, स्कूल, शाळा किंवा त्यांचे मित्र परिवार असं सुद्धा बदल घडतो. मग त्या बदलांसोबत जर तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जर त्या विचारांमध्ये जर गेले की सांगितलं की बापरे तुम्हाला हेच करायचं आहे, मुलांनी एकटे जा किंवा सोबत जा, तर असं न करता मुलांचा निर्णय स्वतःचा स्वतः करून द्यावा.
0: साधारणपणे 10 ते 14 या वयोगटातले जी मुलं आहेत त्यांना किती निर्णय घेऊ द्यावेत पालकांनी, आणि मोठ्यांनी कशा प्रकारे काही निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग घ्यावा, काय सांगाल आपण त्याविषयी?
1: ह्या वयोगटातल्या मुलांना निर्णय घेण्याची क्षमता खूप कमी असते. त्यांना नक्कीच स्वतःचा विचार ते स्वतः मांडू शकतात, पण समाजामध्ये किंवा आणखी जगामध्ये काय चाललंय किंवा कशा प्रकारची लोक असतात हे सगळं तुम्ही आधी त्यांना समजवून सांगा, त्यांना

0: वा, आणि मगच पुढच्या गोष्टीसाठी त्यांना निर्णय घेण्यासाठी ला. निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय बरोबर की चूक, कधी कधी काय होतं की एखाद वेळेस सांगितलं की मी पिकनिकला चालले किंवा पिकनिकला जाते असं, तर आई वडील ते हाणून पाडतात की नाही नको जाऊ पिकनिकला किंवा जा. तर अशा वेळेस काय करायचं की जर तुम्हाला त्याला पिकनिकसाठी पाठवायचं नसेल तर त्यावेळेस मुलांना तुम्ही समजून सांगा की याचे दुष्परिणाम काय होतील किंवा काय होऊ शकतं तुझ्यासोबत, तू जाऊ नकोस असं न म्हणता तुला काय काय होऊ शकतं ह्या गोष्टीचा त्रास, हा जर आपण समजून सांगितलं तर नक्कीच ते काय करतात की अच्छा हे माझ्या बरोबर हे चुकीचं होऊ शकतं, अच्छा याचा मला त्रास होऊ शकतो, मला मम्मी किंवा आई म्हणते जा पण मला त्रास होतोय म्हणून नको म्हणतीये, याच्यावरून तुम्ही त्यांच्यापासून दूर नाही जाते. त्यांना मग कळून जातं की माझ्या नुकसान होणार आहे म्हणून माझे आई वडील मला पाठवत नाहीये. कारण की ह्या वयोगटामध्ये ना मुलांचं खूप सारं असं क्रेज असते की मला पिकनिकलाच जायचंय किंवा माझं मित्रमैत्रिणी इकडे चाललेत मला इकडेच जायचंय, किंवा मग एखादं नवीन काय व्हिडिओ गेम म्हणा ती आलीये मार्केटमध्ये तीच हवी आहे मला, किंवा फोन हवा आहे हा सुद्धा खूप, अरे माझ्या मित्राकडे फोन आहे मैत्रिणीकडे फोन आहे मलाही फोन हवाय, तर मग हा हट्ट आहे तो पूर्ण करण्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आधीच समजून सांगा तुम्ही त्यांना. जर दुष्परिणाम समजून सांगितल्यानंतर आपोआपच त्यांना कळतं, मग त्या ठिकाणी तुम्ही त्यांचे विलन होत नाही तर तुम्ही त्यांना अधोरेखित करता की याच्याने तुझं नुकसान होऊ शकतं, बघ तुला जमतंय तू कर पण असं असं होईल असं ज्यावेळेस तुम्ही दाखवून देताना तर मुलं मग ऑटोमॅटिकली तुमच्या जवळ येतात आणि मग ती गोष्ट करायची की नाही करायची हे ठरवतात.
1: बरोबर आहे, म्हणजे मुलांचे मुद्दे खोडून न काढता त्यांना समजावून सांगणं अपेक्षित आहे आणि तसंच पालकांनी जो मुलांचा हट्टीपणा आहे तो देखील कसा हाताळावा, काय सांगाल आपण या दोन्ही गोष्टींबद्दल?
0: मी आता बघते मुलांमध्ये हट्टीपणा फार आहे आणि प्रत्येक आई वडिलांची ही कंप्लेंट असते की माझं मूल खूप हट्टी आहे, नाही तो ऐकतच नाही, ती ऐकतच नाही, तिला ते दिल्याशिवाय ती गप्पच बसेना किंवा तिला ते लागतच, हा हट्टीपणा मुलं करतायत ठीक आहे पण त्याला वाव सुद्धा पालकच देतात, माफ करा पण पालकच देतात मुलांना. ना हट्टीपणा हट्ट त्यांचं पूर्ण करण्यासाठीच आपलं पूर्ण आयुष्य आपण घालवतो हे आई वडील मुलांना दाखवून देत आहेत की हे सगळं जे काय करायला घेतलंय ना हे सगळं तुमच्यासाठीच आम्ही करतोय, आणि मग अशा सिच्युएशन मध्ये ते स्वतः टेकन फॉर ग्रँटेड पकडतात आई वडिलांना की हे सगळं जे आहे ते सगळं आमच्यासाठीच चाललंय, मग मी काहीही मागितलं तरी मला मिळणार. एखाद वेळेस मुलांनी जर एखाद्या गोष्टीचा हट्ट केला तर तो हट्ट लगेच पूर्ण करू नका, त्या हट्ट पूर्ण करण्यासाठी थोडा टाइम घ्या आणि मग नंतर थोड्या दिवसानंतर थोड्या वेळेनंतर ती गोष्ट त्यांना आणून द्या, तो आनंद मुलांचा तुम्ही स्वतः एन्जॉय करा. मी म्हणते त्यावेळेस काय होतं की अच्छा मला बाबांनी ही गोष्ट मला आत्ता आणून नाही दिली पण नंतर आणून दिली, त्यावेळेस बाबाच्या बद्दलची मनामध्ये प्रेम सुद्धा वाढून जातं आणि ती गोष्टही त्याला मिळते, पण ती लगेच जर आपण दिली ना तर मग मुलं आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड पकडतात, मग नेक्स्ट टाइम तुम्ही ती गोष्ट आणूनच द्यायला पाहिजे. बरेच मुलं तर मी बघते की एखादी गोष्ट जर दिली नाही तर रडून रडून आजारी पडून जातात की हे हवंच मला, हेच हवं मला, असंच हवं मला, हेच खायला लागतं. खाण्यापासून हट्ट असतात मुलांचं की मला नूडल्सच हवेत, मला पिझ्झाच हवाय, तर हे खाण्याचे जे हट्ट आहेत हे हट्ट पुरवण्यापेक्षा महिन्यातून एखाद दिवशी ठेवा. माझ्या घरी खाऊ डे असतो की महिन्यातून एक दिवस आमचे आम्ही सगळेच खाऊ खातो तिच्या सोबत, तिला जी गोष्ट हवी आहे खाण्यासाठी ती मी पुरवते आणि मीही खाते, माझाही चीट डे होतो आणि तिच्याही मनाचं ठरते, ती तिच्या मैत्रिणीला सांगते ही गोष्ट की आज आमचा खाऊ डे होता आणि ती वाट बघते अच्छा मम्मी आपला खाऊ डे कधी असणार, मग ती गोष्टी प्रत्येक गोष्टी ज्यावेळेस तिला इच्छा होते ना तर ती आता स्वतःहून नाही मागते, अच्छा खाऊडे असेल ना मम्मी ज्या दिवशी खाऊडे असेल ना आपण त्या दिवशी खाऊ, म्हणजे ती त्या दिवसाची वाट बघते खाऊडेचे. तर असं थोडस काहीतरी ठेवा आठवड्यातून एकदा त्यांच्या आवडीचं किंवा 15 दिवसातून तुमच्या सोयीनुसार त्यांचे हट्ट पूर्ण करा, कारण की त्यांचे हट्ट पूर्ण करण्यासाठीच आई वडील आहेत. आई वडिलांचा खरा आनंद त्याच्यातच आहे की मुलं किती खुश राहतात किती आनंदित राहतात, तर ते हट्ट पूर्ण करा पण त्या गोष्टीसाठी थोडा टाइम द्या. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की एखादी गोष्ट लगेच मिळाली तर त्याचं कौतुक संपतं,
1: त्याची किंमत
0: राहत नाही, तर थोडा टाइम द्या. टाइमानंतर त्यांना ती गोष्ट

0: ह्या सगळ्यामध्ये थोडंसं आपण मुलांना धाक असावा किंवा मुलांना एक समज असावी म्हणून आई वडील नेहमी प्रयत्न करत असतात. कधीतरी आईच्या तोंडून किंवा घरातल्या इतर मंडळींच्या तोंडून वाक्य पटकन निघून जातं, बघ तू असं वागलास ना तर मी बाबांना सांगेन, किंवा तू ऐकलं नाहीस ना तर तुझ्या मी कंप्लेंट आईकडे करेन. तर ह्या वाक्यरचनेत बदल होणं खूप गरजेचं आहे, कारण का आई वडील हे विलन नसून ते आई वडील आहेत हे मुलांना समजणं किंवा मुलांनी ते समजून घेणं गरजेचं आहे. तर इथे घरातल्या इतर जे पालकांच्या अनुपस्थितीत पालकांची भूमिका बजावतात त्यांनी कशा प्रकारे हाताळावं.
1: हे मॅडम खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला. मी याच्यावरती एवढंच म्हणेन की मुलांचं पालनपोषण ही आई आणि वडील यांची दोघांची तेवढीच जबाबदारी आहे. तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं तीच गोष्ट आता बऱ्याचदा मी बघायला मिळते मला सुद्धा, की जर घरात मुलांनी काही चुकीचं केलं, अगदी काचेचा ग्लासही फोडला किंवा मग एखाद्या गोष्टीचं नुकसान केलं किंवा न सांगता तो मित्रांसोबत गेला किंवा घरी येण्यासाठी उशीर झाला, तर घरात असणारी व्यक्ती म्हणजे जर आई असेल तर आई लगेचच म्हणते अच्छा बाबांना येऊ दे मी तुझं नाव सांगते. जर बाबा असतील तर बाबा म्हणतात अच्छा तू असं केलंस ना मी आईला नाव सांगेन. तर असं करू नका, करायला नाही पाहिजे असं. असं केल्याने ती व्यक्ती विलन ठरते हे बरोबर आहे तुमचं. तर प्रत्येक वेळेस काय होतं की तुम्ही त्यांना टार्गेट न करता तुम्हीच ती जी मुलांनी जी चुकी केली ती तुम्हीच सॉल्व्ह करा. चुकी त्यांच्याकडनं पण होऊ शकते आणि आपल्याकडनं पण होऊ शकते, पण मुलांकडे न झाल्यानंतर त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी तूच केलं हे तुझ्यामुळेच झालं असं करू नका, कारण की त्यांच्या स्वतःच्या मनावरती हा खूप सारा परिणाम होतो आणि मुलं नक्कीच ह्या वयोगटातली मुलं डिप्रेशनमध्ये जातात. त्याला कारण हाच होतो की मुलांचा विचार असा असतो की मी काही करायला गेलं ना की मला बाबा ओरडतात, मी काही सांगितलं ना तरी मला आई ओरडते. मग मुलं तुमच्यापासून दूर जातात. मुलांना तुमच्या जवळ ठेवायचं असेल तर त्यांची एखादी चुकी तुम्ही सॉल्व्ह करा किंवा माफ करा. आपलीच मुलं आहेत
0: बरोबर,
1: दुसऱ्या टायमाला हे असं करू नकोस असं बजावणं नक्कीच चांगलं आहे. मुलांना आत्ताच्या जनरेशनच्या आई वडील मुलांना ओरडत नाहीयेत. इवन मी असं बघते की ते शिक्षकांनाही म्हणतात की माझ्या मुलाला ओरडू नकोस, माझ्या मुलीला ओरडू नकोस. तर हे बरोबर आहे, पण काय होतं की मुलांना ओरडणं किंवा मुलांना जर समजून सांगायला गेलं ना किंवा मुलांना समजून सांगितलं गेलं नाही तर त्यांना तो धाक राहत नाही, कोणाची भीती राहत नाही. तर मुलांना स्वतःच्या धाक किंवा स्वतःची भीती जर ठेवायची असेल तर मुलांना एक वाक्य सांगा की अच्छा तुझ्याकडनं हे झालंय ठीक आहे आपण ते दुरुस्त करू पण पुढच्या वेळेस हे असं काय करू नको. मग अशा वेळेस तुमची जी भूमिका असते ती भूमिका बघून मुलं ठरवतात लगेचच अच्छा माझ्याकडनं चुकी झाली ना तरी ती दुरुस्त झाली आणि मग मला आता मी पुढे चुकी नाही करणार. किंवा मग बऱ्याच वेळा असं होतं की मुलं चुकी करतात आणि ती आई वडिलांपासून लपवून ठेवतात. चुकी लपवली गेली की नुकसान हा मुलांचा नाही तर आपला सुद्धा होतो. त्याच्यापेक्षा त्यांच्याकडची झालेली चुकी ही जर आपल्याला सांगितली तर आपण त्या गोष्टीमधून त्याला बाहेर काढू शकतो किंवा त्याला समजावून सांगू शकतो. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये त्यांना ओरडणं पेक्षा तुम्ही त्यांना समजावून सांगा की आम्ही आहोत, जे काय असेल जे काय घडलं असेल जे काय झालं असेल ते मला येऊन सांगा. मुलं नक्कीच सांगतात.
0: नक्कीच, आणि ह्याच्यामुळे पालक आणि मुलांमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण व्हायला मदत होते. आणि हा जो मुद्दा आहे विश्वासाचा तो सगळ्यात महत्वाचा असतो, तो म्हणजे तिसऱ्या टप्प्यावरती पालक आणि मुलांचं नातं. आणि ही जी मुलं आहेत ती 14 पुढच्या वयोगटातली आहेत, 14 ते 20 मधली. तर इथे पालकांनी मुलांशी कसं वागावं काय सांगाल?
1: 14 ते 20 वयोगट म्हटल्यानंतर ही मुलं एक नवीन जनरेशनमध्ये जाण्याचं वय आहे. हे नवीन जनरेशनमधली किंवा आत्ताची जी जेनझी जनरेशन खूप आहे म्हणजे, तर त्या जेनझी जनरेशनच्या बद्दलच मी बोलते की त्यांना असं वाटून जातं

0: ह्या वयोगटातल्या मुलांना की आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि हे होण्यामागचं जर मी शारीरिक गोष्टीबद्दल जर मी बोलली तर त्यांच्या शरीरात ह्या वयोगटामध्ये खूप सारे हॉर्मोनल चेंजेस होतात. म्हणून हॉर्मोनल चेंजेस झाल्या कारणाने त्यांची विचार करण्याची शक्ती किंवा स्वतःची विचार मांडण्याची जी शक्ती आहे किंवा चिडचिडपणा म्हणा हा खूप सारा प्रमाणात येतो, नक्कीच बरोबर आहे. पण ज्यावेळेस ह्या वयोगटातल्या मुलांना असं वाटतं की आम्हाला सगळ्यातलं सगळं येतं तर त्यावेळेस ते लगेचच आई वडिलांकडे एक शब्द टाकून देतात, तुला काय समजत नाही, तुला काय कळत नाही यातलं.
1: हा हे पटकन बोलतात,
0: पटकन बोलतात मुलं. आणि त्यावेळेस मग आई वडिलांना रिअलाइज होतं की अरे बापरे हा तर माझा ऐकतच नाही, ही तर माझा ऐकतच नाहीये. तर अशा वेळेस त्यांच्या कळेनेच गेलेलं खूप चांगलं असतं.
1: अगदी
0: हा, त्यांना काय करायचं आहे, तुला कुठे जायचं आहे, अच्छा मग मी सोबत येऊ का, अच्छा मग तिथे माझी गरज आहे का, म्हणजे प्रत्येक सिच्युएशनला आम्ही तुझ्या सोबत आहोत असं जर मुलांना दाखवलं गेलं तर त्यांना आपल्याबद्दलचा एक सॉफ्ट कॉर्नर राहतो. ते कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर अच्छा आईलाही पण इथे यायचं होतं, अच्छा वडीलही मला म्हणत होते की मी पण येऊ का, मग त्या सॉफ्ट कॉर्नरने ते जातात. मग नक्कीच अशी मुलं कुठल्याही चुकीची गोष्ट किंवा चुकीचा विचार करताना 10-10 विचार करतात की आई वडील माझ्या सोबत आहेत. मग ज्या ह्या वयोगटामध्ये ज्या चुका होतात किंवा निर्णय चुकतात तर ते स्वतःहून ते त्या गोष्टीपासून अलिप्त राहण्याची मदत होते.
1: बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. आणि इथे मुलं भरकट खूप चान्सेस असतात, तेव्हा पालकांनी कसं हुशारीने आणि प्रेमाने सुद्धा ते हाताळणं गरजेचं आहे.
0: आता मुलं भरकटण्याचं वय हेच असतं, बरोबर आहे. पण त्यावेळेस काय करायचं की तुम्ही त्यांच्यावरती सतत लक्ष ठेवू नका. कुठे गेला, किती वाजता येणार आहे, कुठे आहेस, आता तर फोन हा हातातली वस्तू आहे, अगदी एक सेकंदात अच्छा क्लासमधून निघाला का, मग आला का, मग पोहोचलीस का, हे न करता तू किती वाजता येणार आहेस असं, तू किती वाजता येणार आहेस असं टाइम विचारून घ्या. याच्यामध्ये तुम्ही हुशारीने वागायचं कसं तर मी सांगते. त्यांच्या मित्रमैत्रिणी कोण आहेत याची विचारपूस त्यांना करत राहा. तुमचे मित्रमैत्रिणी कोण आहेत किंवा तुमची मुलगी आहे तर तिचे मित्र आणि मैत्रिणी कोण आहेत, कुठे राहतात, त्यांचे आई वडील काय करतात. तुम्ही सतत ज्या वेळेस त्यांच्या मित्रमैत्रिणींकडे बद्दल जर विचारता तर त्यावेळेस काय होतं की मुलं सगळं तुम्हाला सगळीच गोष्ट सांगतात की माझी मैत्रीण अशी म्हणाली, माझा मित्र असं म्हणाला, म्हणजे एकंदरीत त्यांच्यामध्ये काय चाललंय याची थोडस तुम्हाला थोडीशी गोष्ट तुम्हाला समजून येते की काय चालू आहे ते
1: त्यांच्या घरातलं वातावरण, त्याची कल्पना येते आपल्याला,
0: कल्पना येते बरोबर. आणि यांच्यामधलं सुद्धा मुला मुलींच्या मधलं सुद्धा त्यांचे प्लॅनिंग मग ते तुम्हाला येऊन सांगतात ऑटोमॅटिकली की आम्ही उद्या फिरायला जाणार आहेत, आम्ही उद्या कॉफी शॉपला जाणार आहेत, तर हे जे प्लॅनिंग असतात ना ते तुम्हाला येऊन सांगतायत. मुलांना ह्या वयोगटातल्या मुलांना तुम्ही हे करू नका असं सांगू नका. ज्यांना त्यांना स्वतःची गोष्ट आणि स्वतःचा डिसिजन घेऊ द्या, त्यांना काय वाटतं ते बघा. निर्णय तुमच्यावर ठेवा प्रत्येक वेळेस, जरी तुम्हाला माहिती असतं की ही गोष्ट चुकीची आहे तरी पण तुम्ही त्या मुलांना सांगा की तू जा पण मग कितक्या इतक्या वाजता परत ये. मग म्हणजे त्यांना असं वाटत नाही की मला अडवते म्हणून असं, आणि मग माइंडमध्ये तिथे गेल्यानंतर त्यांना ते सतत आठवत राहतं. सायकोलॉजी आहे की नाही, आईने सांगितलंय मला 7 वाजता घरी यायचंय, 6 वाजता घरी यायचंय, मग मी जास्त वेळ इथे थांबणार नाहीये, मग ते एक प्रकारची एक ओढ लागते तुमची. पण जर त्याच्या विपरीत तुम्ही जर असं केलं की जाऊ नको घरातच थांब, तर ती मुलं डेफिनेटली मग आई आणि वडील यांच्यामधला आणि मुलांमधला संवादच संपून जातो. पुढच्या वेळेस मग ती मुलं तुम्हाला विचारायला येत नाही, ते त्यांचे त्यांचे प्लॅन ठरवतात. मग इथून सुरुवात होतो खोटं बोलण्याचा प्रवास. आणि मग त्यांचे त्यांचे ठरवतात, त्यांचे त्यांचे जातात, मग मित्रमैत्रिणीला सांगतात माझ्या आईला सांगू नको, मैत्रिणीला सांगतात की माझ्या वडिलांना सांगू नको, आणि मग असा सगळ्या याच्यामधला आपली मुलं भरकटतात मग. आणि मग चुकीचा निर्णय, निर्णय कुठलाही असू द्या मुलांचा, त्यांच्यासोबत उभं राहणं हे पालकांचं काम आहे सगळ्यात महत्वाचं. फक्त तो चुकीचा निर्णय तुम्ही कशा पद्धतीने त्यांना समजून सांगता. प्रत्येक वेळेस मुलंच चुकतात असं नाही, त्यावेळेस आपण आई वडील म्हणून त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे की काय चुकीचं आणि काय बरोबर. पण ती गोष्ट तुमच्यापर्यंत आधी यायला पाहिजे, ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत एक चांगलं असं नातं ठेवायला पाहिजे, जेणेकरून मुलं घरी येऊन तुम्हाला सगळीच गोष्ट सांगणार.

0: प्रत्येक टप्प्यावर बघतो की परीक्षा ह्या असतातच आणि पालकही ते खूप छान पद्धतीने हाताळतात. इथे मुलामुलांच्या मध्ये टक्क्यांची मार्कांची तुलना नको असं वारंवार सांगितलं जातं, त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची भीती असते. तर इथे पालकांनी कसं असणं गरजेचं आहे, खंबीरपणे उभं राहणं.
1: ह्या सिच्युएशनला बरेचसे पॅरेंट्स काय करतायत की प्रत्येक वेळेस तुझ्या मित्राला इतके मार्क्स पडले, तुझ्या भावाला इतके मार्क्स पडले होते आणि तुला इतकेच मार्क्स पडलेत. आत्ताच जे जनरेशन आहेत त्यांना मार्क्समध्ये तुम्ही त्यांची स्वतःची हुशारी ही मार्क्समध्ये नका मोजो. मुलांची तुलना जेव्हा होते ना त्यावेळेस त्यांना ॲटोमॅटिकली असं वाटतं की अरे मी कुठेतरी कमी पडतोय. त्याच्यामुळे तुलना करू नका त्यांची, त्यांना स्वतःच्या कळेने घेऊ द्या. प्रत्येक मुलाला जर 100 पैकी 100 मार्क्स पडणार असेल तर मग तर हे फार कठीण गोष्ट आहे. आणि आई वडील प्रत्येक वेळेस ते मार्क्सच का मोजतात मला काय माहिती नाहीये की तुझ्या मित्राला 90% पडले, तुलाच 80 का, तू तर सोबतच क्लासला जात होता, तुझ्यावर आम्ही इतका खर्च केला. त्याच्यामध्ये आणखी एक मी रिसेंटली ऐकलेलं वाक्य सांगते की त्या 10वीला माझ्याकडे केस होती हे की 10वीचा मुलगा होता आणि त्याची आई स्वतः MSc एज्युकेटेड माझी मैत्रीणच आणि त्याला मार्क्स 10वीमध्ये थोडेसे कमी पडले ॲज कम्पेअर टू त्याच्या मोठ्या बहिणीपेक्षा. ह्या एक आईची कळकळ की मुलीला मार्क्स कमी पडले तर चाललं झालं असतं, पण तू मुलगा आहे, तुला घर सांभाळायचं आहे, आम्हाला सांभाळायचं आहे, तुला चांगले मार्क्स भेटले असते, चांगलं कॉलेज भेटलं असतं, तू काहीतरी चांगलं बनलं असतं, इथून त्या आईची सुरुवात होती. दुसरी तर कहर सुरुवात होती की त्या मुलाला इतकं हॅमर केलं की त्याला तिने सांगितलं तुझ्यामुळे मी नोकरी केली नाही, तुझ्यामुळे मी घरातच बसली. ही ऍक्च्युली हे आईचं बलिदान आहे ह्या गोष्टीसाठी, तर मी तिला खूप मानते की तिने हे सगळं केलंय. पण ज्या वेळेस मुलांना आपण जेव्हा असं सांगतो ना की तुझ्यामुळे माझं नुकसान झालं तर ती मुले आपल्या जवळ नाहीत, उलट आपल्यापासून दूर जातात. की मग ते अशी असंही उत्तर असतं त्यांचं की हे सगळं मी नव्हतं सांगितलं.
0: मुलं एकदम
1: त्या टोकाचं उत्तर ऐकलेलं आहे मी की हे सगळं मी नव्हतं सांगितलं तुला करायला, की तू माझ्यासाठी नोकरी सोडून घरात राहिली हे का सांगण्यासाठी मी नव्हतं सांगितलं करण्यासाठी तुला. तर मग अशा वेळेस डिप्रेशन फक्त मुलं नाही आई वडील पण डिप्रेशन मध्ये येतात. तुम्ही विचार करा त्या आईला काय वाटलं असेल की जिने इतकं एज्युकेशन असून नोकरी सोडली आणि त्या मुलाला फक्त वाढवण्यासाठी ती घरात राहिली. त्या आईचं दुःख कुणीच मोजू शकत नाही मी सांगते. पण मग अशा सिच्युएशनमध्ये मुलगा तिच्यापासून डेफिनेटली दूर जाणार असतो. तुम्ही जेव्हा सांगता मुलांना की मी तुमच्यासाठी करतोय, मी तुझ्यासाठीच करते, हे सगळं चाललंय ते तुझ्यासाठीच चाललंय, असं ज्यावेळेस तुम्ही सांगायला जाता त्यावेळेस मुलांची जर अशी उत्तरं येत असतील तर तुम्ही आई वडील म्हणून कुठेतरी कमी पडलंय. सगळं करून सुद्धा तुम्ही कमी पडताय. त्याच्यापेक्षा मुलांचा किती मार्क्स पडलेत, किती मार्क्स आलेत तुला, ते त्याची कम्पॅरिझन दुसऱ्या मुलांसोबत करण्यापेक्षा आपला मुलगा कुठे हुशार आहे, आपला मुलगा काय करू शकतो याचा विचार करा. याच्यासाठी एक आणखी सायकोलॉजीचा वापर आई वडील करू शकतात की बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलंय की माझी मुलगी फार आळशी आहे, माझ्या मुलाला तर काहीच येईना, हा तर बावलटच आहे, ह्याला तर अक्कळच नाही. अशा वेळेस ज्या वेळेस तुम्ही सतत हे शब्द मुलांवर बोलता ते ऐकतायत मग त्यांच्यावरती हे हा वर्ड हॅमर होतो की मग ते तसंच विचार करायला लागतात. अच्छा मला काहीच समजत नाही का, मला काहीच कळत नाही का, मी काहीच करू शकत नाही का. त्याच्या विपरीत जर मुलांना तुम्ही सांगितलं किंवा बोलले गेले का ठीक आहे तुला एवढे मार्क्स कमी पडलेत तिथे तर तुम्ही काहीच करू शकत नाही, मग त्यावेळेस तुमची अशी स्वतःची भूमिका अशी ठेवा की मार्क्स कमी पडलेत ना ठीक आहे चालेल, आपण त्याच्यापेक्षा आणखी वेगळ्या गोष्टीसाठी करू किंवा वेगळ्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ, तुझं हे नाही करता आलं तर आपल्याकडे हे ऑप्शन आहे. अशा वेळेस ती मुलं मला मी काहीच करू शकलो नव्हतो, मी काहीच करू शकत नव्हतो, पण मला आई वडिलांनी सांभाळलं म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो, हे वाक्य त्यावेळेस मग ते मुलांच्या तोंडून येतं की तुम्ही त्यांना सांभाळून पुढे घेऊन गेलेत.
0: बरोबर.
1: त्या व्यतिरिक्त ज्या वेळेस मुलांना आपण म्हणतो की तुला काहीच समजत नाही, तुला अक्कळच नाहीये, तू बावलटच आहे, असं करण्यापेक्षा जर तुम्ही त्यांना म्हटलं अरे माझा बेटा खूप हुशार आहे, माझ्या मुलीला खूप समज आहे, असं वारंवार जेव्हा तुम्ही बोलता आणि हा शब्द जेव्हा वारंवार तुम्ही इतरांना सांगता त्यावेळेस मुलं चुकी करतानी हजारदा विचार करतात
0: मला आईने चांगलं म्हटलं.
1: यस, जेव्हा नातेवाईक तुमचे येतात तर तुम्ही म्हटलं नातेवाईकांसमोर तिला काहीच अक्कल नाहीये, तिला कळतच नाही, ती फार आळशी आहे, ती का काम करेल,
0: हो
1: ती का हुशारी दाखवेल, माझ्या आईनेच मला टॅग लावलाय. त्याच्यापेक्षा तुम्ही हे सांगायला सुरुवात करा की माझी मुलगी फार हुशार आहे, माझ्या मुलाला फार समजतं, माझा मुलगा मला मदत करतो, किंवा त्याला कुठल्याही गोष्टीचं मला परत सांगायला गरज लागत नाही. जेव्हा हे चार लोकांसमोर तुम्ही त्याच्यासोबत असं बोलता किंवा त्याला असं सांगता तर त्यावेळेस तो चुकी करताना किंवा कुठलंही आळस म्हणा किंवा बावलटपण करताना दहा दहा विचार करतो का नाही आईने मला चांगलं सांगितलंय, आईने नातेवाईकांसमोर किंवा मित्रमैत्रिणींसमोर खूप चांगलं माझ्याबद्दल बोलली आहे, मग मला तसंच वागायला लागेल. मग त्या गोष्टीकडे ऑटोमॅटिकली ती गोष्ट ते पुसत जातात. आणखी एक सांगते मी की मित्रमैत्रिणी जेव्हा मुला मुलींचे तुमचे एकत्र येतात ना तर त्यावेळेस बऱ्याचशा आया असं करतात की ते मित्रमैत्रिणी किती हुशार आणि तू किती बावलट. तर असं केलं जातं, मग त्यावेळेस ना मुलं थोडस असं विचार करतात की मित्रमैत्रिणींच्या समोर मला आई किंवा वडील मला असे म्हणाले तर मग मुलं ही मित्र ही नंतर चिडवायला सुरुवात करतात. मग असं न करता की तुला हे येतं अच्छा तू यालाही ही गोष्ट शिकव, त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग आणि बाइंडअप आणि तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा. आई वडीलही त्यांच्या ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह झाला तर नक्कीच त्या ते काय करताय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला येऊन सांगत जातील.
0: नक्कीच नक्कीच. आणि इथे दुसरा अजून एक मुद्दा येतो तो म्हणजे परीक्षा आणि आजारपण. तर थोडस पालकांची दोलायमान अवस्था होते की अरे अचानक कसं काय आजारी पडला किंवा नेमकी कारण काय, मुलांना सांभाळून पण घ्यायचं असतं, त्यांची परीक्षा पण तोंडावर असते, पालकांना तुम्ही काय सांगाल?
1: परीक्षा आली की मुलं आजारी पडतात असं प्रत्येक पालकाचं हे वाक्य आहे. एक्झाम आहे, त्याची दहावीची एक्झाम आली आहे आणि हा आजारी पडला. आता आजारी पडण्याची शारीरिक व्याधीचे कारण असू शकतात पण बऱ्याच वेळा आजारी ही मानसिकतेने पण पडून जाते. मुलं खूप सारा टेन्शन घेतात किंवा तुम्ही त्यांना दमटवलेलं असतं, अच्छा तुझी दहावीची परीक्षा आहे अभ्यास कर लवकर उठ. ह्या लवकर उठ ह्या गोष्टीवरती मी थोडस एक्सप्लेन करते की एक्झाम येतात तेव्हाच मुलांना पहाटे उठून अभ्यासाला बसवता, मग त्याच्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि अगोदरच ते खूप साऱ्या डिप्रेशन किंवा टेन्शन मध्ये असतात एक्झामच्या. तर असं न करता त्यांना रोजच्या सवयीप्रमाणेच एक्झामच्या दिवशी पण उठवा, जेणेकरून त्यांची झोप पूर्ण होईल. झोप पूर्ण झाली तर त्या ज्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केलाय ते त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहील आणि परीक्षेच्या वेळेस त्यांना जर तुमचं त्यांचा आहाराच्या वरती पण आपण थोडस लक्ष ठेवलं तर त्या परीक्षांच्या काळांमध्ये ते मुलं आजारी पडणार नाही.
0: आपण प्रत्येक संस्कृतीमध्ये बघतो की आई वडील आणि मुलांचं नातं हे नेमकं कसं असतं, तर या संदर्भात जपानी फिलॉसॉफीमध्ये खूप छान त्यांनी सांगितलं आहे की पालक आणि मुलांमधलं नातं नेमकं कसं असावं, काय सांगाल आपण त्याबद्दल?
1: मॅडम, मी एक जापनीज बुक वाचलं होतं, द जापनीज वे ऑफ पॅरेंटिंग. तर त्याचे रायटर लिसा कटामॅ म्हणून आहे. तर त्या जापनीज थेरीमध्ये पॅरेंटिंग विषयी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलंय की तुम्ही मुलांवर प्रेम करा कुठल्याही कंडिशन न ठेवता. की बऱ्याच वेळेस आपण कंडिशन ठेवतो की तू हे केलंस ना तर मी हे करेन, तू मला अभ्यास केलास ना का मी तुला चॉकलेट देईल. तर अशी कंडिशन प्रेम नका ठेवू, निस्वार्थपणे तुम्ही त्यांना प्रेम दाखवा, प्रेम द्या, ऑटोमॅटिकली ते रिटर्न करणारच आहेत तुम्हाला. तर कंडिशनेबल प्रेम करू नका किंवा करा हे मुलांवरती ठरवा. तसंच मुलांना शिक्षा, शिष्टाचार आणि स्वतःची कामं स्वतः कशी करायची ह्या गोष्टीबद्दल त्या पुस्तकात खूप चांगलं मांडलंय. तर शिक्षा काय की चुकी केली तर तुम्ही त्याला दाखवून द्या की तू हे चुकीचं केलं होतं. शिष्टाचार काय तर आपण त्याला साधारणतः म्हणतो की आपल्या संस्कृतीमध्ये जसं आहे की मोठ्यांशी जोरात बोलायचं नाही, मोठ्यांना अरेतुरेने बोलायचं नाही, मोठ्यांचं ऐकायचं, तर हा एक शिष्टाचार असतो. तो आपण केला की आपलं बघून बघून मुलं देखील करतातच आणि नंतर स्वतःची कामं स्वतः करायला. तर मग अशी जसं तुम्ही वयोगट सांगितलं छानपैकी तर त्या वयोगटामध्येच मी सांगेन की ज्यावेळेस लहानपण असतं त्यांचं तर लहानपणीच त्यांची खेळणी ना त्यांना स्वतःला उचलायला लावा. अच्छा तू खेळणी काढणार आहेस, पसारा करणार आहेस, तू उचल. नंतर ज्या वेळेस ते अभ्यासात किंवा शाळेत जातात तो अभ्यास झाला तुझा, तुझी तुझी बॅग उचलून ठेव. तुझ्या तुझ्या बुक्स भर, अशी छोटी छोटी जी कामं असतात स्वतःची, ती स्वतःची कामं स्वतः करायला लावा. दुसरं ज्यावेळेस कॉलेज वय असतं त्यांचं किंवा युवक युवती ह्या वयागटामध्ये आल्यानंतर बरेचसे आई वडील अशी रिॲक्शन असते, मोस्टली जर घरात मुलगी असेल तर आईची ही रिॲक्शन असते, अच्छा मी आता ही खूप कामं केली आहेत, आता सगळी कामं तू कर. तर असं करू नका, कारण की तिला नंतर हे सगळं करायचं असतं. तर थोडंसं तिला स्वतःचं स्पेस द्या, स्वतःची कामं स्वतः करायची लहानपणापासून सवय लागली ना तर की ऑटोमॅटिकली केली जातात ती कामं. आईला मदत केलीच गेली पाहिजे कामामध्ये, मग ते मुलीकडनं अपेक्षा ठेवतात तेवढी मुलाकडनं सुद्धा करा. मी असं म्हणेन की मुलगा मुलगी दोघांपैकी दोघांनाही तुम्ही असं सांगू शकता की घरातली छोटी मोठी जी कामं असतात जी तुम्ही करू शकतात किंवा त्या कामांसाठी तुम्हाला टाइम आहे तर ती घरातली कामं स्वतःची स्वतः करा किंवा मला सुद्धा थोडीशी मदत करा, याची सवय तुम्ही लावली की मुलांना ऑटोमॅटिकली सवय लागते, मग त्यांना कुठलं काम सांगायची गरज लागत नाही.
0: अगदी खरं आहे वैशाली ताई, तुम्ही आज इथे आलात आणि किती छान आणि सुंदर प्रकारे अगदी सोपं करून सांगितलं की प्रत्येक वेळेला मुलांशी कशा प्रकारे संवाद साधला तर मुलांना सांभाळणं, त्यांचे प्रश्न सोडवणं हे किती सोपं होऊन जातं आणि यामुळे पालकांचं आणि मुलांचं जे नातं आहे याच्यात एक विश्वास जो आहे तो प्रत्येक टप्प्यावरती हा वाढत जातो. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात पालकत्व, एक सुंदर प्रवास. समुपदेशक वैशाली पाटील यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, श्रोते, उद्याच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आपुलकिया घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका, आणि आरोग्य दर्पणमध्ये दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोश

माझे गुल्ला।

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार श्रोते हो आपण ऐकता आहात. आता यशोदा या सिनेमातली गाणी आहे. आरती प्रभू यांचं हे गीत, संगीतकार दत्ता डावजेकर, गायिका कृष्णा कल्ले.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची बैठक गोव्यात सुरू। दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7। बचाव कार्य अद्याप सुरूच। महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालिंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण ते करतील। त्याशिवाय ते 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा तांडा रोड दरम्यान नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील। उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जबोटा तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे। गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत। पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं सुरू आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमण दीव दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होत आहे। केंद्रीय मंत्री सध्या 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत। महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे वाराणसी इथं येत्या 9 तारखेला 9व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 या विशेष मोहिमेचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे। यंदाची या मोहिमेची संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही आहे। अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं हा या संकल्पनेचा उद्देश आहे। याशिवाय यंदा पोषण माहची अंमलबजावणी अन्य 5 परस्पर पूरक संकल्पनांवर केली जाईल। आहारातील विविधता आणि मुबलक प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम जेवण, सामुदायिक उत्तरदायित्व, बालविकासासाठी पोषक आणि शिक्षण या 5 घटकांचा त्यात समावेश आहे। देशातले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी

0: उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांबाबतचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले. सुमारे 10 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका प्रलंबित जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वृद्धांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अटर्नी जनरल आल व्यंकटरमणी यांनी सर्व राज्यांच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवून वृद्धाश्रम उभारणी आणि तिथल्या सोयीसुविधांविषयीचा अहवाल सादर करायला सांगण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल, तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. दुर्घटनेनंतर फरार इमारत मालक फरार झाला असून पोलिसांची 10 पथकं त्याचा शोध घेत आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री गुप्ता यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेतील मृतांची संख्या 7 झाली आहे.
1: इस बिल्डिंग के मालिक पे कार्रवाई होगी और जो इसके आसपास की जितनी डेंजरस बिल्डिंग है उनको भी आइडेंटिफाइड करके ध्वस्त किया जाएगा. विशेष रूप से इस बिल्डिंग के बिल्कुल पीछे वाली बिल्डिंग को भी हमने खाली करवा दिया है और तुरंत प्रभाव में उसे भी डेमोलिश किया जाएगा.
0: घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य सुरू असून त्यात आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दलाचं पथक काम करत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर आज याची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. नेपाळ तिबेटमध्ये आलेल्या महापुरात मरण पावलेल्यांची संख्या 1355 इतकी झाली असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. नेपाळमध्ये चितवन इथं 363 जणांचा मृत्यू झाला तर पूर्व नवल परिसरामध्ये 22, पश्चिम नवल परासीमध्ये 221 आणि रसुआ जिल्ह्यात 169 जणांचा मृत्यू झाला. बोटेकोशी आणि त्रिशुली नदी परिसरात जलविद्युत प्रकल्पांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 11 जलविद्युत प्रकल्पांमधल्या 919 कर्मचाऱ्यांशी अद्याप संपर्क होऊ शकल्याची माहिती वीज निर्मिती कंपनीनं दिली आहे. दरम्यान 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आज नेपाळमध्ये राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. या तेजीमुळे आज ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल $97 वर गेला तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूड तेलाचा व्यवहार प्रति बॅरल $92 वर सुरू आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्कराज यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अरिना सबालेंका हिनं महिला एकेरीत काल अमेरिकेच्या टेलर टाउनसेंड हिचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत उद्या तिचा सामना झेक टेनिसपटू लिंडा नोस्कोवा हिच्याशी होईल. पुरुषांच्या एकेरी

0: त्यात कार्लोस अल्कराजनं अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या बेन शेल्ट बरोबर पडेल. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज ड्युरोक चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती चषक प्रदान केला. यावेळी ड्युरंग फुटबॉल टूर्नामेंट सोसायटीचे अध्यक्ष आणि संरक्षण दल प्रमुख जनरल एन एस राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन तसंच ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबचे पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय राज्य परिषदेची गोव्यात बैठक सुरू. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7, बचाव कार्य अद्याप सुरूच. महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सेबालेंका आणि कार्लोस अल्कराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. सर्वत्र उत्साहात साजरा झालेला जागतिक आदिवासी दिन, स्वातंत्र्य दिन तसंच जिल्हा पोलीस दलातील 20 अधिकारी आणि अंमलदारांना जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक अशा महत्वपूर्ण घडामोडी ऑगस्ट महिन्यात घडल्या. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच नक्षल सप्ताहादरम्यान गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगलातून माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त केले. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आल्यानं काही मार्गांवरील वाहतूक 2 दिवस ठप्प होती. परिणामी नागरिकांची गैरसोय झाली. 9 ऑगस्टला जिल्हाभरात जागतिक आदिवासी दिन हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. गडचिरोली येथे आदिवासी बांधवांनी रॅली काढली. यावेळी आदिवासींच्या पारंपरिक वेशभूषेत तरुणाईने ढोल ताशाच्या निनादात नृत्यावर फेर धरला. यात आमदार डॉ मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांच्यासह शेकडो महिला, पुरुष आणि युवक युवती सहभागी झाले होते. आरमोरी येथे आमदार रामदास मसराम यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. कुरखेडा, देसाईगंज, अहेरी, एटापल्ली, भामरागड, धानोरा, अहेरी इत्यादी तालुक्यांमध्येही विविध कार्यक्रमांनी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. 10 ऑगस्टच्या रात्री धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा विषारी सर्पदंशामुळे मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनं जिल्हा हादरला. या घटनेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदींनी जपतलाई येथील आश्रमशाळेला भेट देऊन मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गडचिरोली येथे उद्योग, एमआयडीसी, पंतप्रधान रोजगार योजना, मराठी भाषा विभाग, विश्वकर्मा योजना, खादी ग्रामोद्योग इत्यादी विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, लेखक, नाट्यकर्मी आणि बोलीभाषा अभ्यासकांशी संवाद साधला तसंच उद्योजक आणि शेतकऱ्यांशीही चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी विभाग तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याची आणि झाडी बोली संमेलनासाठी दरवर्षी 25 लाख रुपये देण्याची घोषणा सामंत यांनी केली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 20 अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक तसंच एका अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आलं. पोलीस अधीक्षकांनी सर्वांचं अभिनंदन केलं. कृषी विभागाच्या वतीनं गडचिरोली येथे रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. कृषी राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यातील रानभाज्या आणि वनोपजांना गडचिरोली ब्रँडच्या माध्यमातून राज्यभर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल असं अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी म्हणाले. स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात सहपाल पालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी आमदार डॉ मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक एम रमेश उपस्थित होते. याच दिवशी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत आशिष

0: जयस्वाल हेही सहभागी झाले होते. विविध राजकीय पक्ष, संघटना आणि शाळा महाविद्यालयांमध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी गडचिरोलीत शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वेळेत आणि उद्देशपूर्ण विनियोग करावा असे निर्देश भोयर यांनी दिले. गडचिरोली तालुक्यातील कनेरी येथे विभागीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास शासनानं मान्यता दिली. आमदार डॉ मिलिंद नरोटे यांनी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत केंद्राच्या उभारणीबाबत निर्णय घेण्यात आला. जलसंधारण सप्ताहाच्या समारोपानिमित्त गडचिरोली येथे महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर आयोजित करण्यात आली. यास नागरिक आणि युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार डॉ मिलिंद नरोटे, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर हे या प्रसंगी उपस्थित होते. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहे. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया रवींद्र साठे यांना.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया चिलियन साहित्यिक रोबेर्तो बोलॅन्यो यांच्या 2666 या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोतेहो, जागतिक साहित्यात आवाका आणि आशयाच्या व्याप्तीमुळे वाचकाला थक्क करणाऱ्या मोजक्या पुस्तकांचं एक खास दालन आहे. आज मी तुम्हाला अशाच एका महाकाय आणि गुंतागुंतीच्या कादंबरीची सफर घडवणार आहे. या कादंबरीनं 21व्या शतकातल्या जागतिक साहित्याला एक प्रचंड मोठा धक्का दिला होता. या भन्नाट आणि अस्वस्थ करणाऱ्या कादंबरीचं नाव आहे 2666 आणि याचा लेखक आहे एक अत्यंत महान आणि बंडखोर चिलियन साहित्यिक रोबेर्तो बोलान्यो. बोलान्यो हा स्पॅनिश साहित्यातला एक विलक्षण आणि झपाटलेला लेखक मानला जातो. त्यानं ही कादंबरी अक्षरशः मृत्यूच्या दारात उभा असताना लिहिली. त्याला यकृताचा दुर्धर आजार झाला होता आणि आपल्याकडे आता फार कमी वेळ उरला आहे हे त्याला पक्क माहीत होतं. त्यानं जणू स्वतःच्या मृत्यूशी शर्यत लावली होती. या जीवघेण्या शर्यतीतून त्यानं या भव्य आणि अथांग कादंबरीची निर्मिती केली. हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच 2003 त्याचा मृत्यू झाला. सुमारे 900 पानांच्या या महाकाय कादंबरीत प्रत्यक्षात 5 वेगवेगळ्या कादंबऱ्या दडलेल्या आहेत. या सर्व कथांचे धागे एका रहस्यमय शहरात एकत्र येतात. मेक्सिकोच्या सीमेवर असलेलं सांता तेरेसा नावाचं एक काल्पनिक शहर आहे. कादंबरीच्या पहिल्या भागात काही युरोपीय समीक्षक बेनोफॉन आर्किम्बोल्डी नावाच्या एका गूढ आणि अज्ञात जर्मन लेखकाचा शोध घेत असतात. हा महान लेखक कधीही कुणासमोर आलेला नसतो. साहित्याच्या प्रेमापोटी सुरू झालेला हा शोध समीक्षकांना सांता तेरेसा या भयंकर आणि हिंसक शहरात घेऊन येतो. या शोधाच्या प्रवासात कादंबरीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात वाचक प्रवेश करतो. इथं गाठ पडते ऑस्कर अमालफितानो या एका तत्वज्ञानाच्या प्राध्यापकाशी. तो आपल्या तरुण मुलीसोबत सांता तेरेसा या शहरात राहायला येतो आणि हळूहळू एका मानसिक चक्रव्यूहात ढकलला जातो. त्याच्या मनात चाललेली उलथापालथ, त्याला ऐकू येणारे गूढ आवाज वाचकाला अस्वस्थ करतात. ऑस्कर फेट नावाचा एक कृष्णवर्णीय अमेरिकन पत्रकार तिथे एका बॉक्सिंग मॅचचं वार्तांकन करण्यासाठी म्हणून येतो, पण तोही नकळत या शहराच्या अंधाऱ्या आणि गुन्हेगारी जगतात ओढला जातो. या पात्रांच्या माध्यमातून बोलान्यो मानवी एकटेपण आणि असुरक्षिततेचं भेदक चित्रण करतो. या कादंबरीचा सर्वात अस्वस्थ करणारा आणि मोठा भाग म्हणजे यातलं चौथं पर्व किंवा गुन्ह्यांचा भाग. या भागात सांता तेरेसा शहरात घडणाऱ्या शेकडो महिलांच्या निर्घृण हत्यांचं एक अतिशय थंड आणि अंगावर काटा आणणारं वर्णन लेखकानं केलं आहे. हे वर्णन वाचताना वाचकाला मानवी क्रूरतेच्या एका अतिशय गडद आणि अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावल्यासारखं वाटतं. बोलान्यो कोणत्याही भावनामध्ये न आणता एखाद्या पोलीस रिपोर्टरसारखी

0: ही वर्णनं आपल्यासमोर सलग मांडत जातो आणि हीच गोष्ट सर्वात जास्त भयानक वाटते. बोलानियोने यातून एक अत्यंत भयावह वास्तव मांडलं आहे. एका बाजूला आपण साहित्याबद्दल, कलेबद्दल, मानवी मूल्यांबद्दल मोठमोठ्या तत्वज्ञानी गप्पा मारत असतो, पण दुसऱ्या बाजूला याच जगात अत्यंत क्रूर आणि पाशवी हिंसाचार अव्याहतपणे सुरू असतो. साहित्य, कला आणि मानवी विचार हे सर्व या हिंसक आणि क्रूर जगासमोर किती हतबल ठरतात याचा अत्यंत विदारक आणि थेट अनुभव तो आपल्याला देतो. म्हणजे एकीकडे उच्च अभिरुचीची साहित्य चर्चा आणि दुसरीकडे रस्त्यावर सांडलेलं निष्पाप रक्त, असा एक विलक्षण आणि हादरवून सोडणारा विरोधाभास या कादंबरीतून तो उभा करतो. 2666 हे शीर्षक जणू एका नजीकच्या भविष्यातील सर्वनाशाची एक गूढ आणि भयावह चाहूल म्हणता येईल. तर श्रोते हो, ही कादंबरी वाचणं म्हणजे एका भयानक आणि तरीही अत्यंत सुंदर असलेल्या दुःस्वप्नातून प्रवास करण्यासारखं आहे. जर आपल्याला मानवी अस्तित्वाची गुंतागुंत, साहित्याची ताकद आणि मानवी क्रूरतेची परिसीमा या सगळ्याचा विलक्षण मिलाप असलेली कादंबरी वाचायची असेल तर रोबेर्तो बोलान्योची ही 2666 कादंबरी एकदा तरी वाचायला हवी. हा अनुभव तुम्हाला आतून हादरवून टाकेल पण त्याचवेळी समृद्धही करेल.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला चिलियन साहित्यिक रोबेर्तो बोलान्यो यांच्या 2666 या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अढावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञानामुळे केवळ उत्पादनाचं संरक्षण होत नाही तर त्याचा साठवण कालावधी वाढतो, पोषण मूल्य अबाधित राहतं आणि अन्न सुरक्षेची खात्री मिळते. आधुनिक पॅकेजिंगचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना बाह्य वातावरणातील आर्द्रता, ऑक्सिजन, प्रकाश, धूळ, दूषित घटक आणि सूक्ष्मजीवांपासून संरक्षण देणं. योग्य पॅकेजिंगमुळे उत्पादनाची चव, रंग, सुगंध आणि पोषण मूल्य दीर्घकाळ टिकून राहतं, तसंच वाहतूक आणि साठवण सुलभ होऊन अन्नाची नासाडी कमी होते. मॉडिफाईड ॲटमॉस्फियर पॅकेजिंग या पद्धतीमध्ये पॅकेजच्या आत असलेल्या हवेचं प्रमाण नियंत्रित करून त्या जागी नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड या वायूंचं विशिष्ट प्रमाणातील मिश्रण भरलं जातं. कार्बन डायऑक्साईड सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यास मदत करतं तर नायट्रोजन ऑक्सिडेशन कमी करून उत्पादनाचा ताजेपणा टिकवून ठेवतो, त्यामुळे उत्पादनाचा साठवण कालावधी वाढतो. चीज, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्हॅक्युम पॅकेजिंगमध्ये पॅकेटमधील सर्व हवा बाहेर काढून नंतर पॅकेट हवाबंद केलं जातं. हवेतील ऑक्सिजन काढून टाकल्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ मंदावते, तसंच स्निग्धांशांचं ऑक्सिडेशन कमी होतं, त्यामुळे उत्पादन अधिक काळ सुरक्षित राहतं. या तंत्राचा वापर विशेषतः चीज, पनीर, खवा आणि इतर उच्च स्निग्धांश असलेल्या पदार्थांसाठी केला जातो. ऑक्सिजन शोषक हे ऑक्सिजनशी रासायनिक अभिक्रिया करणाऱ्या पदार्थांपासून तयार केलेले छोटे पाऊच असतात. यामध्ये प्रामुख्यानं रिड्यूस आयन, एस्कॉर्बिक आम्ल, ग्लुकोज ऑक्सिडेज आणि काही प्रतिक्रियाशील रंगद्रव्यांचा वापर केला जातो. हे पाऊच बंद पॅकेजमध्ये ठेवले असता आतला ऑक्सिजन जवळजवळ पूर्णपणे शोषून घेतात, त्यामुळे अन्नपदार्थ खराब होण्याची प्रक्रिया मंदावते आणि साठवण कालावधी वाढतो. खाद्य पॅकेजिंग म्हणजे अन्नावर किंवा अन्न घटकांदरम्यान खाद्यपदार्थापासून तयार केलेला पातळ थर लावणं. हा थर अन्नाला संरक्षण देतो, तसंच तो खाण्यास सुरक्षित असतो. यासाठी झीन, ग्लुटेन, कोलेजन, जिलेटिन, व्हे प्रोटीन, चॉकलेट आधारित कोटिंग्स इत्यादींचा वापर केला जातो. निर्जंतुक पॅकेजिंग या पद्धतीमध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं प्रथम निर्जंतुकीकरण किंवा UTH प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे पदार्थ पूर्णपणे निर्जंतुक वातावरणात निर्जंतुक बहुस्तरीय आणि उच्च संरक्षणक्षम पॅकेजमध्ये

मिश्रण, स्थिरीकरण किंवा पृष्ठभाग सुधारणा करून वापरले जातात, त्यामुळे अन्नाची सुरक्षितता आणि साठवण कालावधी वाढतो. आधुनिक पॅकेजिंगचे जे फायदे आहेत तर यामध्ये उत्पादनाची चव, रंग, सुगंध आणि पोषण मूल्य टिकून राहतं, वाहतूक आणि साठवणीदरम्यान उत्पादनाचं नुकसान कमी होतं, ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध होतं, अन्नाची नासाडी कमी होऊन आर्थिक नुकसान टळतं, पर्यावरणपूरक पॅकेजिंगमुळे प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होते.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी. आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण युवा व प्रौढ अवस्थेत ऊर्जा, कार्यक्षमता आणि आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी जाणून घेतलं. तर आजच्या भागात आपण मध्यम वयात आहारातून आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध कसा करावा याविषयी जाणून घेऊया. वय वाढत जाते तसे आपल्या शरीरातील चयापचनाचा वेग, शारीरिक हालचाल आणि शरीराची ऊर्जा आवश्यकता बदलत जाते. याच काळात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार आणि वाढते वजन यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. मात्र योग्य आहार आणि नियमित जीवनशैलीतील बदलांमुळे या आजाराचा धोका कमी करण्यास आणि काही आजारांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. सर्वप्रथम आपल्या ताटाकडे पाहूया. ताटातील मोठा भाग भाज्या आणि सलाडने, त्यानंतर योग्य प्रमाणात धान्य, भाकरी, पोळी आणि प्रथिनांचा स्रोत जसे डाळी, कडधान्य, पनीर, दही, अंडी किंवा योग्य मांसाहारी पदार्थ यांनी भरलेला असावा. मधुमेहाच्या बाबतीत केवळ साखर टाळणे पुरेसे नाही. एकूण आहाराचे प्रमाण, कर्बोदकाचे प्रमाण आणि त्यांची गुणवत्ता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मैदा आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी संपूर्ण धान्ये, डाळी, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. उच्च रक्तदाबासाठी मिठाचे प्रमाण कमी करणे महत्वाचे आहे. पापड, लोणची, नमकीन, पॅकेट स्नॅक्स आणि अतिखारट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. हृदयाच्या आरोग्यासाठी तळलेले पदार्थ, ट्रान्सफॅट आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करून भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, सुका मेवा आणि योग्य प्रमाणात आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ यांचा समावेश करावा. वजन वाढत असेल तर फक्त जेवण कमी करण्याऐवजी आहारातील गुणवत्ता सुधारण्यावर भर द्यावा. गोड पेय, अतिरिक्त साखर, तळलेले पदार्थ आणि अनावश्यक स्नॅक्स कमी करून नियमित शारीरिक हालचाल वाढवणे आवश्यक आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यम वयात केलेले छोटे बदल भविष्यात मोठे आरोग्य फायदे देऊ शकतात. दररोज थोडे चालणे, योग्य वेळी जेवणे, पुरेशी झोप घेणे, तंबाखू आणि धूम्रपान टाळणे, नियमित आरोग्य तपासणी करणे, याला आहाराची जोड मिळाली तर आरोग्य अधिक चांगले राखता येईल. लक्षात ठेवा, आहार हा आजारांवर उपचार करणारे

0: औषधांचा पर्याय नाही, परंतु योग्य आहार हा आजारांचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच आजपासून आपल्या ताटात छोटे पण सातत्यपूर्ण बदल करा, कारण आरोग्याची काळजी घेण्यासाठी आज केलेली सुरुवात उद्याचा धोका कमी करू शकते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला जे विपुल वनसंपदा लाभलेली आहे आणि त्याच्यात औषधी वनस्पतींचा जो प्रचंड बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुणे श्रोतो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला जे विपुल वनसंपदा लाभलेली आहे आणि त्याच्यात औषधी वनस्पतींचा जो प्रचंड बहुमोल खजिना आहे त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पुण्यातल्या पूर्वा जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार.
0: आतापर्यंत आपण बघितलं की या तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले होते त्याची उत्तरंही सापडत गेली असं तुम्ही सांगितलं. पण मग आता महत्वाचं म्हणजे की तुम्ही जसं सांगितलं की आजूबाजूला इतकी आदिवासी आणि गावं आहेत हे सगळं त्या ग्रामस्थांना आपलंसं करण्यातही तुमचा वेळ गेला असेल.
1: नक्कीच गेला.
0: हे सगळं तुम्ही केलं आणि म्हणूनच काम पुढे गेलंय
1: हे
0: आपण नक्कीच गृहीत धरतो आहोत. तर आता तुम्ही प्रत्यक्ष काय काम सुरू केलेलं आहे याच्याबद्दल आम्हाला उत्सुकता आहे.
1: आता जसं आपण मागच्या वेळी बोललो की जंगल व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, मग त्याच्यात मूल्यवर्धनाच्या काही शक्यता आहेत का? जसं ताडोब्यामध्ये काही गावांमध्ये हिंडताना आमच्या असं लक्षात आलं की तिथे वाईल्ड फ्रुट्स बेल कवट हे सगळं अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग ग्रामस्थांशी बोलताना ताई आपल्याकडे भरपूर आहे ना, ताई आपल्याकडे भरपूर आहे ना, म्हटलं भरपूर म्हणजे किती? ते नाही भरपूर आहे म्हटलं म्हणजे मोजलेलं नाही. म्हणजे तिथे एक प्रश्न समोर उभा ठरला,
0: पोटापुरतं भरपूर आहे
1: असंही असू शकेल. मग अनेक गावांमध्ये चर्चा करताना लक्षात आलं नाही भरपूर आहे म्हणजे खरंच भरपूर आहे. आपल्याला कदाचित त्याचा डेटाही घ्यावा लागेल, म्हणजे त्याच्यात संशोधनाचा विषयही आहे आणि मूल्यवर्धनाचा विषयही आहे. मग हे जेव्हा समोर आलं तेव्हा उल्काची संकल्पना खरं तर सुचली आणि ती लिहिली गेली माझ्याकडनं असंच म्हणूया. आणि नाम फाउंडेशनला डायरेक्टली अप्रोच करता आलं आणि नानासाहेबांनी संकल्पना स्वतः ऐकून घेतली आणि एका त्यांच्या सहकार्याने नाम फाउंडेशनच्या सहकार्याने आणि लोकल एनजीओ पर्यावरण मित्र त्यांच्या अतिशय खंबीर अशा आधाराने या एका गावामध्ये आम्ही आज एक प्रकल्प सुविधा उभी केली.
0: स्थानिकांचा सहभाग असल्याशिवाय मला वाटतं की
1: हे शक्यच नाही. आणि स्थानिक असले तर, कारण हे त्यांच्यासाठी चाललेलं आहे. आपण बाहेरनं जाणारी माणसं असतो शेवटी प्रसादजी, आणि अनेकदा ट्रॅडिशनल प्रोसेसिंग वगैरे हा जो भाग असतो ना तो आपल्यापेक्षा चांगला त्यांना येत असतो
0: निश्चितच. प्रश्न
1: हे कुठेतरी आपल्याला सुद्धा ऍक्सेप्ट करण्याची वेळ
0: त्यांच्याकडनं शिकायचं असतं
1: आणि त्यांच्याकडे जे त्यांना वाटतं की हे ताई करू शकतील किंवा हे दुसऱ्या कोणाची तरी मदत इथे घ्यावी लागेल ते आपल्यापर्यंत येतं. तिथे मदत जरूर करणं गरजेचं आहे. तर हा तो प्रकल्प झाला की प्रकल्प सुविधा ह्याच्यासाठी उभी केली आहे मेनली की जंगलातली फळं आणि एक छोटा प्रक्रिया उद्योग तिथे असावा. आणि मग त्यामुळे भद्रावती तालुक्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये स्थानिक बचत गट निर्माण झाला एक बायकांचा, क्रांती ज्योती महिला बचत गट असा आता तो गट स्थापन झालाय. आणि वन आधारित जे जे काही आपल्याला शाश्वत पद्धतीने गोळा केलेलं जे काही असेल ते त्याचा प्रक्रिया उद्योग असं त्याचं स्वरूप आहे. हा पहिला प्रकल्प तिथे
0: काय काय बनवलं जातं तेवढं फक्त जरा थोडं
1: त्याची बनवण्याची प्रक्रिया आता या आताच्या फ्रूट सीझन पासून सुरू होणार आहे. पण आमच्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या मी सध्या गुलदस्त्यात ठेवते कारण डायबिटीस साठीच्या काही महत्वाचे प्रॉडक्ट्स

स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग गौड सारंग श्रोतेव आत्ता आपण ऐकला, त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी आणि सारंगीची साथ उस्ताद फारुक लतीफ खान यांनी केलेली आहे. ऐकूया. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटना प्रकरणी मृतांची संख्या 7, बचाव कार्य अद्याप सुरूच. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्काराज उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथे 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच ते 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण करतील. त्याशिवाय ते 4 मालवाहू सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. पश्चिम विभागीय परिषदेची 28वी बैठक आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात पणजी इथं झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसंच दमणदीव आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारांमधले वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. प्रादेशिक हिताच्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. तसंच सर्व राज्यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या मागण्या आणि कामगिरीची माहिती सादर केली. केंद्रीय गृहमंत्री सध्या 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. आज ते गोवा पोलिसांना राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करतील. महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे वाराणसी इथं येत्या 9 तारखेला 9व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 या विशेष मोहिमेचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णादेवी यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. यंदाची या मोहिमेची संकल्पना आमची अंगणवाडी आमची जबाबदारी ही आहे. अंगणवाडी केंद्राची सामूहिक जबाबदारी उचलण्यासाठी नागरिकांना आवाहन करणं हा या संकल्पनेचा उद्देश आहे. याशिवाय यंदा पोषण महाची अंमलबजावणी अन्य 5 परस्पर पूरक संकल्पनांवर केली जाईल. आहारातली विविधता आणि मुबलक प्रथिने, अंगणवाडी केंद्रांवर ताजं गरम जेवण, सामुदायिक उत्तरदायित्व, बालविकासासाठी पोषण आणि शिक्षण या 5 घटकांचा त्यात समावेश आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष

पालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. आज सकाळी गुप्ता यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतला. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी ढिगारा उपसण्याचं आणि बचाव कार्य करण्याचं काम आपत्ती प्रतिसाद दल अग्निशमन दलाचं पथक करत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातल्या इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. गोंदियामधल्या आमगाव इथं दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी पायऱ्या कोसळून झालेल्या दुर्घटनेत 21 जण जखमी झाले. यामध्ये 6 जण गंभीर जखमी असून त्यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दहीहंडीचा सोहळा पाहण्यासाठी गर्दीतले काही जण परिसरातल्याच एका इमारतीच्या पायऱ्यांवर उभे होते. अचानक पायऱ्या कोसळून हा अपघात झाला. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशातले वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा यांबाबतचा अद्ययावत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले. सुमारे 10 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका प्रलंबित जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. वृद्धांच्या कल्याणासाठी तसंच संरक्षणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सर्व राज्यांच्या महाधिवक्त्यांना पत्र पाठवून वृद्धाश्रम उभारणी आणि तिथल्या सोयीसुविधांविषयीचा अहवाल सादर करायला सांगण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्कारास यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अरिना सबालेंकाने महिला एकेरीत काल अमेरिकेच्या टेलर टाउनसेंडचा 6-4, 6-3 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना उद्या झेक टेनिसपटू लिंडा नोस्कोवा हिच्याबरोबर होईल. पुरुषांच्या एकेरी गटात कार्लोस अल्कारासने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या बेन शेल्टन बरोबर पडेल. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर उपोषणाला बसणाऱ्या 4 ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी आज सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेतलं. राज्य सरकार मनोज जरांगे यांना झुकतं माप देत असून ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत त्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली होती. जरांगे यांचं उपोषण जिथं सुरू आहे तिथून काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं. यामुळे निर्माण होणारा तणाव, वाहतूक समस्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत ओबीसी कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आंदोलनाला सुरुवात केल्यानं पोलिसांनी ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे, विठ्ठल ताळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल यांना ताब्यात घेतलं. दरम्यान जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. जरांगे यांनी वैद्यकीय तपासणीला नकार दिलाय, तसंच पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथं भव्य रास्ता रोका आंदोलन केलं. त्यामुळे लातूर बार्शी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कमी पर्जन्यमान, अनियमित मान्सून तसंच अल निनोच्या प्रतिकूल प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तातडीनं विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनी एका लेखी पत्राद्वारे केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. दिल्लीच्या सत्यनिकेतन इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 बचाव कार्य अद्याप सुरूच. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेते अरिना सबालेंका आणि कार्लोस अल्कारास उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

नमस्कार. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. सुरुवातीला हवामान वृत्त. राज्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आणि येत्या 48 तासातही राज्यात बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होता हवामान वृत्त. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर श्रोते हो आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. माझा वर माझे शिवार कार्यक्रम.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये पशुपालकांसाठीचा एक विषय घेऊन आलेलो आहोत, शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती. शेतकरी बंधूंनो, आपण सगळेजण जाणतोच की शेतीला जोडधंदा हा अत्यंत महत्वाचा आहे. पूरक व्यवसाय करणं हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि त्यामध्ये जर आपण शेळी पालन आपल्याला करायचं असेल किंवा आपण करत असू तर आपल्याला कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी, त्याचं व्यवस्थापन कसं आपण करायला हवं, किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांनी सुद्धा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज आपल्याला या चर्चेमधून मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, यासाठी आज आपल्याकडे शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर स्मिता कोल्हे स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार.
1: धन्यवाद प्रिया मॅडम.
0: तर सुरुवातीला मला सांगा की पशुपालनामध्ये शेळी पालनाला किती महत्व आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेळी पालन करणारे पशुपालक किती आहेत किंवा त्यांचा कसा कल आहे शेळी पालनाकडे?
1: अगदीच. आज आपण शेतकरी बंधूंनो शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापनाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे आणि आपण त्या कशा अवलंबव्या याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी व कृषीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे आणि जर आपण पशुपालन व्यवसायाचा विचार केला

0: तर दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुट पालन, दुग्ध पदार्थ निर्मिती, वराह पालन, नंतर मेंढी पालन इत्यादी व्यवसाय आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने केले जातात. आणि या पशुपालन व्यवसायाच्या साखळीमध्ये प्रामुख्याने शेळीपालनाला आपण जास्त प्राधान्य देतो. का बरं? तर शेळीपालन व्यवसाय हा अत्यंत कमी जागेत कमी भांडवलीमध्ये सुद्धा फार फायदेशीर ठरू शकतो आणि आपण आर्थिकरित्या स्वायत्त होऊ शकतो. त्यामुळे पशुपालनामध्ये शेळीपालन व्यवसाय हा उत्तम आहे.
1: मॅडम, आपण जर विचार केला तर अनेक जोडधंदे आहेत, गाई म्हशी पालन असू देत किंवा कोंबडी पालन असू देत, पण शेळीपालन या सगळ्यांमध्ये सरस ठरतं का? काय वाटतं तुम्हाला?
0: अगदी बरोबर. आता प्रत्येकच पशुपालन व्यवसाय हा उत्तम आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागाचा विचार केला असता आपल्याला माहितीच आहे की शेळीपासून आपल्याला मांस मिळते, कातळी मिळते, लेंडी खत मिळते आणि दूध सुद्धा मिळते. सध्या तर शेळीच्या दुधाला प्रचंड मागणी सुद्धा आहे आणि शेळ्या ह्या लवकर वयात येतात, त्याचबरोबर त्यांचा गाभण काळ तुलनेने कमी असतो आणि त्यामुळे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या 3 वेळा वितात. अत्यंत कमी चाऱ्यावर आणि त्या कठीण परिस्थितीत सुद्धा तग धरू शकतात आणि वातावरणीय बदलाशी त्या त्वरित जुळून घेण्याची त्यांची क्षमता असते. कमी भांडवलामध्ये आपण कमी जागेमध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. ग्रामीण भागामध्ये तर उत्तम व्यवसाय आहे, यापूर्वीच मी म्हटलेलं आहे. यामुळे आपण निश्चितच शेळीपालनाला प्राधान्य देऊ शकतो आणि हा व्यवसाय इतर व्यवसायांच्या तुलनेत आपले जे होतकरू गरीब शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी अगदी सरस ठरू शकतो.
1: कमी भांडवलात करता येणारा हा शेळीपालन व्यवसाय आहे, पण जर आपले काही नवीन पशुपालक आहेत त्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे शेळीपालनाचा, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: अगदी, आपण शेळीपालनाबद्दल यापूर्वीच थोडंफार बोललेलो आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शेळीपालन कशासाठी करतो हे सर्वांनी ठरवायला हवं. आता शेळीपालन प्रामुख्याने आपण मांस उत्पादनासाठी करतो आणि शेळीच्या मांसाबद्दल कुठलाही अडसर येत नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे की मटणाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे शेळीपालन हा एक शाश्वत व्यवसाय म्हणून तग धरून आहे. शेळीपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर आपण नेहमी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या पारंपरिक ज्ञानाला, जसं मी नेहमीच म्हणते की पारंपरिक ज्ञानाला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड द्यायला हवी आणि व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात करायला हवी आणि हळूहळू अनुभवातून आपला व्यवसाय विस्तारावा, जेणेकरून आर्थिक नुकसान आपल्या पशुपालकांना होणार नाही. आणि शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करताना शेळीची निवड, त्यांचे आरोग्य, प्रजनन, आहार व्यवस्थापन, त्यांचा निवारा व्यवस्थापन इत्यादी बाबींचे नियोजन काटेकोरपणे केल्यास निश्चितच हा व्यवसाय त्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरेल.
1: अच्छा, शेळीपालन आपण जेव्हा करतो तेव्हा संगोपनाच्या काही विशिष्ट व्यवस्थापन पद्धती आहेत, म्हणजे संगोपनाच्या म्हणण्यापेक्षा शेळीपालन करताना काही जण मुक्त संचार पद्धतीने करतात किंवा काही बंदिस्त गोठ्यांमध्ये असतात, या वेगवेगळ्या पद्धतींविषयी आम्हाला मार्गदर्शन करा.
0: अगदीच, जेव्हा आपण शेळीपालन व्यवसाय बघतो तर तो बरेच जण पारंपरिक पद्धतीने करतात, आता काही व्यावसायिक पद्धतीने सुद्धा करतात. आता जेव्हा आपण शेळीपालनाच्या संगोपनाच्या आपण पद्धती म्हणूया किंवा व्यवस्थापन पद्धती म्हणूया तेव्हा त्यामध्ये आपण 3 पद्धती असतात, एक मुक्त व्यवस्थापन पद्धती, अर्ध बंदिस्त व्यवस्थापन पद्धती आणि बंदिस्त व्यवस्थापन पद्धती. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीचं शेळीपालन बघूया.
1: बर, मग मुक्त व्यवस्थापन पद्धतीने शेळीपालन जर केलं तर ते जास्त फायद्याचं आहे का?
0: आता प्रत्येकाचं जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यांच्याकडे उपलब्ध भांडवल आणि उपलब्ध साधन सामुग्री याचा विचार करून प्रत्येक पशुपालकांनी कुठली व्यवस्थापन पद्धती योग्य आहे याचा विचार करावा. आज आपण या 3 पद्धतींचा थोडासा उहापोह करूया. सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना मुक्त व्यवस्थापन पद्धतीची माहिती देते. आता आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये मिश्र कळपामध्ये इतर पाळीव प्राण्यांसोबत नैसर्गिक पडी किंवा नापीक जमिनीवर उगवलेल्या गवतावर, चराऊ कुरणावर अथवा धान्य पिकाच्या अवशेषांवर शेळ्या चराई करून जोपासल्या जातात. आपण म्हणूया याला पारंपरिक पद्धतीने आपण पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतो ते शेळीपालन. यामध्ये चराऊ कुरणावरील झाडाच्या सावलीचा, नदी नाले, तळ्यातील पाण्याचा उपयोग करून आपण घेतो. या पद्धतीमध्ये निवारा, चारा वैरण, खुराक, पाण्याची वेगळी अशी काही व्यवस्था केली जात नाही. यासाठी शेळ्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. या पद्धतीमध्ये प्रतिकूल परिस्थिती शेळ्यांना संरक्षण फार कमी मिळते, परंतु अडचणीच्या काळात रात्रीच्या वेळी काटेरी फांद्यांचे कुंपण घालून उघड्यावर अथवा झाडाखाली आपण निवाऱ्याची सोय करतो. आता मुक्त व्यवस्थापन पद्धती कमी पावसाच्या शिवाय उष्ण हवामाना डोंगराळ प्रदेशात सोयीस्कर आहे. या पद्धतीमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. अल्पभूधारक शेतकरी, त्याचबरोबर शेतमजूर, दुर्बल घटकातील व्यक्ती, पारंपरिक स्वतंत्र पशु व्यवसाय आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून आपण या मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करू शकतो. शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, अत्यल्प जमीन धारणा, वैरण पाण्याची कमतरता, न परवडणारी कोरडवाहू जमीन हे प्रमुख कारणे आहेत. या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या जास्त असते, परंतु भांडवली गुंतवणूक, मजूर, चारा पाणी, औषधोपचारावरील होणारा खर्च कमी लागतो. शेळ्यांना व्यायाम मिळतो, त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी जोपासल्या जातात, कारण त्या स्वतः कुरणामध्ये स्वतः स्वतः चरण्यासाठी आपण सोडतो. आणि शेळ्या जोपासण्यासाठी रोजंदारावरील किंवा हंगामी मजुरांचा वापर केला जात नाही. या पद्धतीमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा व्यवस्थापनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे इतर व्यवस्थापन पद्धतींच्या तुलनेमध्ये या पद्धतीमध्ये भांडवली गुंतवणुकीच्या प्रमाणात आपण म्हणूया आर्थिक उत्पन्न मिळते. आणि व्यापारी तत्वावर शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी मुक्त स्थलांतर पद्धतीची सुद्धा शिफारस बऱ्याचदा केली जाते, कारण मुक्त चराऊ कुरणांवर शेळ्यांच्या चरण्यावर बंधन राहत नाही.
1: लेंडीखत
0: अगदी बरोबर, आणि लेंडीखत वाया जाऊन खताचे उत्पन्न मिळत नाही. शेळ्यांच्या प्रजनन, आहार आणि दुग्ध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांची शरीराची वाढ खुंटते, त्यामुळे करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आणि अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येत नाही, कारण त्यांना आपण चराऊ भागामध्ये आपण चरण्यासाठी सोडून देतो. आणि व्यापारी तत्वावर शेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बंदिस्त अथवा अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा मुख्यत्वे अवलंब केला जातो.
1: अच्छा, हे झालं मुक्त व्यवस्थापन पद्धत, पण हे त्यांचे फायदे तुम्ही आम्हाला सांगितले, त्याचे काही तोटे आहेत ते जर बघितले तर. म्हणजे माझ्या अंदाजाने की मुक्त संचार पद्धत जेव्हा असते शेळ्यांची, तेव्हा जंगली श्वापदांपासून त्यांना भीती असते, किंवा सर्पदंश
0: बरोबर,
1: किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती, तर
0: अगदी बरोबर,
1: त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे ते सुद्धा शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे.
0: अगदीच बरोबर. आता आपण अगदी थोड्या वेळा अगोदरच म्हटलं की आपण जेव्हा मुक्त स्थलांतर पद्धती वापरतो तेव्हा बऱ्याचदा आपले त्यांच्यावरती बंधनं राहत नाही, किंवा आपण म्हणू शेळ्यांच्या चराऊ कुरणावर सुद्धा बंधन राहत नाही. त्यांचे लेंडीखत सुद्धा वाया जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आहार, प्रजनन आणि आपण म्हणूया त्यांच्या दूध उत्पादनावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. करड्यांच्या शरीरांची वाढ आणि त्यांच्या इतर नोंदी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ठेवता येत नाही आणि करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते, जंगली श्वापदांचा त्रास होतो. चराऊ कुरणांमध्ये बऱ्याचदा त्यांनी काय खाल्लेलं आहे याच्यावर आपलं अंदाज येत नाही. विषबाधेमुळे बऱ्याचदा मृत्यू दर वाढू शकतो. त्यामुळे हे थोडेफार प्रमाणात तोटे आहेतच या पद्धतीचे,
1: पण तसंही कुठेतरी रिस्क असते. पण शेवटी मुक्त व्यवस्थापन हे एक चांगली, कमी भांडवलात आणि जास्त फायदा मिळवून देणारी पद्धत आहे, ज्याने शेळीचं आरोग्य सुद्धा चांगलं
0: राहू शकते.
1: यानंतर जी पद्धत तुम्ही म्हणाला अर्धबंदिस्त पद्धत, तर त्याच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?
0: आता अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये आपण मर्यादित स्वरूपात मुक्त आणि बंदिस्त पद्धतीचा समावेश करतो. मूळ ठिकाणापासून आपण शेळ्यांचे कळप स्थलांतर केले जात नाही. शेळ्या ह्या मिश्र कळपामध्ये जोपासल्या जातात. तसेच कळपाचे आकारमान 50 पेक्षा आपण अधिक सहसा ठेवत नाही. शेळ्यांचे कळप, नैसर्गिक कुरण, शेतातील बांधांवर, धान्य पिकांची काढणी केलेल्या क्षेत्रावर, तसेच झाडपाल्यावर दैनंदिन 6 ते 8 तास आपण या पद्धतीमध्ये शेळ्या चारल्या जातात. परंतु फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांच्या अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही. त्याकरिता रात्रीच्या वेळी गोठ्यात हिरवी वैरण, कोरडा चारा तसेच खुराक गरजेनुसार दिला जातो. पिण्याच्या पाण्याची, क्षार चाटण्याची गोठ्यात सोय केली जाते. गाभण दुपत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करड्यांची विशेष काळजी घेतली जाते या पद्धतीमध्ये. त्यामुळे शेळ्यांची आहार क्षमता, पचन क्षमता, उत्पादनासाठी अन्नद्रव्य वापरण्याची कार्यक्षमता वाढते. शरीराच्या वाढीचा वेग, मांस उत्पादन, शेळ्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच लेंडी खताचे उत्पादन सुद्धा आपल्याला या पद्धतीमध्ये अधिक मिळते. आणि आहारातील अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि उत्पादनासाठी वापर या पद्धतीमध्ये मुक्त व्यवस्थापन पद्धतीपेक्षा निश्चितच चांगला होतो. तसेच स्वस्त मांस उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी मिश्र व्यवस्थापन पद्धत चांगली तसेच

0: सोयीस्कर आहे. नैसर्गिक कुरण आणि चाऱ्याकरिता जागेची उपलब्धता नसल्यास अशा भागामध्ये आपण बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. जागा कमी असेल तर आपण अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर सहसा करू शकत नाही.
1: मला असं वाटतं की पुढचं आपल्याला तेच जाणून घ्यायचं आहे की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत म्हणजे नेमकं काय, त्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं.
0: बरोबर. आता आपण अर्धबंदिस्त आणि मुक्त व्यवस्थापन पद्धती बघितलेलंच आहे. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या ह्या निवाऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी दिवस रात्र सुधारित एका जागेमध्ये, गोठ्यामध्ये किंवा वाड्यामध्ये ठेवल्या जातात. या व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या बाहेर चरावयास पाठवल्या जात नाही आणि गरजेनुसार शेळ्यांना वैरण, खाद्य, पाणी, औषधोपचार गोठ्यातच केला जातो. आणि या पद्धतीमध्ये उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे समजा प्रामुख्याने आपल्याला शेळी पालनच करायचं असेल आणि आपल्याला मुख्यत्वे मांस उत्पादन किंवा आपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचं असेल आणि त्यासाठी आपण शेळीपालन करत असते तर मुख्यतः ही व्यवस्थापन पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीमध्ये शेळ्यांचे कळप आकाराने लहान असून वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात येतात. या पद्धतीमध्ये जातीवंत शेळ्यांची अनुवंशिक उत्पादन क्षमता विकसित होऊन अधिक चालना मिळण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी सुधारित गोठ्याची आवश्यकता असते. त्यामध्ये शेळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता मजुरांची आवश्यकता सुद्धा असते. चारा पिकांच्या उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सुविधा असलेल्या जमिनीची सुद्धा आवश्यकता असते. साधारणपणे एका शेळीकरिता वर्षभर लागणारी हिरवी वैरण उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सोय असलेली साधारणपणे 2 गुंठे जागेची आवश्यकता असते. बंदिस्त शेळीपालन व्यवस्थापनामध्ये शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवले जाते. यामध्ये सांसर्गिक रोगाचे प्रमाण कमी राहते. आपण त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष देतो, त्यांचं रोगांचे निर्मूलन करण्याकडे सुद्धा लक्ष देतो, व्यवस्थित लसीकरण करतो आणि तसेच लेंडी खताचे जास्त उत्पादन मिळते. शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जातो, त्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होते. त्यांच्या योग्य व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवता येते. औषधोपचार तसेच त्यांच्या खर्चांच्या नोंदी, नंतर किती नफा झाला याच्या सुद्धा आपण नोंदी अद्ययावत या व्यवस्थापन पद्धतीमध्ये ठेवणे सोयीचे होते. व्यापारी तत्वावर मांस आणि दूध उत्पादनासाठी ही अतिशय चांगली पद्धत आहे. परंतु बंदिस्त व्यवस्थापनातील शेळ्या ह्या पूर्ण परावलंबी असतात. अन्न, निवारा, औषधोपचार, व्यायाम अशा अनेक गरजांसाठी शेळ्यांना पूर्णपणे शेळी पालकांवरच अवलंबून राहावे लागते. राज्यातील कुरणांची तसेच पिकाखालील क्षेत्र आपल्याला माहितीच आहे की दिवसेंदिवस कमी होत चाललेली असल्यामुळे सध्या आपण याला बंदिस्त किंवा ठाणबंद शेळीपालन म्हणू शकतो. ही गरज सध्या वाढलेली आहे कारण संतुलित आहार, कार्यक्षम व्यवस्थापन, औषधोपचार, शेळीची वैयक्तिक काळजी आणि पर्यावरणाचा समतोल आपण या व्यवस्थापनाद्वारे करू शकतो.
1: पण ही थोडं खर्चिक आहे.
0: अगदी बरोबर.
1: त्यासाठी त्यांना, पशुपालकांना थोडी तयारी ठेवावी लागेल.
0: भांडवल लागतेच.
1: बरोबर. त्यासाठी पण काही अनुदान असतं का?
0: हो हो, अनुदान असतो. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना आहे. तेव्हा पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून कुठल्या योजना आहे त्या योजनांचा जरूर लाभ घ्यावा.
1: बरोबर आहे. बंदिस्त व्यवस्थापनाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, अजून थोडक्यात आपण जाता जाता त्यांना फायदे सांगूयात की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत ही असुरक्षित आहे आणि आपल्याला हमखास जर उत्पन्न घ्यायचं आहे, अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला करायचंय, तर हे 4-5 फायदे जास्त आपण त्यांना महत्वाचे आहेत ते त्यांना सांगूया.
0: बंदिस्त व्यवस्थापन जसं म्हटलं तसं आपण याच्यामध्ये आपण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो, त्यांच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असते. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये सांसर्गिक रोगाचा आणि जंतांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या हालचाली मर्यादित स्वरूपात होत असल्यामुळे शेळ्यांची शक्ती वाचते आणि परिणामी आपल्याला मांस उत्पादन वाढीस मदत होते. पैदाशीकरिता निवड अथवा संकरित पद्धत अंमलात आणणे सोपे होऊन अधिक उत्पादन देणाऱ्या शेळ्यांचे चांगल्या प्रकारे आपल्याला संगोपन करता येते. दैनंदिन व्यवस्थापन आपल्याला या पद्धतीमध्ये करणे अगदी उत्तमपणे सोपे जाते. बंदिस्त शेळीपालनामध्ये पिकांचे नुकसान होत नाही. त्याचबरोबर शेळ्यांपासून मिळणारे लेंडीखत सुद्धा आपण वापरू शकतो आणि आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.
1: मला असं वाटतं की आता एकंदरीतच शेळीपालन व्यवसायामध्ये ज्या काही व्यवस्थापन पद्धती आहेत, या 3 पद्धती ज्या मुख्य आहेत त्या तुम्ही आम्हाला छान सांगितल्या आहेत. जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना किंवा आपले जे पशुपालक आहेत ज्यांना शेळीपालन करायचंय किंवा जे शेळीपालन

0: करत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल दोन शब्दात?
1: शेळीपालन व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियमित देखभाल यांचा संगम झाल्यास हा व्यवसाय अत्यंत यशस्वी तसेच नफादायक ठरू शकतो. शेळ्यांना संतुलित पौष्टिक आहार देणे, स्वच्छ हवेशीर निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी करणे हे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. याशिवाय सुधारित स्थानिक परिस्थितीला अनुरूप जातींची निवड, योग्य प्रजनन व्यवस्थापन, पिल्लांची योग्य काळजी घेणे, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं ठरतं शेळीपालनामध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती यामुळे उत्पादनाला चांगला दर मिळतो. प्रशिक्षण जर शेळीपालकांना हवं असेल तर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय
0: शिरवळ,
1: जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येते, तिथे 3-3 दिवसांचे प्रशिक्षण होत असतात. त्यांनी निश्चितच आमच्या महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. एकूणच शेळीपालन हा कमी खर्चात सुरू होणारा, कमी जोखमीचा आणि लवकर परतावा देणारा व्यवसाय आहे. योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य तसेच स्वावलंबन मिळवून देणारा प्रभावी असा व्यवसाय आहे.
0: धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की जे आपले पशुपालक आहेत त्यांच्या शंकांचं नक्कीच निरसन झालं असेल आणि तुम्ही आलात याविषयी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

ए आर मराठी डिटेच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकता आहात. हे कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो गंमत जंमत.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: लावण्यरंग कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अभिराम सराफचा नमस्कार। श्रोतेहो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्या आपण सध्या ऐकत आहोत। आज आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचा 20वा भाग। पिंजरा चित्रपटाच्या वेळेला अनंत माने यांनी स्वतंत्र दिग्दर्शन करावं अशी शांताराम बापूंची इच्छा होती, पण माने यांनी बापूंच्या हाताखालीच सहाय्यक म्हणून काम करण्याचा हट्ट धरला। त्यामुळं झालं काय की त्यानंतर शांताराम बापूंचे दोन चित्रपट निघाले, पण माने यांनी त्याचं दिग्दर्शन, पण अनंत माने यांना अजून त्यांनी दिग्दर्शन करण्याची स्वतंत्र संधी दिली नव्हती। लवकरच तोही योग आला। व्ही शांताराम प्रॉडक्शनचा पुढचा चित्रपट अनंत माने यांच्या स्वतंत्र दिग्दर्शनाखाली निघाला होता। अतिशय हलकी फुलकी कथा घेऊन हा चित्रपट काही विनोदी प्रसंगातून रंगवण्याचा प्रयत्न केला गेला होता। चित्रपट होता पदराची सावली। यामध्ये पुरुष एकटा राहूच शकत नाही, म्हणजे बालपणी मातेची माया म्हणजे आईचा पदर असतो, तरुणपणी बायकोची सोबत असते, आणि या दोन्ही ओलाव्यांशिवाय त्याचं आयुष्य व्यर्थ आहे हे चिरंतन तत्व सांगणारा हा चित्रपट होता। पण हा चित्रपट साधारण दर्जाचाच ठरला। त्यातलं ओ माय डियर हे गाणं ढंगदार होतं। पुष्पा पागधेरे यांनी या चित्रपटामध्ये रंग हळदीचा पिवळा अजूनही ओला अंगावरी हे गाणं अप्रतिम गायलं होतं। या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक गाणं आपण ऐकूया, पहिल्या डाकेनं टपाला।

हिंदी चित्रपट गाजवलेली मराठी अभिनेत्री नूतन आता मराठी चित्रपटांकडेही वळली होती. किशोर मिस्किन यांच्या पारध चित्रपटामध्ये तिनं काम केलं होतं. नूतन यांचा आवाज देखील चांगला होता. राम कदम यांनी तिच्याकडून मी तीच परंतु ती नव्हे हे गाणं गाऊन घेतलं होतं. यापूर्वी तिनं छबिली या चित्रपटासाठी एक गाणं गायलं होतं. पारध या चित्रपटात चार गाणी होती. गंमत म्हणजे या चारही गीतांचे चार वेगवेगळे गीतकार आणि वेगवेगळे गायक होते. या चित्रपटानंतर नूतन यांना गाणं शिकण्याची लहर आली. चंद्रशेखर गाडगीळ तिला गाणं शिकवायला जात असत असाही एका ठिकाणी उल्लेख आहे. पदराच्या सावलीत चित्रपटातलंच आणखीन एक गाणं आपण ऐकूया. जय जय खंडेराया खंडेराया पडते तुझ्या मी पाया आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे. या चित्रपटातली काही गाणी प्रभाकर नायक यांनी लिहिली, काही गाणी मादा देवकाते यांनी लिहिली. या चित्रपटाचे निर्माते होते हनीफ कुरेशी. 1977 साली आलेला हा चित्रपट.

काही वेळेला एखादा चित्रपट महत्त्वाकांक्षी म्हणून निर्माण करायला जातात, परंतु करायला गेलो गणपती आणि झाला मारुती अशी परिस्थिती होते. राम कदमांचे मित्र आणि गुरु महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध संगीतकार, ज्यांना लावणी सम्राट असं म्हटलं जातं, असे वसंत पवार यांच्या जीवनावर एक चित्रपट काढायचं ठरलं. परंतु पटकथेतल्या कच्च्या दुव्यांमुळं हा चित्रपट म्हणावी तशी पकड घेऊ शकला नाही. या चित्रपटाचं नाव होतं माणसा परीस मेंढरबरी. हा चित्रपट संगीतकाराच्या जीवनावर असल्यामुळं राम कदम यांनी खास मेहनत घेऊन याला चांगलं संगीत दिलं होतं, पण दुर्दैव म्हणजे या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्ड्सच निघाल्या नाहीत. त्यात आशा भोसले आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात एक मजेशीर लावणी देखील होती, सोनी आली तान्ही आली अशी ती लावणी होती. या चित्रपटामध्ये निघाली बारामतीच्या बाजारी ही एक झील असलेली लावणी राम कदमांनी संगीतबद्ध केली होती. विशेष म्हणजे अनेक ज्या झील गाण्यांसाठी वापरल्या जातात त्यातली सर्वात मोठी झील या गाण्यासाठी त्यांनी तयार केली होती, पण याच्या रेकॉर्ड्स न निघाल्यामुळं त्या लोकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. पदराच्या सावलीत चित्रपटातलंच आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

डॅडी देशमुख यांनी एक फाईल राम कदमांच्या हातात दिली आणि त्यामध्ये ग दि माडगुळकरांच्या सुंदर मोतीदार अक्षरातली गाणी होती. अण्णा माडगुळकरांची गाणी म्हणजे शब्दफुलच. संगीतकारांनी फक्त त्यातल्या स्वरांचा गंध शोधायचा, बस एवढंच काम. गडकर यांच्यानंतर महाराष्ट्राला लाभलेला दुसरा शब्दप्रभू म्हणजेच ग दि माडगुळकर. गदिमांनी देवकीनंदन गोपालासाठी अतिशय प्रासादिक अशी गाणी लिहिली होती. त्यात एक अभंग देखील होता. छन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. या अभंगाला राम कदम यांनीच चाल लावली. बराच वेळ विचार करता त्यांच्यानंतर लक्षात आलं की आपण भोगलेलं आयुष्य हे छन्नी हातोड्याचे घाव सोसतच घालवलेलं आहे. दैवाचे तडाखे देखील आपण पचवलेले आहेत, पण असे दैवाचे तडाखे खाऊनच राम कदम नावाचा माणूस घडलेला आहे. राम कदमांनी आत्मकथन लिहायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या मित्राच्या पत्नीनंच त्यांना हे नाव सुचवलं आणि त्यांनी ते पटकन स्वीकारलं, कारण या सगळ्या ओळी राम कदमांच्या आयुष्याशी निगडीत अशाच होत्या. छिन्ने हातोड्याचा घाव हा अभंग सुधीर फडके यांच्या आवाजामध्ये ध्वनिमुद्रित करण्यात आला. त्यानंतर कान्हा गोकुळात आला हे गाणं रश्मी गाडगीळ यांच्या आवाजात त्याच वेळेला ध्वनिमुद्रित करण्यात आलं. आणि घबाड मिळू दे मला हे एक भारूड त्यामध्ये होतं. हे भारूड देखील राम कदमांनी चंद्रशेखर गाडगीळ यांच्यासोबत गायलेलं आहे. त्यामध्ये बाईचा आवाज जो आहे तो चंदू पाटील या गायकानं काढलेला आहे. आपण ऐकूया देवकीनंदन गोपाला या चित्रपटातली एक लावणी.

देवकीनंदन गोपाला या चित्रपटामध्ये गाडगे बाबांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या अंतयात्रेच्या प्रसंगावरती एक गाणं दाखवायचं होतं. त्यासाठी गदिमांनी शब्द लिहिले होते. विठ्ठलाच्या पायी थरारली वीट, राऊळीची घाट निनादली. रात्रभर विचार करूनही राम कदमांना या गाण्याची चाल सुचत नव्हती. चाल लावण्याच्या विचारातच ते झोपी गेले. पहाटे पहाटे त्यांना जाग आली आणि पटकन त्यांनी त्या अभंगाला चाल लावली. चाल अतिशय छान होती आणि त्यांना असं वाटलं की या अभंगाला भीमसेन जोशीच न्याय देतील, त्यांच्याकडूनच हा अभंग गाऊन घ्यायचा या विचारामध्ये राम कदम होते. आणि पुढं त्यांच्याच आवाजामध्ये हे गाणं ध्वनिमुद्रित झालं. महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे गदी माडगुळकर तथा अण्णा माडगुळकर यांचंही 1977 निधन झालं. खरं तर महाकवी गदी माडगुळकर म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांना अण्णा म्हणून ओळखलं जायचं त्यांचा एक वेगळाच जमाना होता, ते एक सुवर्णयुग होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण कथा, पटकथा, संवाद, गीतं गदी माडगुळकर एक टाकी लिहित असत आणि हा आनंद मराठी रसिकांनी वर्षानुवर्ष अनुभवलेला आहे. अण्णांनी म्हणजेच गदिमांनी चित्रपटसृष्टीवर जवळजवळ 2 तप राज्य केलं. प्रतिभेचं वरदान असं अनेक कलाकारांना असतं, पण अण्णांच्या लिखाणामध्ये जी सहजता होती, प्रासादिकता होती, सौंदर्य होतं, त्याला कशाचीही तोड नव्हती. देवकीनंदन गोपाला या चित्रपटातलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

0: गदी माडगुळकरांनी राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या 16 चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. त्यातल्या 10 चित्रपटांची संपूर्ण गाणी तर 6 चित्रपटातली काही गाणी गदिमांनी लिहिली होती. गदी माडगुळकरांबरोबरचा राम कदम यांचा पहिला चित्रपट म्हणजे रंगपंचमी. प्रभातमध्ये असल्यापासूनच राम कदम हे गदिमांना ओळखत होते. पुढं सुधीर फडके यांच्या चित्रपटासाठी सहाय्यक संगीतकार म्हणून काम करताना गदिमांशी राम कदमांची जास्त जवळीक निर्माण झाली. रंगपंचमी हा बाळासाहेब सरपोतदार आणि अनंत माने यांचा चित्रपट. गदिमांच्या गाण्यांना संगीतकार म्हणून राम कदम पहिल्यांदाच संगीत देत होते आणि गदिमांनी त्याच सुमारास राम कदमांना घरी बोलवलं आणि प्रथमच ते पंचवटीमध्ये जात होते. जाताना काहीतरी न्यावं म्हणून ते अननस सोबत घेऊन गेले. अण्णांनी बघताच ये रे राम असं म्हणून राम कदमांचं स्वागत केलं. विद्या वहिनींना अननस खूप आवडायचं, त्यामुळं गदी माडगुळकर आणि त्यांच्या पत्नी दोघंही खुश झाले. त्यानंतर जेव्हा जेव्हा राम कदम पंचवटीत जायचे त्यावेळेला गदिमा आतमध्ये वर्दी द्यायचे, अगं आपला काळाराम आलाय बघ, फार दिवसांनी भेट झाली आहे. आणि पुन्हा राम कदमांना विचारायचे, काय रे राम कुठं वनवासात गेला होतास इतके दिवस. अशा काही अनेक आठवणी गदिमांशी निगडीत आहेत. आपण देवकीनंदन गोपाला या चित्रपटातलं राम कदम आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं एक गाणं ऐकूया.
1: अरे गबाड मिळते मला, अरे खंडोबा गबाड मिळते मला.
2: काय म्हणते रे
1: जाणू बा.

0: बरेदर
1: श्रोते हो, मालिका विशेषचा लावण्य रंगमधील भाग 32 आपण ऐकत होता AIRDTH वाहिनीवरून. कलाकार होते राम कदम, सादर करते अभिराम सराफ. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होईल.

0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. गुजरातमधील विविध विकासकामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता 7 झाली आहे. या घटनेच्या न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. दरम्यान इमारतीच्या मालकाला आज भिवाडी इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांची निवड रद्द झाल्याचं महापौर रितू तावडे यांनी आज जाहीर केलं. राऊत यांचं इतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र पालघरच्या जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर त्यांची निवड रद्द झाल्याचा शासन निर्णय राज्य शासनानं गेल्या आठवड्यात जारी केला. विशाखा राऊत यांना पुढची 6 निवडणूक लढवण्यालाही बंदी केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 383 अंकांची घसरण झाली आणि तो 76,133 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचं निफ्टीही 119 अंकांची घसरण नोंदवत 23,779 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज मिनल देशपांडे यांचं गायन ऐकूया. राग गौरी विलंबित आणि द्रुतबंदीशी 3 निबद्ध आहेत. त्यांना तबल्यावर 7 केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी, तर हार्मोनियमवर 7 दिली आहे अनिरुद्ध गोसावी यांनी. ऐकूया मिनल देशपांडे यांचं गायन राग गौरी.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मीनल देशपांडे यांचं गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमवर साथ दिली होती अनिरुद्ध गोसावी यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युवा

0: मंडळी आपली तरुणाई ही नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करत असते आणि त्यांचं आयुष्य हे स्वच्छंद आणि मनमुराद जगत असते. असाच आपला एक मित्र आहे ज्यांनी त्याच्या छंदांनाच त्याच्या बिझनेसमध्ये कन्वर्ट केलंय. तेव्हा ह्या मित्रासोबत गप्पा मारूया आणि त्यांनी बिझनेसमध्ये कशा प्रकारे पदार्पण केलंय हे जाणून घेऊया. आणि त्याचसाठी हॉबी टू बिझनेस ही जर्नी शेअर करायला आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलाय आपला मित्र अभिषेक जोगल. वेलकम टू अवर शो अभिषेक.
1: हॅलो
0: अभिषेक, तुला वेगवेगळ्या गोष्टी बनवायला आवडतात आणि त्यातनच तू अस्सल रुखवत हा एक छोटासा ब्रँड सुरू केलायस आणि त्या अंडर तू लग्न सराईमध्ये लागणारं जे रुखवतीचं सामान असतं

0: तर ते बनवतोस, तर नेमकं तुला ह्या छंदामधून स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, ही आयडिया कशी सुचली?
1: त्याच्या मागे एक छोटी गोष्ट आहे. बिझनेस करणं युजुअली माझा मोटिव्ह नव्हता.
0: बरं.
1: आमच्याच ओळखीतले एक काकू आहेत, त्यांनी विचारलं मला की रुखवत बनवून देशील का.
0: अच्छा.
1: तर मग डोक्यात असं आलं की रुखवत म्हणजे नक्की काय केलं पाहिजे. सो थोडं सर्च केल्या गोष्टी, आणि तेव्हा आम्ही अगदी साधं आणि सोपं जे रुखवत होतं म्हणजे सुपारीचा वापर करून किंवा जे बेसिक घरातल्या वस्तू वापरून आम्ही एक सिम्पल रुखवत तयार केलेलं.
0: अच्छा.
1: तेव्हा कॉस्टिंग काय लावायची किंवा कितीला विकायचं किंवा काय प्रॉफिट होईल काय लॉस होईल हे काही डोक्यात नव्हतं माझ्या, बिकॉज घरातल्याच होत्या. सो त्याप्रमाणेच आम्ही रुखवत बनवलं. पहिला एक्सपिरियन्स वॉज गुड. त्यावेळेला माझ्या बहिणीनी माझ्या आईनी मला त्या गोष्टींमध्ये मदत केलेली.
0: अच्छा.
1: आणि मग आम्ही ते डन करून मी ऑर्डर दिली. सो माझी जी पहिली कमाई होती ती 500 रुपये होती.
0: बर.
1: सो त्यानंतर तसा इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मग मला असं वाटलं की बिझनेस म्हणजे पैसे कमवणं हा मुळात मोटिव्ह नव्हताच. सो रुखवत जिथे मी माझं आर्टिस्टिक गोष्टी मांडू शकतो बनवू शकतो लोकांकडे काहीतरी वेगळं काहीतरी युनिक कॉन्सेप्ट घेऊन जाऊ शकतो. बिकॉज काही अशी एक विचारसरणी आहे की रुखवत युजुअली 2 तासासाठी मांडून ते नंतर वेस्ट जातं, बिकॉज मुंबईमध्ये घरं छोटी असल्यामुळे ते घरी ठेवता येत नाही. सो म्हणून आमच्या डोक्यात असं होतं की युनिकनेस, फॉर एक्झाम्पल काही वस्तू अशा बनवायच्या मग त्यामध्ये बावला बावली आल्या तर मग त्या ॲज अ शोकेसमध्ये आपण फ्रेम किंवा वॉलवरती ॲज अ की होल्डर्स हे कसं आपण ठेवू शकतो ह्यावरती आम्ही विचार करायला लागलो. सो अशा पद्धतीने माझ्या ह्या छोट्या बिझनेसची सुरुवात आम्ही केली.
0: ओ नाईस नाईस नाईस. म्हणजे तुला बेसिकली काय करायचं होतं, तर तुझं जे काही आर्टिस्टिक बॅकग्राऊंड आहे जे काही तुझं विजन आहे ते तुला लोकांपर्यंत मांडायचं होतं, बरोबर. आता अस्सल रुखवत हे तुझ्यासाठी नेमकं काय आहे आणि एखादी ऑर्डर मिळाल्यापासून ती कम्प्लीट होईपर्यंतची प्रोसेस काय असते आणि साधारणपणे ह्या कोण प्रोसेसला किती वेळ लागतो?
1: अस्सल रुखवत हे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. मी पाहिलेलं आणि माझ्या बहिणीनी पाहिलेलं.
0: अच्छा.
1: की आम्हाला आमचा मोठा ब्रँड करायचा आहे. जसे इतर मोठे ब्रँड आहेत तसंच आम्हाला रुखवत हा एक मोठा ब्रँड करायचा आहे.
0: बर.
1: माझ्या आणि माझ्या बहिणीचं एक संभाषण झालेलं, पेजचं नाव नक्की काय ठेवलं पाहिजे, बिकॉज रुखवत म्हटल्यानंतर सोशल मीडियावरती असे अनेक पेजेस आहेत.
0: अच्छा.
1: सो मग त्यातून नवीन काय नाव देऊ शकतो. तर अस्सल रुखवत, तर आम्ही रुखवत बनवताना एकदम पारंपरिक एकदम युनिकनेस मध्ये आम्ही रुखवत डिझाईन करतो.
0: अच्छा.
1: मग रुखवत मध्ये आम्ही नक्की काय प्रोव्हाइड करतो, जसं तू विचारलंस की प्रोसेस काय असते, प्रोसेस ही खूप सोपी आहे. पेजवरती आम्ही ऑर्डर एक्सेप्ट करतो. ऑर्डर एक्सेप्ट केल्यानंतर मी कस्टमर्सना विचारतो की त्यांना नक्की काय हवंय.
0: बरं.
1: त्यांना मी सांगतो पेजवरती जाऊन तुम्ही रेफरन्स देऊ शकता मला की तुमची काय गरज आहे, बिकॉज रुखवत डोक्यात आल्यानंतर पहिले भरपूर गोष्टी येतात. मग त्यामध्ये विधी मंडप आहे.
0: बरोबर.
1: रिसेप्शनचा सेट म्हणा. काही लोकांना मेहंदी हळद विधी मंडप रिसेप्शनचा सेट गृहप्रवेश सत्यनारायणची पूजा वाजंत्री जेवणाची पंगत असे अनेक सेट हवे असतात.
0: बरं.
1: सो आम्ही त्याप्रमाणे आधी गोष्टी डिसाईड करतो.
0: अच्छा.
1: कस्टमर्स मला रेफरन्स फोटोज सेंड करतात की आम्हाला असं असं हवंय. मग त्याप्रमाणे आम्ही कॉस्टिंग ठरवतो. जर त्यांना सिंगल वस्तू हवी असेल तर मग आम्ही सिंगल वस्तूची प्राईस सांगतो.
0: अच्छा.
1: पण जर त्यांना भरपूर सेट हवे असतील वेगवेगळे जसं मी आता सांगितलं, तर मग आम्ही त्याचे पॅकेजेस मध्ये देतो.
0: अच्छा.
1: बिकॉज वस्तू या हँडमेड असल्यामुळे त्याची कॉस्टिंग लेवल थोडीशी जास्त असते. म्हणजेच जर तुम्ही एखाद्याला जर नुसता विधी मंडप हवा असेल तर एक विधी मंडप फार टू फार 3000 ह्या कॉस्ट पर्यंत जातो. पण जर त्यांना 10 वस्तू हव्या असतील तर मग त्याची कॉस्टिंग ही साधारणतः पॅकेज मध्ये मग तो पॅकेज 15000 असं कॉस्टिंग जातं. मग त्याच्यावरती आम्ही एखादी कॉम्प्लिमेंटरी गोष्ट पण देतो.
0: अच्छा.
1: ओके. सो त्याप्रमाणे आम्ही एक प्लॅन करतो, आम्ही डिस्कस करतो, मग त्यांच्याकडनं आम्ही ऍडव्हान्स घेतो, ऑर्डर कन्फर्म करतो.
0: अच्छा.
1: एकदा ऑर्डर कन्फर्म केली की 15 दिवस किंवा 1 महिना आम्हाला ऑर्डर प्रिपेअर करायला टाइम लागतो.
0: बर.
1: एकदा ऑर्डर तयार केली की आम्ही त्यांचे फोटोज शेअर करतो कस्टमरला. अँड देन आम्ही त्या गोष्टीची डिलिव्हरी करतो. जसं आता आपण मगाशी म्हटलं की रुकवत, काही लोकांना त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कराविषयी नाही वाटत, कारण की ते 2 तासासाठी किंवा 3 तासासाठी असतं. सो आम्ही आता एक नवीन इम्प्रूव्हमेंट आणली आहे.
0: ओके,
1: इम्प्रूव्हमेंट अशी, इन्स्टेड ऑफ सेलिंग रुकवत, ज्यांना हवंय ते विकत घेतीलच, ज्यांना 1-2 तासासाठी हवंय रुकवत, त्यांच्यासाठी आम्ही रेंटल रुकवत चालू केलं.
0: बरं,
1: रेंटल रुकवत हे दिवसाचा रेंट असतो, ते वस्तूवरती डिपेंड करतं की नक्की किती वस्तू हव्यात, काय वस्तू हव्यात, आणि त्याप्रमाणे आम्ही दिवसाचं रेंट ठरलं जातं.
0: या सगळ्या गोष्टी तू मिनिएचर वे मध्ये बनवतोस आणि
1: या
0: ते तू त्या एका पॅकेज मध्ये देतो.
1: महिन्याचा किंवा 15 दिवसांचा वेळ आम्ही का मागतो, कारण की आम्हाला गोष्टी सगळ्या डॉल्स अरेंज करण्यापासून सगळ्याच गोष्टी, म्हणजे त्याच्यामध्ये साडी मटेरियल म्हणा, त्यांची ज्वेलरी म्हणा, सेट. आता विधी मंडप म्हटल्यानंतर विधीचा जो ऍक्च्युअल मंडप असतो, मग काही लोकांना रेफरन्सेस हवे असतात, काही लोक रेफरन्सेस देतात की आम्हाला असा विधी मंडप हवाय जो त्यांच्या लग्नामध्ये ऍक्च्युअल असतो, तसा आम्ही मिनिएचरमध्ये त्यांना तो करून देतो.
0: बरं,
1: सो ह्या गोष्टींना एक साधारण वेळ लागते, बिकॉज इथे सगळ्या गोष्टी ह्या कस्टमाइज्ड आहेत. जशी नवरीची साडी आहे, तशी मी माझ्या नवरीला साडी स्वतः ड्रॅप करतो. म्हणजे मिनिएचरचा जो सत्यनारायणच्या पूजेचा सेट आहे, मग आपण सत्यनारायणची पूजा म्हटल्यानंतर त्याच्यात विष्णूंचा फोटो किंवा जे पूजेमध्ये लागणारं साहित्य, जेवणाचं पान, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या बारीक डिटेलिंग, हे आम्ही करतो.
0: अच्छा, सो म्हणजे एकूण काय तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला तू तुझा पर्सनल टच दिलायस, आणि ह्या सगळ्यांमध्ये तू कुठेच काही असं रेडी वापरत नाहीये. हीच अस्सल रुखवतची खासियत आहे. बरोबर. सो जेव्हा तुझ्या डोक्यात आलं की आता अस्सल रुखवत म्हणून मला माझा ब्रँड सुरू करायचा आहे, मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे, तेव्हा आई बाबांची रिॲक्शन काय होती आणि त्यांनी कशा प्रकारे तुला सपोर्ट केलाय?
1: जसं मी मगाशी बोललो की पहिली जी ऑर्डर होती त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र बसून ती ऑर्डर पूर्ण केली होती.
0: बरोबर.
1: म्हणजे माझी आई म्हणा, माझे पप्पा म्हणा किंवा माझी बहीण म्हणा, आम्ही फुल फॅमिलीनी ती ऑर्डर बनवली, ती तयार केली, ती ऑर्डर दिली. त्यानंतर प्लॅन ॲज सच काही नव्हता, ते त्यापुरता होतं. डोक्यातही नव्हतं की पुढे जाऊन आम्ही आमचं पेज तयार करू, आम्ही ॲज अ बिझनेस आम्ही तिथून स्टार्ट करू.
0: बरोबर, बरोबर.
1: सो जशी सुरुवात झाली, आई वडिलांनी मला खूप छान सपोर्ट केला, इव्हन आताही ते करतायत. ह्यूज वे मध्ये जेव्हा आमच्याकडे ऑर्डर्स असतात तेव्हा माझी आई स्वतः आमच्यासोबत बसते, म्हणजे मी, आई आणि माझी बहीण, आम्ही तिघही ऑर्डर्स करतो आणि माझे वडील इतर गोष्टी हँडल करतात.
0: बरं.
1: सो सपोर्ट हा पॉझिटिव्ह वे मध्येच मिळाला मला सुरुवातीपासूनच, बिकॉज त्यांना एक खात्री होती की आम्ही जगा वेगळं काहीतरी करतो आहोत.
0: नाईस नाईस. खरं असतं की आपले आई बाबा हे आपल्या बाबतीत खूप सपोर्टिव्ह असतात, त्यांना माहित असतं की त्यांचं मूल कशात उत्तम आहे, आणि जर ते खरंच करत असेल एखादी गोष्ट छानपणे तर आई बाबा कधीच आपल्याला कुठेच नाही म्हणत नाहीत किंवा आपल्याला अडवत नाहीत. फक्त त्यांची एक काळजी असते की कशा प्रकारे आपण जे काही घेतलंय हातात ते नीट निभावतोय की नाही, ती गोष्ट, ती जबाबदारी आपल्याला पेलवता येते की नाही. आता जेव्हा आपण स्वतःचा बिझनेस सुरू करतो, आता स्पेसिफिकली जेव्हा तू हा जो अस्सल रुखवत हा बिझनेस सुरू केलाय, हा जो ब्रँड सुरू केलायस, ह्याच्यामध्ये आता रुखवतीचं सामान हे मेनली आपण लग्न सराईच्या वेळी वापरतो, लग्न सराईच्या वेळी ह्याच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या मॅक्झिमम लेवलवर आहेत. बरोबर. मग अशा वेळी जेव्हा ऑफ सीझन होतो किंवा ऑफ सीझन आपण जातो, त्यावेळेला तुला काही रिस्क वाटतात का की त्यावेळी तू कशा प्रकारे तुझा हा जो बिझनेस आहे तो पुढे नेतोस?
1: जसं तू बोललीस की रिस्क फॅक्टर्स काय एक्सपिरियन्स केलायस का, तर रिक्स ॲज सच नसते, बिकॉज जेव्हा आपण ऑर्डर घेतोय तेव्हाच मी ॲडव्हान्स घेतोय, 50% ॲडव्हान्स हा येतो. सो रिक्स ॲज सच आतापर्यंत मी कधी एक्सपिरियन्स नाही घेतलाय रिक्सला घेऊन.
0: बरं.
1: आणि ऑफ सीझनला मी भीती किंवा काय करायचं तसं मुद्दा नाहीये, कारण की ऑफ सीझनला म्हणशील तर आता तुला माहिती असेल की गणपतीमध्ये आपल्याकडे एक ट्रेंड चालू आहे, धोतर नेसवायचा, फेटा बांधायचा. सो मी त्या प्रकारे गणपतीच्या वेळेला मी ते काम करतो. दिवाळीच्या वेळेला मी कंदील बनवतो. सो माझं
0: सगळं हँडमेड.
1: येस, सगळं हँडमेड. म्हणजे कंदील मध्ये पण मी सांगू शकतो की साच्यापासून कंदिलाचा जो साचा
0: स्ट्रक्चर
1: तिथून ओव्हरऑल कंदील हे पूर्ण हँडमेड असतं.
0: अच्छा.
1: कापडाचं कटिंग सुद्धा ते काम ड्युरिंग दिवाळी हे माझं तेव्हा चाललेलं असतं. ओवरऑल माझं वर्षाला आमचं काही

0: गोष्टी ठरलेल्या आहेत. ऑफ सीझनला पण आम्ही काही गोष्टी प्लॅन करत असतो की नेक्स्ट इयर किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांपर्यंत काय गोष्टी आपण नवीन वे मध्ये पोचवू शकतो.
1: सो बेसिकली काय की बिझनेस हा कधीच ऑफ सीझन जात नसतो. ऍज अ एंटरप्रेनर तुमच्याकडे ती एक काय म्हणतात क्रिएटिव्हिटी, तुमचं माइंड हे कायम वर्किंग हवं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या ज्या कल्पना आहेत, तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत त्या इन्कल्केट कशा करतायत.
0: yes,
1: बरोबर. आणि त्याच तू करतोयस आता ह्या सगळ्या गोष्टी तर तू करतोयस, पण मला आणखीन एक गोष्ट माहितीये, ते म्हणजे तुझं शिक्षण.
0: yes.
1: कि तू सध्या BEd दुसऱ्या वर्षाला आहेस आणि हे करताना सुद्धा तू स्वतःही ज्युनियर कॉलेजला शिकवतोस सुद्धा. तर मग आता तुझा अभ्यास, मुलांना शिकवणं आणि त्याच्या सोबत स्वतःचा बिझनेस, स्वतःचा स्टार्टअप सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे मॅनेज करतोयस, ह्या सगळ्यांना तुला वेळ कसा द्यायला मिळतोय?
0: खूप चांगला प्रश्न विचारलास. माझ्या मनातला प्रश्न की हे सगळं तू कसं हँडल करतोयस ह्या स्टेजला येऊन. तर खरंच ही खूप मोठी तारेवरची कसरत आहे, जो अनुभव मी गेल्या 2 वर्षात घेतला आहे. बिकॉज BEd हे माझं प्रोफेशन आहे, बिझनेस इज ऑल्सो माय प्रोफेशन. सुरुवातीलाच बोललो की बिझनेस मला खूप मोठ्या स्केलवरती करायचंय.
1: बरोबर.
0: मी जसं बोललो गणपती हे माझं श्रद्धास्थान आहे. सो एक बिलीव्ह आहे की कुठली ऑर्डर घेतल्यानंतर एक मनात असा विश्वास असतो की ही ऑर्डर 15 दिवसात कम्प्लीट होणारच आहे आणि मी त्या प्रकारे गोष्टी स्केड्यूल करतो. ह्या दिवसामध्ये ह्या गोष्टी मला बनवायच्याच आहेत. मी रात्रीचा पूर्ण वेळ जागतो आणि मी ती ऑर्डर ऑन टाइम डिलिव्हर करतोच. दिवसाचा जो माझा स्केड्यूल आहे, कॉलेजला जाणं, नंतर माझे लेक्चर्स घेणं, मग क्लास घेणं, ह्या सगळ्या गोष्टी मी नियमितपणे करतो. थोडस स्ट्रेसफुल होतं माझं वातावरण, पण त्या गोष्टी आपोआप मॅनेज होतात आणि जे सक्सेस हवं असतं ते ऍट दी एंड मला मिळतच.
1: म्हणजे इच्छा तिथे मार्ग.
0: येस येस.
1: त्यानुसार आहे की तू तितक्या कळकळीने, तितक्या आत्मीयतेने सगळं तुला मॅनेज करायचंय, तुला त्या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्यात एकत्र आणि त्यासाठी तू तितका मनापासून झटतोय
0: हो.
1: आणि त्याचं तुला फळ मिळतंय.
0: येस.
1: आता एवढ्या छान गप्पा तर आपण मारतोय. तू एकूणच तुझा हा जो काही प्रवास आहे तो सांगितलास. तेव्हा आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना जी तरुणाई आहे की ज्यांना स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करायचा आहे, स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे, तर त्यांना तू काय सल्ला देशील किंवा त्यांना तू काय सांगशील की त्यांनी कशा प्रकारे स्वतःचा बिझनेस सुरू करताना, स्वतःचा स्टार्टअप सुरू करताना एक विजन ठेवलं पाहिजे?
0: ॲज आय टोल्ड यू की माझी जी सुरुवात होती ती खूप अनएक्सपेक्टेड होती. म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं की मी पुढे जाऊन असं माझं एक पेज तयार करेन आणि माझं रुकवत बनवेन. सो आताच्या युथला मी असंच सांगेन की जी स्वप्न तुम्ही पाहताय ती एक्झिक्यूट करायला तुम्ही सुरू करा. जे आपल्याला येत आहे किंवा ज्यामध्ये आपण खूप कॉन्फिडेंट आहोत की आपल्याला ही गोष्ट येते, सो तुम्ही नक्की त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट घ्या. बिकॉज बिझनेस ही अशी एक गोष्ट आहे ना जिथे आपण स्वतः जोपर्यंत कुठल्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टींचा अंदाज येणार नाही की नक्की कसं काय करायचंय. सो मी आता जे युथला हे सांगेन की एकदा फेल्युअर आपल्या आयुष्यात आला म्हणून कुठेच डिमोटिवेट न होता, पुढे खूप अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याकडे, सो त्याला फेस करणं, पॉझिटिव्हली फेस करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा, बिझनेस किती मोठा करायचा हे टोटली आपल्यावरती डिपेंड असतं की आपण कसा गोष्टी इम्प्लिमेंट करतो.
1: बरोबर. नाही, खरं आहे की आपण आयुष्यात कितीही अडथळे आले तरी पण न डगमगतात, न घाबरता त्यांना तोंड द्यायचं आहे आणि पुन्हा ती जी नवी उमेद घेऊन पुन्हा त्या प्रवासाला आपण चालू राहायचं आहे आणि हेच आपण सगळ्या तरुणाईनी करणं अपेक्षित आहे आणि आपली तरुणाई ते करतेही. आता अभिषेक, तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, तुझा एकूणच प्रवास आपल्या सगळ्या श्रोत्यांसोबत शेअर केलास, तुझी एकूणच जर्नी तू आम्हाला सांगितलीस, त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार.
0: थँक्यू सो मच मैथिली की तू मला ही अपॉर्च्युनिटी दिली. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. मला हेही नव्हतं माहिती की मी कधीतरी आकाशवाणीवरती माझ्या बिझनेसला घेऊन एक असा इंटरव्ह्यू लाईन अप होईल आणि मी स्वतः इथे कधीतरी येईन. सो हे एक स्वप्न माझं होतं जे पूर्ण झालंय आणि थँक्यू सो मच की तू मला ही एवढी गोल्डन अपॉर्च्युनिटी दिलीस.
1: थँक्यू सो मच.
0: थँक्यू.
1: तर मंडळी, आपल्या मित्राचा हा प्रवास आपण आत्ता अनुभवला. अशाच खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे आणि अशाच वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींच्या प्रवासात त्यांचा साथीदारही व्हायचंय. पण आता घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आत्ताच आपण शोभा गुरटू यांच्या आवाजात कलावंतीण चित्रपटातलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात सोबती चित्रपटातलं गाणं. गीतकार आहेत गंगाधर महांबरे आणि गाण्याला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

आशा भोसले यांच्या आवाजात सोबती चित्रपटातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. या गाण्यासोबत गीतबहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: एकः कनिष्ठ अभियन्ता इति पञ्चाधिकारिणः तात्कालिकप्रभावेण निलम्बिताः। नेपाल तिब्बत इत्येतयोः सहसा आगतेन विनाशकारिणा जलाप्लावेन मृतकानां संख्या 55-13 यावत् वर्धिता। राष्ट्रियापत्सङ्कटन्यूनीकरणप्रबन्धनप्राधिकरणस्यानुसारं सर्वाधिकाः जनाः चितवन्नगरे मृताः, अनन्तरं नवलपरासी पूर्व इत्यस्य स्थानमस्ति। भारतर्तुविज्ञानविभागेन संसूचितं यत् श्वः यावत् बिहार, मध्यप्रदेश, पूर्वोत्तरप्रदेश, उत्तराखण्ड, पश्चिमबङ्गाल, पूर्वोत्तरभारत इत्येतेषां केषुचित् भागेषु च अतिवृष्टेः सम्भावना अस्ति। ऋतुविभागेन उक्तं यत् श्वः यावत् आन्ध्रप्रदेश, झारखण्ड, ओडिशा, छत्तीसगढ़, तमिलनाडु राज्येषु मेघगर्जनेन सह वृष्टेः सम्भावना वर्तते। अहमदाबादे अद्य समायोज्यमानायाः विश्वदिव्याङ्गधनुर्विद्याशृङ्खलायाः तृतीयचरणस्य तृतीये दिवसे वर्तमानविश्वविजेत्री शीतलदेवी अन्तिमचक्रे प्रवेशं लब्ध्वा भारतस्य कृते पदकं सुनिश्चितवती। उभयोः भारतीययोः मध्ये सञ्जाते उपान्त्यद्वन्द्वे जम्मूप्रदेशस्य शीतलदेव्या स्वदेशीया सरिता 45.1 43.1 पराजित्य सुवर्णपदकस्य निर्णायकस्पर्धायां स्वस्थानं सुनिश्चितम्। टेनिस्स्पर्धायां पूर्वतनविजेतारौ अरीना सबालेंका अथ कार्लोस अल्कराजः यूएस ओपन प्रतियोगितायाः प्रागुपान्त्यचक्रे स्वस्थानं रक्षितवन्तौ। एकवारं पुनः मुख्याः वार्ताः। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य गोवायाः पणजीनगरे पश्चिमक्षेत्रीयपरिषदः 28वें उपवेशनस्य अध्यक्षतां कृतवान्। तत्र गोवारक्षिबलाय प्रतिष्ठितं प्रेसिडेंट्स पुलिस कलर इति विशिष्टध्वजसम्माननं प्रदत्तवान्। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः लक्जमबर्ग देशस्य उपप्रधानमन्त्रिणा जेवियर बेटल इत्यनेन सह उपवेशनं कृतवान्। उक्तवान् च यत् यदा सम्पूर्णं विश्वम् अनिश्चिततां प्रति चिन्तितमस्ति, तादृशे काले भारत लक्जमबर्ग देशयोः मध्ये विश्वसनीयाः सम्बन्धाः। राष्ट्रिय राजधान्याः सत्यनिकेतन क्षेत्रे भवनपतनेन मृतानां संख्या संवर्ध्य 7 यावत् उपगता वर्तते। इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 6:30 होत आहेत। आज साहित्य सौरभमध्ये ऐकूया श्रीनिवास कुलकर्णी आणि दमा धामणसकर यांच्या साहित्याचं वेध घेणारं रूपक आठवणींच्या पानातून। लेखन डॉक्टर सोमनाथ कुमारपंत आणि डॉक्टर वैशाली जावळेकर। वाचक स्वर दिनेश अडावतकर।
2: श्रोते हो नमस्कार। आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत। मराठी साहित्याची परंपरा अत्यंत समृद्ध आणि विविधरंगी आहे। आजच्या भागात आपण अशा दोन महान साहित्यिकांच्या शब्दसृष्टीचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी आपल्या कसदार आणि चिंतनशील लेखनाने मराठी साहित्यात एक अद्वितीय स्थान निर्माण केलं, आणि ते म्हणजे श्रीनिवास कुलकर्णी आणि दभा धामणसकर। श्रीनिवास कुलकर्णी यांच्या साहित्यातून मानवी भावभावनांचे नाजूक ताणेबाणे, निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण आणि अनुभवांची सखोलता अत्यंत प्रत्ययकारीपणे व्यक्त होते। त्यांच्या कलाकृतीमधून त्यांनी समृद्ध केलेल्या ललित गद्याचा प्रवास आपल्या लेखातून उलगडत आहेत डॉक्टर सोमनाथ कोमरपंत। वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा।
3: साहित्यप्रेमी रसिकहो नमस्कार। 1960 नंतरच्या कालखंडात सर्वच प्रकारच्या मराठी साहित्याला नवे धुमारे फुटले। नववाङ्मयीन प्रमेय आणि नवसाहित्याचा प्रवाह दृढमूल होऊ लागला। साहित्य, संगीत, चित्रकला अशा सर्वच क्षेत्रात नवपरिवर्तन दिसू लागलं। प्रत्येक लेखक, कवी जुने संकेत मोडून कालप्रवाहानुसार वाङ्मयीन क्षेत्रात नवा आशय आणि नव्या अभिव्यक्तीच्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करू लागला। जुन्या भाषेची वळणं आणि वाकण मोडून नवीन प्रयोगशीलता आणण्याचं काम करू लागला। 1960 दशकात प्रचलित ललित लेखनाला अशी सहज सुलभ नववळण देऊ पाहणे.

करणारं, कवितेत न मावणारा आशय आपल्या काव्यात्मक अनुभूतीनं ललित निबंधामधून टिपणारं, एक ठळक नाव म्हणजे लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी। जुनी पिढी आणि नवी पिढी यामध्ये जीवनमूल्य आणि वाङ्मयीन मूल्य याबाबतीत संघर्ष चालत असतो। त्यातून घडून येणाऱ्या मंथन प्रक्रियेतून नव्या प्रवाहांचा आणि नव्या प्रवृत्ती प्रवाहांचा जन्म होतो। पाश्चात्य जीवनप्रवाह आणि इंग्रजी साहित्य यांचं परिशीलन केलेले प्राध्यापक श्रीपू भागवत यांनी या संक्रमणावस्थेत सत्यकथा मासिकाला नवी रूपकळा प्राप्त करून दिली आणि याच पार्श्वभूमीवर श्रीनिवास कुलकर्णी यांनी लखलखीत नाममुद्रा निर्माण करणाऱ्या डोहचं लेखन सुरू केलं। आत्माविष्कारार्थ निर्माण झालेल्या डोहची साहित्य निर्मिती ही मौलिक स्वरूपाची ठरते। श्रीनिवास कुलकर्णी यांना सृष्टी आणि सृष्टीतील पक्षी प्राणी यांचं कुतूहल वाटतं। त्यांचं हे निरागस कुतूहलच त्यांनी डोह या ललित निबंधात्मक कादंबरीतून शब्दांकित केलं। या अभिनव स्वरूपाच्या यक्षनगरीत नक्की काय काय आढळतं? औदुंबराच्या परिसरात अंकलखोप इथं श्रीनिवास कुलकर्णी यांचा जन्म झाला। हा परिसर त्यांनी रूपरस गंध स्पर्श नाद या संवेदनांसह चैतन्यमय केला। या सृष्टीचित्रणात निरागसपणे नवनिर्मिती करण्याची ओढ होती। अनोखी सौंदर्यदृष्टी कुलकर्णींना लाभलेली होती। वास्तवभूमीवर कल्पनाविश्वात न रमता घट्टपणे उभे राहून ते भवतालाचं सूक्ष्म निरीक्षण करतात। सृष्टीतील अणुरेणू त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत। त्यांची संवेदनशीलता इतकी तीव्र आणि उत्कट आहे की जणू काही बालकवींच्या काव्यविश्वात आपण वावरत असतो। आजोबांपासून चालत असलेल्या चित्रकलेचं त्यांनी जाणीवपूर्वक जतन केलं आहे, त्यामुळे ते लेखनातून चित्रमय सृष्टी निर्माण करतात, सृष्टीचं प्रतिरूप आपल्या समोर ठेवतात। त्या सुकुमार शैलीशी आपण एकरूप होऊन जातो आणि विस्मयानं भारावतो देखील। ही सारी किमया कशामुळे घडत असेल? वडिलांचा चित्रकलेचा वारसा त्यांनी लेखन प्रक्रियेत आणि सुंदर हस्ताक्षरात सामावून घेतला। आईकडून वाचनाचे संस्कार घेतले। औदुंबराचा परिसर त्यांनी अंतचक्षुनी निहाळला, कारण त्यांचं कुमारवयीन आयुष्य त्याच परिसरात गेलं होतं। त्या समृद्धीचा, त्या गर्भश्रीमंतीचा प्रत्यय त्यांच्या आशयामधून व्यक्त होतो। ते आपल्या व्यक्तिमत्वातील हळुवारपणा कळत नकळत अभिव्यक्तीत मिसळून टाकतात, त्यामुळेच त्यांचा ललितबंध लालित्यानं ओथंबून येतो। शब्द समाधीच लाभलेली असते त्यांना। श्रीनिवास कुलकर्णी यांचे डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा हे ललित निबंध संग्रह प्रसिद्ध झाले आहेत। ही सगळीच पुस्तकं साहित्य रसिकांनी उचलून धरली। सामान्य वाचकांपासून ते समीक्षक, सर्जनशील कवी, लेखकांपर्यंत सर्वांच्याच मनावर डोहने मोहिनी घातली। पु ल देशपांडे यांना तर पद्मसहस्रबुद्धे यांनी काढलेलं डोहचं मुखपृष्ठ एवढं आवडलं की त्यांनी आपल्या दिवाणखान्यात ते दर्शनी भागात ठेवलं होतं। डोहचं अंतरंगही त्यांना भावलं होतं। या ललित निबंध शैलीचं माध्यम जरी गद्याचं होतं, तरी काव्यात्म अनुभूतीनं ते ओथंबलेलं होतं। हे शब्दशिल्प अनुभवताना आपल्या अंतःश्रुती जागृत ठेवावे लागतात। आम्ही वानरांच्या फौजा, मृगजळातील यक्षघराला जुन्या जन्मींची माणसं, रात्र दिवाभीतीची, मनातल्या उन्हात वारावाहे ऋणझुणा, शब्दांच्या संध्याकाळी, पाणी, सुसरीचे दिवस आणि चौघडा झणाणे, हे सारेच ललित निबंध अत्यंत रमणीय आणि सरस आहेत। या लेखकाच्या भावविश्वात वनस्पती, पशुपक्षी, नदीप्रवाह, त्याचा डोह, त्याच्या सहचर्यानं येणाऱ्या सुसरी, वानर, वड, पिंपळ इत्यादी, वृक्षविशेष, घरातील आप्त आणि परिसरातील माणसं, या सर्वांचे तपशील वातावरणाला जिवंतपणा आणतात। या संग्रहाला श्रीनिवासजींनी डोहा पलीकडे हे शीर्षक सुचवलं होतं, पण डोह या शीर्षकात अधिक गहिरेपणा आहे असं श्रीपू भागवतांनी त्यांना सुचवलं। सोन्याचा पिंपळ हा त्यांचा ललित निबंध संग्रह अनुभूती दर्शनाच्या बाबतीत आगळा वेगळा आहे। अतींद्रिय अनुभवांचं विश्व त्यामध्ये श्रीनिवासजींनी उभं केलं आहे। पाण्याचे पंख या ललित निबंध संग्रहात आपलं घर, घरासभोवतालचा परिसर आणि त्यात वावरणाऱ्या लहान मुलांचं भावविश्व त्यांनी तन्मयतेने रंगवलेलं

0: आहे. कोरडी भिक्षा हा श्रीनिवासजींच्या परिणतावस्थेतील ललित निबंध संग्रह, ज्यामध्ये 1972 ते 1997 या कालखंडात लिहिलेले 19 ललित निबंध आहेत. मानवी वृत्ती प्रवृत्तींचं सूक्ष्म चित्रण यांनी त्यात केलेलं आहे. या साऱ्या लेखन संपदेबरोबरच 1987 पासून त्यांनी मौज वार्षिकाचं अत्यंत निगुतीनं संपादन केलं आणि वाङ्मयीन जगतात मौज वार्षिकाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ललित लेखनाच्या प्रचलित पायवाटा मोडून मिताक्षरातून अर्थघन आशय अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य जात आहे साध्या सुध्या अलंकार विरहित छोट्या छोट्या वाक्यांमधून तलम पोत असलेलं अक्षरविश्व ज्यांनी निर्माण केलं, ज्यांची काव्यात्मक अनुभूती वाचकाला आल्हाद देते, बोट धरून त्याला बालपणात नेते, असं अनुभूतीविश्व हे केवळ श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचंच असू शकतं, अन्य कोणाचं नाही.
1: श्रोते हो, द भा धामणसकर यांची कविता अल्पाक्षरी पण अतिशय सखोल आणि चिंतनशील, बडेजाव नसलेली, शांत पण मनाच्या खोलवर ठसणारी, त्यांची शब्दरचना आणि मानवी जगण्याचं तत्वज्ञान यामुळे धामणसकरांचे काव्यसृष्टीतील योगदान अत्यंत वेगळे आणि मोलाचे ठरते. त्यांच्या या साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला आहे डॉक्टर वैशाली जावळेकर यांनी. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.
0: साहित्यप्रेमी श्रोते हो, नमस्कार. 1980 दशकातील द भा धामणसकर हे एक महत्वाचे मानले गेलेले कवी आहेत. वाङ्मयाच्या इतिहासात धामणसकर यांचा समावेश ग्रामीण कवींमध्ये केलेला आढळतो. रूढार्थानं ज्याला ग्रामीण वास्तव म्हटलं जातं, त्या वास्तवाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष संदर्भ त्यांच्या कवितेला नाही. ग्रामीण कृषी संस्कृतीशी निगडीत असं वास्तव धामणसकरांच्या कवितांमधून प्रकटत नाही हे नमूद करायला हवं. मात्र ग्रामीण स्थलावकाशाशी संबंधित निसर्ग हा घटक त्यांच्या कवितांमधून वारंवार वेगवेगळ्या रूपात अवतरलेला आहे. 1980 काळात अतिवृष्टी, दुष्काळ, पीक नासाडी अशा नैसर्गिक आपत्तींनी ग्रामीण कवींचं भावविश्व भरडून निघालं होतं. पण धामणसकर यांच्या कवितेतून प्रकटलेला निसर्ग आक्रमक नाही, तो माणसाशी जवळकीचं नातं सांगतो. निसर्गातील विविधता आणि त्या विविधतेशी माणसाचं असलेलं अद्वैती नातं त्यांच्या कवितांच्या चिंतन मननाचा विषय दिसतं. द. भा. धामणसकर यांची कविता प्रामुख्यानं मौज, दीपावली, गंधाली, कालनिर्णय, सांस्कृतिक, कवितारती अशा अंकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. 80 प्राक्तनाचे संदर्भ या संग्रहाद्वारे त्यांची कविता रसिकांसमोर आली. त्यानंतर बरेच काही उगवून आलेले हा त्यांचा दुसरा संग्रह जवळपास 27 म्हणजे 2009 प्रकाशित झाला आणि तिसरा कविता संग्रह भरून आलेले आकाश 2016. त्यांचे तीनही कविता संग्रह मौजेनं प्रकाशित केले आहेत. तिन्ही संग्रह मिळून जवळपास त्यांच्या 250 कविता आहेत. प्राक्तनाचे संदर्भ या संग्रहात 1957 ते 1981 या कालावधीत लिहिलेल्या 101 कविता आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की धामणसकर बहुप्रसव कवी नाहीत. चिंतनात्मकता आणि सौंदर्यात्मक अनुभवदृष्टी यांचं रसायन त्यांच्या कवितेत एकरूप झालेलं दिसतं. भौतिक विश्व आणि कवीचं अंतर्मन, सभोवताल आणि भव्य दिव्य असा निसर्ग अशा दुहेरी पातळीवर त्यांची कविता वाचकांशी संवाद साधते. निसर्ग हा त्यांच्या कवितेमध्ये श्वासोश्वासासारखा वाहतो. प्रेम करणं ही माझी उपजत प्रेरणा आहे. मी करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर, उन्हावर, चांदण्यावर आणि माणसांवर देखील. त्यांच्या कवितेतील अनुभव विश्व निसर्गाविषयी जसं कथन करतं, तसंच ते निसर्ग आणि माणूस यामधील परस्पर सौहार्दाची गरज व्यक्त करतं. कुणा एकीच्या केसातील अनंताचे फूल पाहून तिच्या अंगणात अनंताचं झाड असेल या जाणीवेनं एक नाजूक तरल संबंध दोन अनोळखी व्यक्तींमध्ये निर्माण होतो. अशा प्रकारचा भावविचार धामणसकरांच्या अनंताचे फूल या कवितेतून व्यक्त होतो. मी पृथ्वीचा, पाण्याचा चुकून शिडकावा झाला तरी उमलून येणारा अशा शब्दात मीचा निसर्गाशी असलेला गाभ्याचा संबंध ते अधोरेखित करतात. परिपक्व झाडे या कवितेत झाडांची परिपक्वता सांगताना माणसांकडून परिपक्वतेची अपेक्षा ते करतात. प्राक्तनाचे संदर्भ संग्रहातील झाडे महान शहरातील या कवितेत झाडांचं ऋण व्यक्त करताना ते म्हणतात, उत्तुंग इमारतीच्या डांबरी रस्त्यांच्या या अद्ययावत महान शहरात तुम्ही किती एकनिष्ठपणे मातीची होऊन राहिलात. जमेल तिथे तिठ्या तिठ्यावर इमारती इमारतीमधल्या मोकळ्या जागेत मातीचे मौन सामर्थ्य उभे केलेत. मानव आणि निसर्ग यांच्या अतूट नात्यावर भाष्य करणारे कवी धामणसकर मानवी नातेसंबंध आणि सामाजिक संदर्भांविषयी थेटपणे बोलतात. उदाहरणार्थ, आई गंगेची एक बारीकशी धार, दुराव्यानंतर दिवंगत प्रिय मित्रासाठी आजीचा नातू या कवितांचा उल्लेख करता येईल. आई या कवितेत आई कधी गेली आठवत नाही, सर्व आठवणी ती आल्याच्याच आहेत अशी अनोखी सुरुवात करून आई आणि तिचे अपत्य या दोघांमधील सहृदयता वाचकाच्या भावविश्वात रचली जाते. गंगेची एक बारीकशी धार या कवितेत प्रतिकात्मक रीतीनं माणसाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देताना कर्तव्यपूर्तीच्या परिणामांकडे ते लक्ष वेधून घेतात. दुराव्यानंतर या कवितेमधील रक्तसंबंधात येणाऱ्या दुराव्याविषयी धामणसकर मनन चिंतन करताना दिसतात. घरमध्ये मुलगी आणि बाप, दुराव्यानंतरमध्ये आई मुलगी आणि पत्रोत्तरमध्ये मुलगी कुटुंब यामधील भावनिक दुराव्यावर भाष्य करताना दिसतात. या तीन कवितांमधून आत्यंतिक भावुक होत कवी नात्यांविषयी गंभीरपणे बोलतो. कौटुंबिक नात्यांमधील परस्पर सहकार्य, परस्पर सौहार्द हे निकोप समाजरचनेसाठी अत्यावश्यक असतं. एका अर्थानं राष्ट्राच्या निकोप उभारणीसाठी या प्रकारचं कौटुंबिक सहकार्य पायाभूत ठरत असतं हे लक्षात घेतलं म्हणजे मग प्रस्तुत कवितेतून प्रकटलेले भावविचार हे उद्बोधक वाटतात. घर या कवितेत प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे ते अभिव्यक्त होतं. कनिष्ठवर्गीय मुलीला स्वतःचा संसार थाटण्यासाठी स्वतःचं वेगळं घर हवं आहे पण ते तिला घेता येत नाही. महानगरांमध्ये स्वतःला हवा तसा निवारा मिळवणं तर शक्य नाहीच, पण किमान निवाऱ्याची गरज भागवण्या इतका निवारा मिळावा यासाठीची धडपड त्या व्यक्तीला हतबल बनवते. इतकंच नाही तर नात्यांमध्ये दुरावाही निर्माण करते. नात्यांमधील हा दुरावा व्यक्तिगत स्वभावधर्मापायी निर्माण झालेला नसून त्यामागे आर्थिक कारणंही आहेत हे लक्षात घेतलं म्हणजे कवितागत मी वर्गीय भेदांविषयी सतर्क असल्याचं म्हणता येतं. दुराव्यानंतर आणि पत्रोत्तर या दोन कवितांमधून व्यक्त झालेल्या नातेसंबंधातील दुराव्यामागे व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाज नियम यामधील द्वंद्व आहे. विशेष म्हणजे नातेसंबंधात व्यक्तीपेक्षा समाज नियम चौकटींना विशेष स्थान प्राप्त होतं हे वास्तव धामणसकर यातून अधोरेखित करतात. माणसातील दुरावा हा महानगरीय जीवनाचा भाग कसा झाला आहे याची नोंद शहर आणि शहरातील माणसे या त्यांच्या कवितेतून अनुभवास येतं. भरून आलेले आकाश या कविता संग्रहातील शहरातील भेटी या कवितेत शहरातील माणसांमधली परस्परांमधील गुंतवणूकच कशी हरवली आहे हे धामणसकर यांची कविता टिपते. उत्तराशी देणे घेणे नसणारे प्रश्न विचारून आम्ही शहरातील अचानक भेटी साजऱ्या करीत असतो. फार जवळ जायचं नाही व अगदी अनोळखीही राहायचं नाही अशी कसरत. याच संग्रहातील नेहमीच असे होते या कवितेत शहरी माणसांच्या व्यवहारवादी भूमिकेचा विषाद व्यक्त झालेला आहे. प्राजक्ताची फुले गोळा करताना म्हणालो फारच कमी होत आहेत फुलं दिवसेंदिवस. ते तसे कोणासाठीच नव्हते, तरी जवळ उभा असलेला परिचित ज्येष्ठ भक्त मला वास्तवाचं ज्ञान द्यायची जबाबदारी स्वीकारून म्हणतो, तुमच्याकडे देव असे किती आहेत, त्यांना पुरून उरतील इतकी फुले अजून आहेत, झाड चांगले गदगदा हलवून तर पहा. माझे नेहमीच असे होते आणि काही कमालीचे व्यक्तिगत अतोनात सामाजिक होते. एखादी परिस्थिती वैयक्तिक अनुभव सांगत सांगत सहज वाटणारी अभिव्यक्ती अचानक चमत्कृतीपूर्ण अशी कलाटणी घेते आणि अनपेक्षित असं सामाजिक भाष्य करणं अशी धामणसकर यांच्या कवितेची धाटणी

0: वाचकाला जाणवते आणि ती अर्थात भावते देखील. धामणसकरांच्या कवितेतील शहरी आजोबा ज्यांची नाळ मातीशी जोडलेली आहे, ते निसर्गाशी असलेली आपली बांधिलकी नातवाच्या हाती सोपवतात. आजोबा नातवाला घराबाहेर नेतात, कटाक्षाने झाडं, फुलं, पक्षी, आकाश इत्यादी उन्हाच्या संदर्भाशी दाखवतात, तेव्हा तोही पर्युत्सुक डोळ्यांनी सारे पाहत राहतो. आजोबा निसर्गाला साकडे घालतात की वारसा हक्काने जणू त्याला कुठेच कधीच एकटं वाटणार नाही, एवढं मात्र बघा. मानवी जीवनातील असंख्य समाज निसर्ग संबंध धामणसकर त्यांच्या कवितेतून रेखत जातात. निसर्ग हा कवीच्या मनात सकारात्मक जीवन जाणीव पेरतो, जे कृष्णमूर्ती यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव धामणसकरांच्या कवितेत प्रतिबिंबित होतो. जिथे माणूस आणि निसर्ग यांच्यातील अद्वैत अनुभवणं हीच आत्मदर्शनाची एक अद्भुत जाणीव आहे, आणि अशी आत्मदर्शनाची जाणीव ही करुणेची रुजवण करते. मानवजातीविषयक कळवळ्याची प्रेरणा धामणसकरांच्या कवितेत जागोजागी विखुरलेली आहे. भोवताली निसर्गाचा अमानुष विध्वंस घडत असताना सृजनशील वाचकाच्या मनात सौंदर्याचं, परिपक्वतेचं आणि कारुण्याचं बीज पेरण्याची क्षमता असलेली द. भा. धामणसकर यांची कविता सहज, सोपी आणि मनाला स्पर्शणारी आहे. त्यांनी आपली कवितेविषयीची जाणीव भरून आलेले आकाश या संग्रहात व्यक्त केली आहे. ते म्हणतात, कविता लिहायची म्हणजे भक्ताची लीनता घेऊन सत्याच्या म्हणजेच देवाच्या अधिक जवळ जाण्याची संधी स्वीकारायची. सत्यातच वस्तीला असलेल्या शिवाचा, सुंदराचा साक्षात परिचय होण्यासाठी प्राणच जणू पणाला लावायचे. परिचय होण्यासाठी प्राणच जणू पणाला लावायचे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात श्रीनिवास कुलकर्णी आणि द. भा. धामणसकर यांच्या साहित्याचा आढावा घेणारा आठवणीतील पानं हा विशेष कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं डॉक्टर सोमनाथ कोमरपंत आणि डॉक्टर वैशाली जावळेकर यांनी. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं उमा कुलकर्णी यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आताच आपण साहित्य सौरभ हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे. आता ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात हा खेळ सावल यांचा या चित्रपटातलं हे गाणं.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: बोरी बंदर स्टेशनसाठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या। स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता।
2: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे।
1: April 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं।
3: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये। 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:45 FM Rainbow आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेल।

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.
4: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
5: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
4: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
5: मग योग्य नंबर
4: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
5: तुम्ही तर वाचवलं ताई.
4: कामापासून नाही.
6: RBI म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
7: ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RBI, इससे बेहतर कुछ नहीं.
8: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RBI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
9: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. आणि कुपोषित बालकांमधल्या टीबी तपासणीच्या कार्यपद्धतीला बळकटी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं ते राष्ट्रार्पण करणार आहेत. त्याशिवाय 4 मालवाहू रेल्वे सेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाट तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमपीएससी उमेदवारांनी केली आहे. या आणि इतर 10 मागण्यांच्या समर्थनार्थ एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी

शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षासंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समिती ही स्थापन केली आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारला केल्या आहेत. केंद्रांनी राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ठोस आणि तातडीचं पावलं उचलावीत अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजानं केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. केवळ न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून न राहता केंद्र आणि राज्य सरकारनं आवश्यक कायदेशीर प्रशासकीय आणि घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. यवतमाळमध्ये गेल्या 20 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आणि तरुणांनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन आज मागे घेतलं आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर उपोषणाला बसणाऱ्या 4 ओबीसी आंदोलकांना पोलिसांनी आज सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेतलं. राज्य सरकार मनोज जरांगे यांना झुकतं माप देत असून ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत त्यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली होती. जरांगे यांचं उपोषण जिथं सुरू आहे तिथून काही अंतरावर या चौघांनी आंदोलन सुरू केलं. यामुळे निर्माण होणारे तणाव, वाहतूक समस्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत ओबीसी कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आंदोलनाला सुरुवात केल्यानं पोलिसांनी ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाने, विठ्ठल ताळेकर, बाबासाहेब बतुले आणि सतीश कुलाल यांना ताब्यात घेतलं. दरम्यान जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे. जरांगे यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे, तसंच पाणी आणि सलाईन घेण्यासही नकार दिला आहे. यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मराठा समाजानं लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथं भव्य रस्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे लातूर बार्शी महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला आज संरक्षण सामुग्री अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली आहे. प्रस्तावित संरक्षण सामुग्रीमध्ये जैव रासायनिक किरणोत्सारी तसंच आण्विक टेहळणी वाहनं, शीघ्रगती वाहनं, स्वयंचलित सुरुंग पेरणी वाहनं, हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टर, विशिष्ट प्रकारचे रणगाडे, पूल उभारणी साहित्य, रडार यंत्रणा तसंच सागरी गॅस टर्बाईनसह इतर संरक्षण सामुग्रीचा समावेश असणार आहे. तिन्ही दलांसाठी केली जाणारी ही बहुतांश खरेदी भारतीय औद्योगिक क्षेत्राकडून केली जाणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचं वेळीच निदान होऊन योग्य उपचार मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये क्षयरोग तपासणीची कार्यपद्धती अधिक बळकट करण्यात आली आहे. पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या बालकांची क्षयरोग तपासणी, निदान आणि उपचारासाठी मानक कार्यपद्धती, प्रशिक्षण, निदान सुविधा आणि औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. तपासणी आणि निदानाची माहिती निक्षय पोर्टलशी जोडण्याचं काम सुरू असून रुग्णांची नोंदणी, उपचारांचा मागोवा आणि परिणामांचे परीक्षण
करण्यात येत आहे. क्षयरोगाचं निदान झालेल्या बालकांना निक्षय पोषण योजना आणि निक्षय मित्र उपक्रमांतर्गत पोषण सहाय्याशी जोडण्यात येत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो

व्याप अधिकाधिक वाढत असून वैज्ञानिकांची सेवानिवृत्ती ही नेहमी घडणारी गोष्ट असल्याचं इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्याय दंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल, तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडे तत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान सत्यनिकेतन परिसरातील इमारत दुर्घटनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठासमोर आज याची सुनावणी होणार आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राज्यात एमपीएससी परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधात उमेदवारांच्या मोर्चात विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर आणि कुपोषित बालकांमधल्या टीबी तपासणीच्या कार्यपद्धतीला बळकटी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: डेंकीच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीय? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत.
4: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
5: बरे नवी सखे असा लपून घाव घालणे.
4: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: तो न्यूज ऑन AIR या मोबाइल ऐप पर गांधी वंदना।
1: बोरी बंदर स्टेशन साठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या। स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता।
2: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे।
1: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं।
3: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये। 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही मिळेल।

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनी

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, 10 वर्षांपूर्वी मोबाईलवरून पैसे पाठवणं ही संकल्पनाच अनेकांसाठी नवी होती. पण आज चहाची टपरी असो, भाजीवाला असो, रिक्षाचालक असो किंवा मोठं शॉपिंग मॉल, पैसे देण्यासाठी पाकिट उघडण्यापेक्षा मोबाईल काढणं अधिक सहज झालंय. QR कोड स्कॅन केला, UPI पिन नमूद केला आणि काही सेकंदात व्यवहार पूर्ण. एका दशकात भारताच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांची सवय इतकी रुजली की UPI हा भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा चेहरा बनला. याच UPIच्या दशकपूर्तीच्या प्रवासाचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, 11 एप्रिल 2016 हा भारताच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या इतिहासातला महत्वाचा दिवस. याच दिवशी UPI अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेसची सुरुवात झाली. वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया सोपी करणं, ग्राहकाला बँक खाते क्रमांक, IFSC यांसारख्या तपशिलांच्या गुंतागुंतीपासून शक्य तितकं दूर ठेवणं आणि मोबाईलच्या माध्यमातून जलद, सुरक्षित आणि सोपा डिजिटल व्यवहार उपलब्ध करून देणं हा UPIचा प्राथमिक उद्देश होता. सुरुवातीला UPIचा वापर तुलनेनं कमी होता, पण नंतर हळूहळू UPIनं ग्राहक, व्यापारी आणि बँकिंग व्यवस्थांना एका डिजिटल व्यासपीठावर जोडायला सुरुवात केली आणि त्यानंतर डिजिटल आर्थिक व्यवहारांमधल्या क्रांतीचा वेगवान प्रवास सुरू झाला. 10 वर्षांपूर्वी UPI सुरू झाले. भारताच्या डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या प्रवासातला हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा ठरला आहे. UPIची व्याप्ती आणि पोहोच पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी UPIच्या दशकपूर्तीनिमित्त समाज माध्यमावर म्हटलं होतं.
1: साथियों, बीते दशक में भारत के जिस रिफॉर्म ने दुनिया में हलचल मचा दी है वो है UPI, भारत का डिजिटल पेमेंट सिस्टम. ये सिर्फ एक ऐप नहीं है, ये पॉलिसी, प्रोसेस और डिलीवरी के एक शानदार कन्वर्जेंस का प्रमाण है. जो लोग कभी बैंकिंग और फाइनेंस से जुड़े बेनिफिट्स के बारे में सोच भी नहीं सकते थे, UPI देश के ऐसे नागरिकों को सर्व कर रहा है. ये जो डिजिटल इंडिया है, डिजिटल पेमेंट सिस्टम है, जनधन, आधार, मोबाइल की ट्रिनिटी है, ये रिफॉर्म किसी कंपल्शन से नहीं हुआ है, ये हमारा कन्विक्शन था. और कन्विक्शन ये था कि जिन लोगों तक पहले की सरकारें कभी नहीं पहुंची, हमें ऐसे नागरिकों का इंक्लूजन करना है जिसे कोई नहीं पूछता उसे मोदी पूजता है. और इसलिए रिफॉर्म किए गए हैं और आज भी हमारी सरकार इसी सोच के साथ चल रही है.
0: श्रोते हो, 2025-26 या आर्थिक वर्षात UPI व्यवहारांची संख्या तब्बल 24,000 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. यावरून एका दशकात UPIचा विस्तार किती प्रचंड झालाय याची कल्पना येते. आज छोट्या रकमेपासून मोठ्या व्यवहारांपर्यंत UPIचा वापर होतोय. मोबाईल क्रमांक, UPI ID किंवा QR कोड इतकीच माहिती अनेकदा व्यवहारासाठी पुरेशी ठरते. UPIची क्रांती फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही, ग्रामीण भागही या डिजिटल क्रांतीत सहभागी झालाय. मित्राला पैसे पाठवायचे असोत, बिल भरायचं असो किंवा ऑनलाईन खरेदी करायची असो, UPI हा अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग झालाय. यामुळे डिजिटल व्यवहार केवळ बँकिंग किंवा मोठ्या कंपन्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर तो समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलाय. UPIमुळे नागरिकांच्या जीवनात काय बदल झालाय याविषयी माहिती देत आहेत बँकिंग सेवा क्षेत्रातले अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस.
2: UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, म्हणजे काय, अशी एक यंत्रणा ज्याच्यामध्ये रिअल टाईम व्यवहार होतात. आता रिअल टाईम म्हणजे आज आत्ता ताबडतोब, म्हणजे लगेच बटन दाबलं की पैसे इकडनं तिकडे गेले, व्यवहार झाला. हे त्याचं वैशिष्ट्य आहे की UPIचं, की रिअल टाईम होतं, लगेच जातं. दुसरं ह्याचं ना फायदा असा झाला की लोकांकडे फोन आहेत सगळ्यांकडे, पण फोनमार्फत आर्थिक व्यवहार करणं आणि तेही सहज, सोपं आणि सुरक्षित असं जे आहे ते या युनिफाईड पेमेंट इंटरफेसने UPIमुळे झालं. बरं, ह्याच्यात आहे काय की माझं एकापेक्षा अधिक बँकेमध्ये खातं असेल, म्हणजे बाबा ह्या खात्यामध्ये थोडे कमी पैसे आहेत पण त्या खात्यामध्ये जास्त पैसे आहेत आणि एकापेक्षा अधिक खाती आहेत, तर ह्याच्या आधी काय होतं की त्या त्या बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा त्या त्या बँकेच्या ऑनलाईन व्यवहारांची जी काही पद्धत असेल तिकडे जाऊन हे करायला लागायचं. पण यू पी आयमुळे झालं काय की माझी कुठल्याही बँकेतलं खातं मी वापरून ते व्यवहार ते ट्रान्झॅक्शन करू शकते. हा एक फायदा झाला, त्याच्यामुळे मला कटकट कमी झाली. मी खूप सारी बँक अकाउंट माझ्या यू पी आयशी जोडून ठेवायची एकदाच आणि मग ही नाही तर ती, ती नाही तर ती, कुठल्याही बँक अकाउंटमधनं व्यवहार करायचा. बरं, हे करताना व्ही पी आय म्हणजे व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस किंवा यू पी आय आय डी किंवा आय एफ एस सी ह्या ज्या सगळ्या टेक्निकल गोष्टी नंबर असतात ना ते द्यावेच लागत नाहीत, त्याच्यामुळे कुठलीही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जातच नाही, त्याच्यामुळे एकदम सुरक्षित सेफ. करायचं काय तर स्कॅनिंगनुसार तो क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि पैसे पाठवायचे. त्या क्यू आर कोडमध्ये आपल्याला कोणालाच काहीच कळत नाही, एक नक्षी असते त्याच्यासमोर आपला मोबाईल धरला की काय व्हायचं ते होतं, त्याच्यामुळे रिस्क पण कमी आहे. हे सहज सोपं सुरक्षित असे तिन्ही क्रायटेरिया पूर्ण करणारं ॲप किंवा सुविधा असल्यामुळे हे एकदम गेम चेंजर ठरलं. खूपच व्यवहार वाढले कारण इतके सोपे व्यवहार करणं यापूर्वी शक्यच होत नव्हतं, टी डी एस होतं किंवा इव्हन पूर्वी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जे आत्ताही आहेत तर ते ह्यांनी रिप्लेस केलं. कारण ते कार्ड घाला मग ते व्हॅलिड इनव्हॅलिड बघा पिन घाला हे काहीच करायला लागत नाही आणि फोन आणि कार्ड या दोन वेगळ्या गोष्टी वापरायला लागायच्या त्या पण वापरायला लागत नाही. याच्या सगळ्याचा परिणाम म्हणून 56 कोटी युजर्स आहेत आत्ता, 25 बिलियन ऑगस्ट एंड अखेर ट्रान्झॅक्शन झाली आहेत साधारण 314 लाख कोटी रुपयांची. शिवाय ह्याच्यामध्ये 11 देश पण आपण कव्हर केलेले आहेत, म्हणजे फ्रान्स, लंका, सिंगापूर, मालदीव्ज अशा 11 देशांमध्ये सुद्धा यांनी पैसे पाठवता येतात रिअल टाईम. आता एवढं सगळं सुंदर गोष्टी ह्याच्यामध्ये असल्यामुळे सहज आहे, सोपं आहे, सुरक्षित आहे, एका फटक्यात आहे, सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे हे एकदम गेम चेंजर ठरलं. ट्रान्झॅक्शन खूप वाढली, अमाऊंट खूप वाढल्या आणि तरी प्रॉब्लेम काही आलेले नाहीत, त्यामुळे हे एकदम जादुई आहे, सेफ आहे.
0: श्रोते हो, यू पी आयमुळे ग्राहकाला सुविधा मिळालीच, पण त्याचबरोबर फिनटेक अर्थात आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांसाठीही एक मोठं डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झालंय. यावर आधारित विविध ॲप्स, डिजिटल बँकिंग सेवा, क्रेडिट सेवा, ऑनलाईन आर्थिक सेवा आणि अनेक नव्या डिजिटल उत्पादनांचा विस्तार झालाय. याचं आणखी

0: आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धा. ग्राहकाला डिजिटल व्यवहारासाठी अनेक पर्याय मिळाले. सेवा अधिक सोप्या करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आणि शेवटी या सगळ्याचा ग्राहकाला फायदा झाला. फिनटेक आणि UPI याविषयी माहिती देत आहेत बँकिंग सेवा क्षेत्रातले अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस.
1: फिनटेक आणि UPI यांचं काय बरं नातं आहे? तर फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी, म्हणजे कुठलंही असं तंत्रज्ञान की ज्याच्यामधून आर्थिक व्यवहार आणखी सोपे, आणखी सहज आणि आणखी सुरक्षित होतील. असं कुठलंही सॉफ्टवेअर असेल, मग ते कुठलीही टेक्नॉलॉजी असेल, ॲप्लिकेशन असेल, जे ह्याच्यात मदत करेल, म्हणजे डिजिटल पेमेंट सिस्टीम असेल, ऑनलाईन असेल, लेंडिंग म्हणजे कर्ज देता पण येतं, घेता पण येतं, अशी पण काही सॉफ्टवेअर आहे. आपल्याला अचानक मेसेज येतो एखादा की अमुक ढमुक बँकेने तुम्हाला कर्ज मंजूर केलेलं आहे, तर तुम्ही या आणि घेऊन जा, किंवा ऑनलाईन जा, असं असं माहिती भरा आणि पैसे तुमच्या खात्यात क्रेडिट होतील. म्हणजे जिथे आपल्याला कागद लागत नाही, सही करावी लागत नाही, चालत जाऊन एकमेकांची तोंडं बघायला लागत नाही, असं सगळं आपोआप सुशेगात होतं. काय होतं हे? तर आर्थिक व्यवहार होतात. असं जे काही असेल, जी काही टेक्नॉलॉजी असेल, तंत्रज्ञान असेल, त्याला सगळ्याला म्हणायचं फिनटेक. आता हे फिनटेक जे प्रकरण आहे ते आणि UPI यांचं काय बरं नातं आहे? तर फिनटेक आणि UPI यांचं नातं असं आहे की पूर्वी काय होतं, एक माणूस दुसऱ्या माणसाला पैसे द्यायचा आणि दुसरा माणूस पहिल्या माणसाला वस्तू द्यायचा किंवा सेवा द्यायचा. तर हे माणूस टू माणूस, एक माणूस टू दुसरं माणूस, एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, असे हे व्यवहार व्हायचे. आता काय व्हायला लागलं, बिझनेसमन म्हणजे किराणेमालापासून ते जमीन विकत घेईपर्यंतचे सगळे व्यवहार मध्ये एक व्यक्ती जी असते ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती असते, एकटी व्यक्ती असते, एक माणूस असतो, आणि दुसऱ्या बाजूला जे असतो तो बिझनेसमन असतो, ज्याच्याकडे खूप लोकांकडनं पैसे येणार असतात आणि तो खूप लोकांना सर्व्हिस देणार असतो, किराणे मालपासून बिल्डरपर्यंत. हे कसं काय शक्य होतं UPI मार्फत? कारण UPI अनेक बँकांच्या अकाउंटचा एकाच ठिकाणी कनेक्ट असतो, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी बँकांची अकाउंट जोडली गेलेली असतात, त्यामुळे कुठल्याही बँकेच्या कुठल्याही अकाउंटमधनं पैसे जाऊ शकतात. घेणाऱ्याकडे काय असतं? QR कोड असतो. तो QR कोड एकदा घेतला बिझनेसमननी, कुठलाही धंदा असू दे, त्याचा किराणे माल असो नाहीतर मोठा बिझनेसमन असो, QR कोड एकदा घेतला की त्या QR कोडच्या माध्यमातून पैसे इकडे तिकडे जातात आणि व्यवहार होतात. आता हा जो QR कोड आहे तो एकदाच घ्यावा लागतो, ते घेताना त्याला अगदी मिनिमम पैसे लागतात, 100-500 इतकेच. त्याच्यानंतर त्याचं महिन्याचं भाडं द्यावं लागतं किंवा वर्षाचं भाडं द्यावं लागतं, ते त्या त्या बँकांवर डिपेंड असतं. आता एकदा QR कोड छोट्याशा किमतीत घेऊन झाला, चिमुकल्या पैशांमध्ये आपण त्याचं मासिक भाडं किंवा वार्षिक भाडं दिलं, त्या फक्त एका गोष्टीमुळे आपल्याला घर बसल्या किंवा दुकानात बसल्या बसल्या पैसे येतात आणि ते आलेले लगेच कळतात. आपण कधी कधी ऐकतो बघा साऊंड बॉक्समधून की 228 रुपये प्राप्त हुए, हे जे आहे हे त्याला ऐकू पण येतं, त्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा पण होतं आणि SMSने तर त्याला कळतं पण. आणि हे सगळं होतं एका मिनटात, रिअल टाईम, आज आत्ता ताबडतोब बटन दाबल्यावर लगेच. तर हे एवढं झाल्यामुळे कोट्यावधी छोटे छोटे मर्चंट, किराणे माल, दूधवाला, फुलवाला, हॉटेलवाले, असे सगळेजणं पटापट या आर्थिक व्यवहारांच्या मोठ्या सर्कलमध्ये आले. त्यांनी QR कोड घेऊन टाकले आणि हे जे सगळी अर्थव्यवस्था आहे ह्याच्यामध्ये ते डिजिटलच्या माध्यमातून आले आणि फिनटेक खूप वाढलं, त्याच्यामुळे व्यवहार वाढले. कारण ते सेफही आहे, सोपंही आहे आणि सुरक्षितपणे सहज आहे, काहीच आपल्या त्याच्यामध्ये रिस्क नाही आहे, जोखीम फारशी नाही आहे. हे सगळे असल्यामुळे परवा मी प्रॅक्टिकली सांगते, भिकारी गळ्यामध्ये QR कोड घेऊन बसलेला, म्हणजे तिथपर्यंत आता हे गेले, त्याच्यामुळे हे खरंच आश्चर्यकारक आणि टेक्नॉलॉजी की कमाल आहे.
0: श्रोते हो, UPIनं आज डिजिटल व्यवहारांची सवयच बदलून टाकली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेनं अनेक क्षेत्रांचा चेहरा मोहरा बदललाय. आता AIचा प्रभाव फिनटेक क्षेत्रावरही वाढतोय. AI व्यवहारांचा डेटा तपासू शकतं, संशयास्पद व्यवहारांच्या पद्धती ओळखायला मदत करू शकतं, फसवणूक रोखण्यासाठी संकेत शोधू शकतं, ग्राहकाच्या आर्थिक गरजा समजून घेऊन अधिक वैयक्तिक सेवा द्यायला मदत करू शकतं. फिनटेक समोर केवळ तंत्रज्ञान महत्वाचं नसेल, डेटा सुरक्षा, गोपनीयता, पारदर्शकता आणि मानवी देखरेख यांनाही तितकंच महत्व असेल. AIच्या मदतीनं पैशांशी संबंधित सेवा आणखी स्मार्ट बनवण्याचा

प्रयत्न केला जाईल, पण तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी शेवटी ग्राहकांचा विश्वास हाच केंद्रस्थानी राहणार आहे. यूपीआयची सुरुवात भारताच्या गरजेतून झाली, पण आज त्याचा प्रवास भारताच्या सीमांपलीकडे पोहोचलाय. जगातले अनेक देश भारताच्या यूपीआय मॉडेलकडे पाहतायत. दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांसोबत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भारत सहकार्य करतोय. म्हणजेच 10 वर्षांपूर्वी शिकलेली डिजिटल आर्थिक व्यवहारांची नवी भाषा भारत आता जगाला शिकवतोय. भारत आता केवळ सहभागी नाही तर मापदंड निर्माण करणारा देश ठरतोय. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सदरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.

आत्ताच आपण ऐकला वृत्तविशेष. प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 होत आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात संगमनेर इथल्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर रुपेश पाटील यांची मुलाखत ऐकणार आहोत. विषय आहे कीटकनाशकांच्या अवशेषांचे दुष्परिणाम आणि उपाययोजना. यासोबतच राहुली येथील कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे हे मधुमक्षिका पालन एक शेतीपूरक व्यवसाय यावर माहिती देणार आहेत. ऐकूया तर.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण.

0: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 16 भाद्रपद शक 1948
1: म्हणजेच 7 सप्टेंबर 2026. आजच्या माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारणात मी अंकुश जोशी
0: आणि मी भारती कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आरोग्य चांगलं राखण्यासाठी भरड धान्यांचं खूप महत्व आहे.
0: खात्या धान्यामध्ये रब्बी ज्वारीचा मोठा वाटा आहे. ज्वारीपासून कडवा आणि धान्य अशी दोन्ही उत्पादनं मिळतात.
1: सुधारित तंत्रज्ञानाच्या वापरानं रब्बी ज्वारीचं उत्पादन वाढवता येतं. कोरडवाहू रब्बी पिकात ओलावा टिकून ठेवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी जमिनीची बांधबंदिस्ती, जैविक बांध, सरीवरंबा, उताराला आडव्या मशागती, योग्य पेरणीची वेळ, वेळोवेळी कोळपणी, आच्छादन असे उपाय परिणामकारक ठरतात.
0: खरीपातली मूग, उडीद, सोयाबीन उपट्या भुईमूग काढल्यानंतर लगेच जुजबी मशागत करून रब्बी ज्वारीची पेरणी करावी. या पीक पद्धतीत फेरपालट उत्तमरित्या साधते. नत्र खतात बचत करता येते. याशिवाय खरीपात नापेर असलेल्या जमिनीत

0: चार कुळवाच्या पाळ्या देऊन पेरणीसाठी जमीन तयार करावी लागते.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, कोरडवाहू रब्बी पिकात चांगल्या उत्पादनासाठी सुधारित तंत्रज्ञानाच्या वापरानं ज्वारीचं उत्पादन वाढवता येतं. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडे.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज सुरुवातीला ऐकूया कीटकनाशकांच्या अवशेषांचे दुष्परिणाम आणि उपाययोजना. याविषयी श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर इथल्या कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रुपेश विनायक पाटील यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्ते सर.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपल्या खरीपाचा हंगाम सुरू आहे आणि खरीपामध्ये जेवढं महत्त्व जमीन, हवा, पाणी, बियाणाची गुणवत्ता, खतं यांना आहे तेवढंच महत्त्व हे कीड नियंत्रण, रोग नियंत्रण यालासुद्धा आहे. चांगल्या पद्धतीने कीड नियंत्रण करण्यासाठी बराच वेळा आपल्याला रासायनिक घटक हे आपल्या भाजीपाला पिकांवरती किंवा आपल्या पिकांवरती आपल्याला फवारावे लागतात, वापरावे लागत असतात. पण या कीटकनाशकांच्या बद्दल आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला काही काळजी घेण्याची गरज असते, त्यांच्याबद्दल काही खबरदारी किंवा आपल्याला माहिती असण्याची आवश्यकता असते. यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे या कीटकनाशकांचे अवशेष जे आपल्या भाजीपाला पिकांमध्ये किंवा आपल्या पिकांमध्ये असतात ते आपल्या आहारातला घटक असल्यामुळं हे आपल्या पोटात जाण्याची किंवा आपल्या शरीरात जाण्याची सुद्धा एक भीती असते आणि त्या दृष्टीने सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला त्याची काळजी घेण्याची गरज असते. पण आपल्याला त्याबद्दलची एक पुरेशी माहिती नसल्यामुळं बऱ्याचशा त्रुटी ह्या आपल्या वापरामध्ये राहत असतात आणि याच कीटकनाशकांचे दुष्परिणाम आणि त्या टाळण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी आज आपल्याला पाटील सर मार्गदर्शन करतात. सर, सुरुवातीला आपण शेतकरी बंधूंना हे सांगूयात की शास्त्रीय दृष्टिकोनातून नेमकं कीटकनाशक म्हणजे काय?
2: सर, कीटकनाशक अवशेष याला आपण इंग्लिशमध्ये पेस्टिसाइड रेसिड्यूज असं म्हणतो. तर कीटकनाशकांचे अवशेष हे म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी कीटकनाशक आपण फवारतो फळांवर, भाजीपाल्यावर किंवा इतर तुमच्या धान्य क्रॉपवर आपण त्याच्यावर फवारणी करतो, पण ज्यावेळेस ती फवारणी केल्यानंतर त्याच्यावर त्या पर्टिक्युलर रोगासाठी किंवा त्या पर्टिक्युलर इन्सेक्टसाठी, त्या किडीसाठी आपण ती नियंत्रणासाठी ते वापरतो. पण वापर करत असताना त्याच्यावर जर आपण योग्य मात्रेमध्ये जर आपण ते कीटकनाशक जर वापरलं नाही तर आपल्याला त्याचा दुष्परिणाम असा मिळतो की त्याचा एक थर मोठ्या प्रमाणात तिथं साचला जातो आणि थर साचल्या गेल्यामुळे काहीतरी प्रमाणात त्याचा ज्या गोष्टीसाठी आपण वापर करत आहोत किडीसाठी किंवा रोगाच्या नियंत्रणासाठी, पण तो वापर झाल्यानंतर उरलेला जो अंश असतो तो त्या फळावर किंवा भाजीपाल्यावर जमतो आणि हा जो जमलेला अवशेष आहे हा पुढे चालून आपल्याला मोठ्या प्रमाणावर घातक ठरू शकतो. म्हणजे दररोज आपण जर आपण काही भाजीपाले जे आहेत ते आपण कच्चे खातो, जे जसे की आपण फ्लावर आहे किंवा कोबी आहे, काकडी आहे तुमची, ॲज अ सलाड म्हणून आपण त्याचा वाला रॉ म्हणजे आपण कच्चे खाणे म्हणतो, कच्चं खायला तो वापरतो. जर आपण अशा फवारणी केलेल्या, मोठ्या प्रमाणात फवारणी केलेल्या कीटकनाशकांच्या भाजीपाल्याच्या जर आपण खात असलो तर याचा परिणाम आपल्याला भविष्यामध्ये आपल्या तब्येतीवर होईल. याच्यात परिणाम दुष्परिणाम असा की याच्यामध्ये आपल्याला पुढे चालून दमा, अस्थमा किंवा कॅन्सर अशा प्रकारचे मोठे जे रोग आहेत हे उद्भवण्याची शक्यता होऊ शकते. आणि रेसिड्यू म्हटल्यावर रेसिड्यूला आपण साचणे, एखाद्या गोष्टीवर साचणे म्हणजे त्याला अवशेष आपण शिल्लक म्हणू, त्या गोष्टीवरचा अवशेष शिल्लक असणे, तर ते रेसिड्यू आपण टाळण्यासाठी काय केलं पाहिजे यावर आपण बोलणार आहोत.
1: म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, प्रत्येक कीटकनाशकाचं प्रमाण हे वेगवेगळं असतं आणि त्याच प्रमाणात ते वापरण्याची शिफारस ही आपल्याला केली गेलेली असती, पण त्याचा ठराविक प्रमाणापेक्षा जास्त मर्यादेमध्ये जर आपण त्याचा वापर केला तर त्याचे अवशेष भाजीपाला पिकांमध्ये शिल्लक राहतात आणि ते शिल्लक राहिल्यामुळं, वेळोवेळी त्याचं निस्सारण न झाल्यामुळं किंवा ते धुवून न गेल्यामुळं ते तसेच्या तसे आपल्या ग्राहकांच्या किंवा आपल्या आहारात जातात, पोटात जातात आणि तेच आपल्याला पुढे अनेक प्रकारच्या व्याधी असतील, मग दमा असेल, कॅन्सर असेल, ब्लड शुगरची लेव्हल असेल किंवा हृदयविकार असेल, तर अशा आरोग्यविषयक

0: समस्यांना कारणीभूत होऊ शकतात. सर, आता हे अवशेष नेमके कसे तयार होतात, तर याविषयी काय सांगाल?
1: अवशेष तयार होण्यामागे एक कारण आहे. जर आपल्या भारतामध्ये एक कमिटी आहे, सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड अँड रिकमेंडेशन कमिटी, या कमिटीमार्फत आपले जे कीडनाशक आहेत हे सर्व मान्यता देण्याचे काम ही संस्था करते. पण या कमिटीने प्रत्येक भाजीपाल्यासाठी किंवा फळांसाठी ती पर्टिक्युलर कीडनाशक जे आहे ते रिकमेंड केलेलं आहे ज्या त्या भाजीपाल्यासाठी व फळ पिकांसाठी. तर एखाद्या वेळेस शेतकरी काय करतो, जर त्याच्याकडे जर वांग्याला जर त्यांनी एखादी कीडनाशक किडीसाठी जर त्यांनी सजेस्ट केलेलं आहे पण त्याच्याकडे जर ते कीडनाशक नसेल, तर त्यावेळेस तो त्याच्याकडे जे अवेलेबल आहे घरी तो ते कीडनाशक यूज करून घेतो. याचा दुष्परिणाम असा होतो की मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट जी आहे ती कंट्रोलमध्ये राहत नाही आणि पुढे चालून आपल्याला अवशेष जे तयार होण्याचं मोठं कारण आहे की मोठ्या प्रमाणामध्ये त्या लेबल क्लेम नसलेल्या कीडनाशकाचं प्रमाण तिथं मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. वापरल्यामुळं त्याचेवाले तिथं रेसिड्यूचे अवशेष हे तयार होतात.
0: म्हणजे शेतकरी बंधूंनो, अयोग्य कीटकनाशकाचा, अयोग्य कीडनाशकाचा वापर, अयोग्य प्रमाणामधला वापर आणि अयोग्य वेळी वापर असा हा अवशेष शिल्लक राहण्यामागचा एक मोठं कारण आहे आणि हे अवशेष आपल्याला टाळणं हे या दृष्टीने गरजेचं आहे. सर, आता हे जे अवशेष पिकांवरती कीटकनाशकांचे कीडनाशकांचे शिल्लक राहत असतात, हे अवशेष किती दिवसांपर्यंत शिल्लक राहू शकतात, तर याचा काही कालावधी आहे का, ह्याचं काही निर्धारण आपण करू शकतो का?
1: हो, नक्कीच. याचा कालावधी भाजीपाला पिकांमध्ये जवळपास 7 ते 10 दिवसापर्यंत याचावाला कालावधी असतो. तसंच मोठे फळं जे आहेत, जसे द्राक्ष आहेत, द्राक्षांमध्ये जवळपास यांचावाला 15 ते 30 दिवसांपर्यंत यांचावाला कालावधी आढळून येतो.
0: म्हणजे पीक निहाय याच्यामध्ये वैविध्य आहे. 8 ते 10 दिवसांपर्यंत भाजीपाला पिकांवरचे अवशेष धुवून जात नाहीत, त्याच्यामुळं भाजीपाला विक्रीपूर्वी आपण 7 ते 8 दिवस आधी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची फवारणी ही टाळली पाहिजे, जी आपल्यासाठी, आपल्या ग्राहकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने एक चांगल्या पद्धतीची काळजी असू शकेल. सर, या कीटकनाशकांच्या नियंत्रणासाठी कशा पद्धतीने याचं काही नियंत्रण केलं जातं का, याचं रेकमेंडेशन साधारण कोण करतं, नियंत्रण कोण करतं, काय सांगाल?
1: सर, याच्यासाठी मी आता मागेच बोललो, जसं सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड आणि रिकमेंडेशन कमिटी ही संस्था जी आहे ही सर्व पेस्टिसाइड्सला नियंत्रण करण्याचं काम ही संस्था करते. सर्व कीडनाशकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम ही संस्था करते. एखाद्या इन्सेक्टिसाइडला किंवा एखाद्या फंगीसाइडला, हर्बीसाइडला जर आपल्याला मार्केटमध्ये लॉन्च करायचं आहे, तर या संस्थेच्या अंडरमध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हवामानात ट्रायल्स घेतल्या जातात. याचे अवशेष त्या त्या हवामानानुसार, जसं याचा परिणाम जो आहे, काही भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर होतो, एखाद्या भागामध्ये ऊन मोठ्या प्रमाणात आहे, एखाद्या भागामध्ये ह्युमिडिटी पण मोठ्या प्रमाणात असते, तर अशा वेळेस काय होतं, याचे अवशेष आपण त्याला डिसिपेट होणे म्हणजे बाष्पीभवन होणे त्याचंवालं एका प्रकारे, याच्या बाष्पीभवन लवकरात लवकर कसं होईल याच्यासाठी ही कमिटी नेमकं मोठ्या प्रमाणावर याची टेस्टिंग सगळ्या लोकेशन्सला घेतली जाते आणि याच्या थ्रू ती नियंत्रणात आणली जातात.
0: नक्कीच. म्हणजे विविध प्रकारच्या चाचण्या, त्याचं वेपरायझेशन रेट किंवा बाष्पीभवनाचा त्याचा प्रकार, त्याच्यासाठी लागणारा कालावधी ह्याच्या दृष्टीने, त्याचं निस्सारणासाठी लागणारा कालावधी याच्या दृष्टीने चाचण्या ही संस्था करत असते आणि त्या दृष्टीने उपाययोजना आपल्याला त्याच्या औषधाचं प्रमाण, त्या औषधाच्या फवारणीची वेळ, त्याचा वेटिंग पिरियड म्हणजे ती फवारणी झाल्यानंतर कधीपर्यंत आपल्याला तो भाजीपाला पीक वापरायचा नाही आहे ह्याच्यासाठीचं रेकमेंडेशन ही संस्था करत असते. त्या शिफारशी पाळणं हे आपल्याला गरजेचं आहे. सर, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, आपल्या देशाचा पोशिंदा आहे, सगळ्यांसाठी अन्नधान्याची, भाजीपालाची, दुधाची, म्हणजे एकूणच सगळ्याच आहारातल्या गोष्टींचं उत्पादन हा शेतकरी आपल्यासाठी करत असतो आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने मग हे जे पेस्टिसाइडचे, हर्बिसाइडचे किंवा इन्सेक्टिसाइडचे किंवा फंगीसाइडचे अंश आपल्या आहारामध्ये जाऊ नये यासाठी कशा पद्धतीच्या उपाययोजना हा शेतकरी बंधू आपल्यासाठी करू शकतो, शेतकऱ्यांनी नेमकं काय करणं गरजेचं आहे, काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, तर या दृष्टीने आपण काय सांगाल?
1: शेतकरी बंधूंनी आपले जे कीडनाशक जे आहे ते लेबल क्लेमच यूज केले पाहिजे, जेणेकरून ज्या त्या क्रॉपसाठी जे ते कीडनाशक सांगितले आहे, ज्या त्या फळासाठी किंवा ज्या त्या भाजीपाल्यासाठी, तर आपण तेच रिकमेंड केले पाहिजे आणि त्यांचा स्प्रे घेतला पाहिजे. एक दोन, यामध्ये असं आहे की जी मात्रा ठरवून दिलेली आहे त्या मात्रेतच तो स्प्रे घेतला पाहिजे. समजून घ्या, एखाद्या किडीसाठी किंवा एखाद्या रोगासाठी जर आपल्याला सांगितलं आहे की हे कीडनाशक तुम्ही 1 ml वापरा 1 लिटरला, ओके, सो तर तुम्ही ती 1 ml वापरली पाहिजे. त्यानंतर काही शेतकरी जे आहेत, 1 ml जर त्यांच्याकडून कंट्रोल जर मिळत नसेल तर ते 2 ml वापरतात. याच्यामुळं हे अवशेष वाढण्याचं काम मोठ्या प्रमाणात होतं. नेक्स्ट जो आहे पॉईंट, जसं आपण भाजीपाला आपण घरगुती यूज करण्यासाठी आणतो, वापरासाठी आणतो आपल्या खाण्यासाठी, तर यामध्ये एक आहे आपण सर्व भाज्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात तर आपण गॅसवर शिजवूनच खातो, त्यामुळं त्यातून मोठ्या प्रमाणात ते अवशेष जे आहेत त्यांचं वालं इव्हॅपोरेशन तर होतंच, लॉस तर होतोच त्यांचा वाला त्या अवशेषांचा. पण काही ज्या भाज्या आहेत त्या आपण, जसं मी बोललो, सलाड म्हणून आपण खातो, काकडी झाली, त्यानंतर तुमची फ्लावर झाली, कोबी पत्ताकोबी झाली किंवा टोमॅटो झाला, हे जे आहेत यांना आपण पहिल्यांदा घरी आणल्यानंतर व्यवस्थित पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये धुवून त्याला 2 ते 3 वेळेस चांगल्या प्रकारे साध्या पाण्यात पुन्हा धुवून नंतर याचा वापर आपण केला पाहिजे खाण्यासाठी. नेक्स्ट जो आहे, शेतकरी मित्रांनी आपल्या शेतामध्ये मित्र कीट जे आहेत यांचा संगोपन करणे पण गरजेचे आहे. जर तुम्ही कीडनाशकांचा वापर कमीत कमी कराल तर मित्र कीडीमुळे पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण मिळू शकते. त्यामध्ये अजून एक आहे की तुम्ही गॅप ट्रायल्स फॉलो केल्या पाहिजे, म्हणजे गुड ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या फॉलो केल्या पाहिजे. प्रॉपर जर तुम्हाला एखाद्या कीडनाशकाची गरज नाही आहे तर तुम्ही ते वापरलं नाही पाहिजे, गरज नसल्यास ते वापरलं नाही पाहिजे. डोस जे वापरता आहे ते व्यवस्थित 1 ml जर रिकमेंड केलेला आहे तर 1 ml वापरला गेला पाहिजे.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला कीटकनाशकांच्या अवशेषांच्या दुष्परिणामांविषयी आणि त्यावरच्या उपाययोजनांविषयी आपल्या काही शंका निरसन करायचं असेल, काही माहिती अजून मिळवायची असेल, तर त्यासाठी डॉक्टर रुपेश पाटील सरांचा मोबाईल नंबर आहे 84-08-82-23-73. पुन्हा एकदा सांगतो, 84-08-82-23-73. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून अत्यंत गंभीरतेने घेण्यासारख्या या विषयावरती आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी सर्व शेतकरी बंधू यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, कीटकनाशकांच्या अवशेषांचे दुष्परिणाम आणि उपाययोजना याविषयी श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथले कृषी कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रुपेश विनायक पाटील यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतरची मुलाखत ऐकणार आहोत मधुमक्षिका पालन एक शेतीपूरक व्यवसाय याविषयी. मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांची. मुलाखत घेतली आहे सोमनाथ कांडके यांनी.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सर, कार्यक्रमात आपलं सर्वप्रथम अगदी मनपूर्वक स्वागत आहे.
4: धन्यवाद शेतकरी बंधूंनो.
3: सर, खरं तर शेतीला जोडून किंवा शेतीला पूरक असे अनेक जोड व्यवसाय आपण पाहतो, आपले शेतकरी बांधव त्या व्यवसायांचा अवलंब करतात आणि त्या माध्यमातून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा ते प्रयत्न करत असतात. मात्र हे मधुमक्षिका पालन हा जो एक व्यवसाय आहे त्याचं महत्त्व आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगूयात.
4: शेतकरी बंधूंनो, निसर्गामध्ये जर आपण विचार केला तर वनस्पतींचे अस्तित्व आणि इकोसिस्टीम आपण म्हणतो जैवविविधता जे आहे ते टिकवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो वाटा असेल तो मधमाशीचा आहे. कारण थोर शास्त्रज्ञ आल्बर्ट आइन्स्टाईन यांनी पूर्वीच्या काळी असं म्हटलं होतं की मधमाशी जर नष्ट झाली तर मनुष्य प्रजाती पुढच्या 4 वर्षात नष्ट होईल असं त्यांचं एक भाकीत होतं. त्याप्रमाणे जर बघितलं तर त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचं जे प्रभावी आणि कुशल जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि पृथ्वीवर जर आपण बघितलं तर सगळ्यात कुशल, प्रभावी आणि एकोपा वगैरे असणारे जर बघितलं कीटक तर बघितलं तर तो मधमाशी आहे. आणि मधमाशीच्या बाबतीत अजून जर काही सांगायचं म्हटलं तर त्यांची फुलबेट म्हणा, पुष्पनिष्ठा म्हणा किंवा फुलांना न दुखविता अन्न संकलनाची जी त्यांची जी कला आहे, पुष्परस संकलनासाठी आवश्यक असणारी त्यांची शरीररचना, ह्या सगळ्या अशा उल्लेखनीय अशा ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर सध्या जर बघितलं तर कीटकनाशकांचा जो अमर्यादित जो वापर आहे त्यामुळं किंवा जागतिक तापमान वाढ आहे यामुळं मधमाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि आपली जैवविविधता आहे ती थोडक्यात धोक्यात चाललेली आहे. तर त्या बाबतीत जर बघितलं तर महत्त्वाचं

0: म्हणजे शेती हा जो व्यवसाय आहे तो शेतीपूरक व्यवसाय आहे, कारण त्याचा जर आपण विस्तार केला तर मधमाशांचा त्यामुळे वापर वाढणार आहे आणि मधमक्षिका पालनामुळे शेतीच्या उत्पादनातसुद्धा वाढ होणार आहे आपली आणि त्याच्यामुळं इनडायरेक्ट आपलं उत्पादनसुद्धा वाढणार आहे. म्हणून भारतातील शाश्वत विकासासाठी आपल्याला मधमाशी पालन हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे.
1: सर, आपण खरं तर या मधमाशीचा असेल किंवा या मधमाशी पालनाचा जो व्यवसाय आहे त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता मधमाशांचे विविध प्रकार पडतात, त्या प्रकारांविषयी आपण सांगूयात. त्यातील कोणते प्रकार आपण या मधुमक्षिका पालनासाठी वापरू शकतो, कोणते प्रकार आपण ते वापरू शकत नाही, त्याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
0: शेतकरी बंधूंनो, मधमाशांमध्ये टोटल 5 प्रकार पडतात. याच्यामध्ये पाळीव मधमाशा आणि न पाळता येणाऱ्या मधमाशा. न पाळता येणाऱ्या मधमाशांमध्ये आग्या मोहळं जे आहे आणि साधे मोहळं किंवा फुलोरी मधमाशा म्हणतो, ह्या मधमाशा आपण पाळता येत नाही. आणि पाळता येणाऱ्यांमध्ये जे आहे ती भारतीय मधमाशी, त्यांना सातेरी मधमाशी म्हणतो. दुसरी युरोपियन मधमाशी, ती आपण दुसऱ्या युरोपियन देशांमधून आपल्याकडं आणलेली आहे. आणि तिसरी जी आहे ती अतिशय छोटी आणि नांगीविरहित मधमाशी म्हणतो, ट्रायगोना असं तिचं नाव आहे. अशा टोटल 5 प्रकार पडतात.
1: आता मधमाशांचं जे कुटुंब असतं, वसाहतीची जी संरचना असते, त्या बाबतीत आपल्या शेतकरी बांधवांना थोडक्यात सांगूया.
0: शेतकरी बांधवांनो, माणूस जसा समूहानं राहतो तसा मधमाशीसुद्धा हा समूहानं राहणारा एक प्राणी आहे किंवा एक कीटक आहे. तर त्या कीटकामध्ये जर बघितलं तर फक्त सगळ्या मधमाशांमध्ये एकच राणीमाशी असते. त्यानंतर हजारोंच्या संख्येनं 10 ते 20 हजारापर्यंत कामकरी मधमाशी असतात आणि नरमाशा जे असतात ते साधारणतः 150 ते 200 प्रमाणात असतात. आणि यांचं जीवनक्रम जर बघितला, अंडी अवस्था 3 दिवसाची असते, आळी अवस्था साधारणतः 5 ते 7 दिवसाची असते आणि कोश अवस्था 7 ते 15 दिवस आणि प्रौढावस्था साधारणतः 15 ते 24 दिवस. म्हणजे नरमाशा आणि कामकरी मधमाशा या साधारणतः फक्त म्हणजे प्रौढ झाल्यानंतर फक्त 3 महिन्यापर्यंत त्यांचं आयुष्य आहे आणि राणी मधमाशीचं आयुष्य साधारणतः 3 वर्षापर्यंत आहे.
1: आता मधमाशीचं संगोपन करत असताना, तिचं पालन करत असताना कोणकोणत्या प्रमुख बाबी असतात, त्यांचं व्यवस्थापन आपल्या शेतकरी बांधवांना कसं करता येईल त्याविषयी सांगूया.
0: तर त्याच्यामध्ये मधमाशी हा अतिशय सर्वात ऐक्य एकोपा कुशाग्रभुज बुद्धिमत्तेचा असा एक कीटक आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः ती जी राणीमाशी आहे ती साधारणतः 1000 ते 1200 अंडी एका दिवसाला टाकते. आणि त्या अंडेमध्ये पण पूर्ण तयार झालेले म्हणजे विकसित आणि अर्धविकसित असे 2 प्रकार असतात. विकसित अंड्यांपासून कामकरी माशा तयार होतात आणि अर्धविकसित माशांपासून जे तयार होतात ते नर तयार होतात. म्हणून हे जे प्रमाण आहे ते सुद्धा आपण महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की राणीमाशी आणि नरमाशा यांना नांगी नसते, ते चावत नाही, त्यांना स्वतः अन्नसुद्धा गोळा करता येत नाही, त्या थोडक्यात आयत खाऊच असतात. आणि कामकरी माशी जी असते तिला मागे नांगी असते, म्हणजे ती चावू शकते. आणि सगळे पोळ्याचे सर्व प्रकारचे जे काम आहे ते ह्या कामकरी माशीला करावं लागतात. साधारणतः अंड्यांची निगा राखणे, घर बांधणे, घराची स्वच्छता करणे, अन्न गोळा करून आणणे आणि जे एखाद्या शत्रूपासून संरक्षण करायचं म्हटलं तर ते कामकरी मधमाशीला करावं लागतं. आणि बऱ्याच वेळा मधमाशी आपण चावती म्हणतो आपण, तर ते जी मावशी चावती तिची नांगी आपल्या शरीरात कुठेतरी अडकते आणि जी मधमाशी चावती तिचं त्या वसाहतीसाठी बलिदान असतं, ती मरते. साधारण चावल्यानंतर 1/2 ते 1/4 तासात ती कामकरी मधमाशी मरते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर शेतकरी बंधूंना मधमाशींचं व्यवस्थापन जे आहे ते किंवा मधुबनाचे व्यवस्थापन आपण कसे करतो ते आपण बघण्याची गरज आहे. कारण मधमाशीचं जे अन्न गोळणे करण्याची क्षमता आहे, साधारणतः 1 कामकरी मधमाशी 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत तिचं अन्न गोळा करण्याची क्षमता असते किंवा तेवढं अंतर ती लांब जाऊ शकते. म्हणून आपण मधपेटी जी आपण ठेवणार आहे ती अशा ठिकाणी ठेवण्याची, ती जी फुलोरा आहे आपला किंवा शेत आहे त्याच्या मध्यभागी ठेवायचं. म्हणजे तिला अन्न गोळा करण्यासाठी कमीत कमी अंतर करावं लागेल आणि तिच्या जास्त खेपा होतील. जास्त खेपा झाली म्हणजे जास्त लवकर ती अन्न तयार करणार आहे आणि जास्त मध त्याचा लवकर तयार होणार आहे. त्यानंतर जिथं आपण व्यवस्थापन करणार आहे किंवा जिथं आपण त्या मधमाशांच्या पेट्या ठेवणार आहे त्या ठिकाणी वाहतं किंवा शुद्ध पाणी असणं अतिशय गरजेचं आहे. कारण मधमाशीला ते अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि मधमाशीला जे मकरंद परागकण जे लागणार आहेत त्या वेगवेगळ्या ज्या आपली ज्या पिकं आहेत किंवा आपल्या ज्या भाजीपाला पिकं आहेत, फळपिकं आहेत किंवा बाकीच्या औषधी वनस्पती आहेत, बाकीचे इतर झाडे आहेत, ते शेजारी असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तिला जिवंत राहण्यासाठी जे फ्लोरा आहे किंवा परागकण आहे किंवा बाकी जे हनीड्यू म्हणतो आपण ते जवळ असणं अतिशय गरजेचं आहे.
1: सर, आता मधुमक्षिका पालनासाठी लागणारं जे साहित्य आहे त्यामध्ये आपण उल्लेख केलात की त्यासाठी विविध प्रकारच्या पेट्या उपलब्ध करणं गरजेचं आहे, तर एकूणच कोणकोणत्या प्रकारचं साहित्य यासाठी आवश्यक असतं

0: आणि आपल्या शेतकरी बांधवांना हे मधुमक्षिका पालन करत असताना याची शास्त्रोक्त माहिती असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, तर त्या संदर्भानं आपण काय सांगूया?
1: शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा मधमाशी पालनासाठी जी पेटी असते ती 100% लाकडाचीच असणं आवश्यक असते, आणि त्याला ती जी पेटी आहे त्या पेटीमध्ये अजून जे बाकीचं आवश्यक साहित्य लागतं त्याच्यामध्ये पटाशे आहे, धुमक्र आहे, त्याच्यानंतर ब्रश आहे, सूर्य आहे, पाकपात्र आहे, त्यानंतर मध उत्सर्जन यंत्र आहे, मेणाची तळपट्टी मिल आहे, असं वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला, किंवा बुरखा जाळी आहे, हातमोजे आहे, या सगळ्या प्रकारचे साहित्य असणं गरजेचे आहे. त्यानंतर मधमाशांचं आपल्याला मध काढताना एक यंत्र असतं, त्याच्यामध्ये आपण धुरण यंत्र म्हणतो, ते दूर करण्यासाठी ते यंत्रसुद्धा आपल्याला आवश्यक असतं. म्हणजे मधमाशांना थोडंसं दूर केल्यामुळे थोडंसं अंधुक होतात, ते चावत नाही आणि त्यांची जी चावण्याची क्षमता आहे ती थोडीशी कमी होते, म्हणून ह्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
0: आता या मधुमक्षिका पालनाकडे एक अर्थार्जनाचा व्यवसाय म्हणून आपण पाहत असताना आपल्या शेतकरी बांधवांना 2 पैसे या माध्यमातून कसे उपलब्ध होणार आहेत, ते मधाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत की परागी भवनासाठी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये या पेट्या घेऊन गेल्यानंतर उपलब्ध होणार आहेत, काय सांगूयात आपल्या शेतकरी बांधवांना?
1: अतिशय चांगला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये असं आहे की तुम्ही मधमाशा शेतामध्ये ठेवल्यानंतर तुमचं शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे, ही पहिली गोष्ट. त्यानंतर मधमाशांच्या पेट्यांचं डिवायडेशन करून आपल्याला त्या मधमाशासुद्धा वाढवता येतात, त्यासुद्धा मधमाशा विकूनसुद्धा आपल्याला अर्थार्जन करता येतं, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, मध पेट्या ज्या आहे, आपण समजा वेगवेगळे पिकं आहेत, खरबूज आहे, टरबूज आहे, बाकीचे वेगवेगळे पिकं आहेत, डाळिंब आहे, द्राक्षे, याच्यामध्ये ते आपण तिथं त्या पेट्या ठेवून त्या भाड्यानंसुद्धा देऊ शकतो, तिथंसुद्धा आपल्याला पैसा मिळतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे मधसुद्धा आपल्याला विकता येतो. आणि दुसरे जे प्रॉडक्ट आहेत, किंवा मधमाशांचं विष आहे, किंवा मधमाशांचे जे परागकण आहे, ते परागकणसुद्धा विकता येतात आपल्याला, पोलन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर बाकीचे रॉयल जेली, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आहे तेसुद्धा, किंवा मेन आहे, यास हे सगळे प्रॉडक्ट मधापेक्षाही या बाकीच्या प्रॉडक्टला कितीतरी पटीनं किंमत आहे, तेसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे.
0: मधुमक्षिका पालन करत असताना प्रशिक्षणाची देखील गरज असते. हे प्रशिक्षण आपल्या शेतकरी बांधवांना किती गरजेचं आहे आणि हे कुठं उपलब्ध होऊ शकतं, ते आपण शेतकरी बांधवांना कार्यक्रमात शेवटीला सांगूया.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्याला जे मधमाशीचं एखादं प्रशिक्षण आहे, तर त्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत, तर याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेळी आपण त्या ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर CBRTI एक मधमाशी पालनाची जी संस्था आहे तीसुद्धा पुण्याला आहे, तीसुद्धा प्रशिक्षण देते. त्यानंतर महाबळेश्वरमध्ये सुद्धा एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथंसुद्धा ट्रेनिंग दिलं जातं. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी खादी आणि ग्रामोद्योग ही एक ऑफिस असतं, तिथंसुद्धा मधमाशी पालनाच्या विषयी ट्रेनिंग देण्याची व्यवस्था असते. त्यानंतर वेगवेगळे कृषी विज्ञान केंद्र आहे, तिथंसुद्धा मधमाशी पालनानं म्हणजे 1 ते 7 दिवसाचं ट्रेनिंग आहे, किंवा 1 दिवसाचं ट्रेनिंग आहे, असं वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग दिली जाऊ शकतात.
0: नक्कीच. शेतकरी बंधूंना शेवटी या मधुमक्षिका पालनाविषयी आपण काय आवाहन कराल, आपल्या तरुण शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल?
1: शेतकरी बंधूंना, आजकाल लोकांना जे रोजगाराचा जो प्रश्न आहे, किंवा शेतीपूरक व्यवसाय आहे, तर यामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर या मधमाशीमुळं आपल्याला एक चांगल्या प्रकारचा, जे तरुण आहे त्यांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळणार आहे. त्यानंतर महिला आहेत, या महिलांनासुद्धा चांगल्या प्रकारचा रोजगार याच्यामधून मिळणार आहे, कारण या मधमाशांच्यापासून आपल्याला त्या मध पण विकता येतो, त्या पेट्या भाड्यानंसुद्धा देता येतात, किंवा त्या पेट्यांपासून दुसऱ्या अजून मधमाशा आपल्याला डिवाईड करता येतात. अशा 2-3 प्रकारे आपल्याला त्याचा रोजगार हा सुद्धा वाढवता येतो. आणि याच्यामध्ये मेन आहे, मध आहे, बाकीचे बाय प्रोडक्टसुद्धा आपल्याला तयार करून ते सुद्धा विकता येतात. म्हणून अशा प्रकारे हे जर शेतकरी असेल, किंवा काय पदवीधर असतील, यांनासुद्धा वेगळ्या प्रकारे यांनी जर फक्त याच्यामध्ये आहे की सातत्य असणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा ते मधमाशांच्या पेट्या ज्या असतात, ते आपल्याला जे ट्रान्सफर करतो आपण, त्या फक्त रात्री कराव्या लागतात. म्हणून इथे थोडेसे त्याच्यामध्ये ह्या व्यवसायामध्ये चिकाटी पण आहे, ती पण असणं गरजेचं आहे. या जर गोष्टी असेल तर याच्या प्रमाणाने चांगल्या प्रकारे आपल्याला एक पूरक व्यवसाय म्हणून याच्यामध्ये रोजगाराच्या उत्तम संधी आहेत.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, मधुमक्षिका पालन शेतीपूरक व्यवसाय याविषयी आज आपण कार्यक्रमातून जाणून घेतलेलं आहे. आपल्यासोबत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाच्या कीटकशास्त्र विभागाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर संदीप आनंदा लांडगे. सरांनी आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, मात्र तरी देखील या मधुमक्षिका पालनाविषयी आपल्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर सरांसोबत आपण संपर्क साधू शकता. सरांचा मोबाईल नंबर आहे 88 30 51 21.

0: 32. नंबर पुन्हा एकदा 88 30 51 21 32. लांडगी सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद शेतकरी बांधवांनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण मधुमक्षिका पालन एक शेतीपूरक व्यवसाय याविषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या चारा पिके संशोधन प्रकल्पाचे कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांची. मुलाखत घेतली होती सोमनाथ कांडके यांनी. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आजच्या माझं आभार माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारणातून मी अंकुश जोशी
2: आणि मी भारती कुलकर्णी
1: आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत
2: नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती.
3: आत्ताच आपण माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात कीटकनाशकांच्या अवशेषांचे दुष्परिणाम आणि उपाययोजना, तसंच मधुमक्षिका पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय कसा ठरू शकतो याविषयी माहिती घेतली. बरे श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले, वर्षा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जैत रे जैत या चित्रपटातलं हे गीत.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: वा, किती छान स्माईल आहे. दातांची ठेवणे सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते. खर तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करताय डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. आणि हो, त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर तसंच वेव्स OTT या प्लॅटफॉर्मवरही.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
4: आकाशवाणी मुंबई

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं खासगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोकडून खंडन. आणि दिल्लीतल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून विकसित केलेल्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं ते राष्ट्रार्पण करतील. त्याशिवाय 4 मालवाहू रेल्वेसेवांना तसंच वडोदरा आणि तांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वेसेवेलाही प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. उदयपूर धार प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित केलेल्या जोबाड तांडा दरम्यानच्या नवीन रेल्वेमार्गाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्री करणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे प्रकल्पांची तसंच सुमारे 1,780 कोटी रुपये खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. गुजरात सरकारच्या सुमारे 2,600 कोटी रुपये किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 उद्घाटन करणार आहेत. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला आज संरक्षण सामुग्री अधिग्रहण परिषदेनं मंजुरी दिली. प्रस्तावित संरक्षण सामुग्रीमध्ये जैवरासायनिक किरणोत्सारी तसंच आण्विक टेहळणी वाहनं, शीघ्रगती वाहनं, स्वयंचलित सुरुंग पेरणी वाहनं, हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टर, विशिष्ट प्रकारचे रणगाडे, पूल उभारणी साहित्य, रडार यंत्रणा तसंच सागरी गॅस टर्बाईनसह इतर संरक्षण सामुग्रीचा समावेश असणार आहे. तिन्ही दलांसाठी केली जाणारी ही बहुतांश खरेदी भारतीय औद्योगिक क्षेत्राकडून केली जाणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देश 2029 अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पोलीस दलाला केलं. राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज गोवा पोलिसांना प्रदान केल्यानंतर ते गोव्यात तळेगाव इथं बोलत होते. सायबर गुन्ह्यासंदर्भातली हेल्पलाईन 1930 साठी नवीन AI

एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम पुण्यातल्या मोर्चात सहभागी झाले होते. राज्य शासनानं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरिता तातडीनं जबाबदार प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी सुळे यांनी केली. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षासंदर्भात सुधारणा सुचवण्यासाठी राज्य शासनानं एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी आज कोल्हापुरातही एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसह एकूण 11 मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारकडे केल्या आहेत. यवतमाळमध्ये गेल्या 20 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आणि तरुणांनी सुरू केलेलं ठिय्या आंदोलन आज मागे घेतलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं खाजगीकरण होणार नाही असल्याच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांचं इस्रोनं खंडन केलं आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी बंगळुरू इथं सांगितलं की इस्रो सरकारी संघटना असून त्याच्या खाजगीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. CII ने आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाच्या वेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारच्या धोरणानुसार आता अंतराळ क्षेत्र खासगी उद्योजकांना खुलं झालं असून तंत्रज्ञान आणि क्षमतांचा विस्तार केला तर इस्रोला अत्याधुनिक अंतराळ उपक्रमांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येईल असं ते म्हणाले. इस्रोच्या विविध प्रकल्पांमध्ये 80% गुंतवणूक भारतीय उद्योगांची आहे. 450 भारतीय उद्योग इस्रोसाठी काम करत आहेत. तसंच इस्रोसाठी सरकारनं पुरेशी तरतूद केली आहे असं त्यांनी सांगितलं. इस्रोचा व्याप अधिकाधिक वाढत असून वैज्ञानिकांची सेवानिवृत्ती ही नेहमी घडणारी गोष्ट असल्याचं इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सत्यनिकेतन भागात 5 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची न्यायदंडाधिकारी पातळीवर चौकशी केली जाईल. तसंच इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले आहेत. इमारतीच्या मालकाला राजस्थानातल्या भिवाडी इथं अटक करण्यात आली असून दिल्ली महानगरपालिकेतल्या 5 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केलं आहे. काल दुपारी इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त इमारतीत महाविद्यालयीन विद्यार्थी भाडेतत्वावर राहत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री तसंच पोलीस आयुक्त एनडीआरएफच्या महासंचालकांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींना सर्व वैद्यकीय मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिल्ली महानगरपालिकेला दिले. इमारतीचं बांधकाम करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का याची तपासणी करून प्रशासकीय पातळीवरच्या त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसंच दिल्लीतल्या सर्व पेईंग गेस्ट निवासस्थानं आणि वसतिगृहांचं 1 आठवड्याच्या आत सर्वसमावेशक लेखापरीक्षण करण्याचे निर्देशही दिल्ली उच्च न्यायालयानं दिले. नेपाळमधल्या महापुराच्या आपत्तीदरम्यान बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवता यावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी DNA नमुन्याबाबतची माहिती पाठवावी असं आवाहन चीनमधल्या भारतीय दूतावासानं केलं आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त कोडीस आराखड्याच्या स्वरूपातली ही माहिती पडताळणीसाठी चीन प्राधिकरणाकडे पाठवली जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 12 सप्टेंबरला जालन्यात आंतरवाली सराठी इथं बैठक बोलावली आहे. या बैठकीला मराठा समाजातल्या बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 10वा दिवस असून आपल्या मागण्यांवर सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केला. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मुंबईकडे जाण्याचा निर्णय बैठकीत घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीनं शोधलेल्या 58 लाख नोंदींच्या याद्या राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये लावल्या जाणार असून कुणबी दाखले मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी 10 ते 17 सप्टेंबर दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत

0: सर्व जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय राखून मराठा आरक्षणाबाबतच्या प्रत्येक मुद्द्याविषयी गांभीर्यानं कार्यवाही करावी अशा सूचना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांसह सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हिंगोलीमध्ये ऑटोरिक्षा आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 4 जण जखमी झाले. मृतांमध्ये माय लेकींचा समावेश आहे. औंढा नागनाथ ते झिरो फाटा या रस्त्यावर कळंबा पाटी ते गुंडा पाटी या दरम्यान आज दुपारी हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. संरक्षण दलांसाठी 1,10,000 कोटी रुपयांचे खरेदी प्रस्ताव मंजूर. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं खाजगीकरण होणार असल्याच्या बातम्यांचं इस्रोकडून खंडन. आणि दिल्लीतल्या इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 7 दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रमेश ठाकरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात वऱ्हाडी गीत.

याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शीतल खांडकर यांच्या आवाजात शंकर रामधनी यांचं गीत.

भावधारामध्ये आता ऐकूया वि स खांडेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं गीत. या गाण्याला स्वरसाज चढवला आहे प्रशांत कालंद्रेकर यांनी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण लियाकत अली खान यांचं सारंगी वादन ऐकलं, राग होता बागेश्री. विलंबित गत एक तालात द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ होती विश्वनाथ शिरोडकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: वा किती छान स्माईल आहे. दातांची ठेवणे सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते. खर तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करताय डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर तसंच वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवरही.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत पंडित चंद्रशेखर वझे यांचं गायन राग मारू बिहाग. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे, बोल आहेत रसिया ना जा, तर द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे, बोल आहेत माने ना जियरा. त्यांना तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांची, तर हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूयात पंडित चंद्रशेखर वझे यांचं गायन राग मारू बिहाग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित चंद्रशेखर वझे यांचं गायन ऐकलत, राग होता मारू बिहाग। विलंबित गत एक तालात निबद्ध होती, बोल होते रसिया ना जा। तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती, बोल होते माने ना जियरा। त्यांना तबला साथ होती पंडित राजेंद्र अंतरकरींची, तर हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची। हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
0: ठीक 11 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू।

रात्रीचे ठीक 11:11:45 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई आणि उपनगरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 32° सेल्सिअस इतकं होतं, तर किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 25° सेल्सिअस इतकं होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 71 तर सांताक्रूझ 74% इतकी नोंदवण्यात आली. पावसाची नोंद सांताक्रूझ इथे 1.0 मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरात हवामान ढगाळ असेल, तसंच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 32 तर किमान तापमान 26° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. रात्रीचे ठीक 11:13 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं हे गीत, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

0: अपर्णा संत यांच्या स्वरात सुधीर मोघे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: वा, किती छान स्माईल आहे. दातांची ठेवणे सुरेख आहे हा. पण गरम चहा किंवा थंड खाल्लं की लगेच दातांमध्ये चमक भरते. खर तर निरोगी दात हा निरोगी आरोग्याचा आरसा मानला जातो. या दातांची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करतायत डॉक्टर अनघा मुळे आरोग्य दर्पण मध्ये. दातांचे आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर अवश्य फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी आपली सर्वांची लाडकी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. तेव्हा अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर तसंच वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवरही.

विभावरी आपटे यांच्या स्वरात सुधीर मोघे यांनी लिहिलेलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा हा कार्यक्रम श्रोतो इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 11:30 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत रत्नाकर गोखले यांचं व्हायोलिन वादन राग झिंजोटी. मध्यलयगत रूपक्त द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकरेंची. ऐकूया रत्नाकर गोखले यांचं व्हायोलिन वादन राग झिंजोटी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण रत्नाकर गोखले यांचं व्हायोलिन वादन ऐकलं. राग होता झिंझोटी. मध्यलयगत रूपक तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ होती पंडित राजेंद्र अंतरकरेंची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत सुगम रियाज या मालिकेचा भाग 6 आता आपण ऐकणार आहोत.

नमस्कार श्रोते हो. एखाद्या गाण्याला कशा प्रकारचा ठेका असावा हे संगीतकार ठरवतो, कधी कधी रिदम अरेंजर देखील ठरवतो. अडलात ना या शब्दापाशी? रिदम अरेंजर म्हणजे कोण हे नीटसं स्पष्ट झालं नाही ना? रिदम अरेंजर म्हणजे तालवाद्य संयोजक, जो त्या चालीमधील तालाचं, ठेक्याचं, तालाच्या बाजाचं, तालामुळे गाण्याला मिळणाऱ्या न्यायाचं, तालामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीचं म्हणजेच रिदम साऊंडचं संयोजन करतो, असा कलाकार तंत्रज्ञ म्हणजे तालवाद्य संयोजक. नुकतंच काही आठवड्यापूर्वी आपण सगळ्यांनी पेपरात वाचलं असेल की पंचम दानसे म्हणजेच आर डी बर्मन यांचे तालवाद्य संयोजक श्री मारुतीराव कीर यांचं दुःखद निधन झालं. श्रोते हो, मारुतीराव कीर यांचं नाव ऐकलं तरी कानाला हात लावणारी, तोबा तोबा करणारी अनेक वादक मंडळी, अनेक संगीतकार मंडळी आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. मात्र रसिक श्रोत्यांसमोर मारुतीराव कीर यांच्यासारखे तालवाद्य संयोजक कधीच फारसे येत नाहीत. रसिकांना ओळखीचा असतो तो फक्त गायक, फार तर संगीतकार आणि त्यापुढे कवी. काही गाण्यांबद्दल हा नियम बदलतो असं मात्र म्हणावं लागेल. बदलतो याचा अर्थ हे कुशल तालवाद्य संयोजक असं काही देखणं श्रवणीय ताल संयोजन करतात की ते गाणं त्या ठेक्यामुळे ओळखलं जातं, त्या तालवाद्य संयोजकामुळे ओळखलं जातं. आपल्या या मालिकेतून आपण अशाच महत्त्वाच्या तालसंयोजनातील तत्वांबद्दल विचार आणि चर्चा करणार आहोत. त्यामुळे यापुढे जेव्हा आपण कुठल्या गाण्यातील चटकन जाणवणारं आकर्षक तालसंयोजन ऐकू तेव्हा त्या तालवाद्य संयोजकांची आपोआपच दखल घेऊ. एका गाण्याला दोन किंवा दोनापेक्षा अधिक ठेके असू शकतात. मुखड्याला वेगळा ठेका, अंतऱ्याला वेगळा ठेका असं होऊ शकतं. मुखड्यात सुद्धा पहिल्या ओळीत वेगळा ठेका आणि दुसऱ्या ओळीत दुसरा ठेका असं करता येतं. पूर्ण ध्रुपद म्हणून झाल्यावर एक तुकडा वाजवून पूर्ण ध्रुपद पुन्हा म्हटलं जात असताना लग्गी येऊ शकते. अशा तऱ्हेची अनंत कॉम्बिनेशन्स होऊ शकतात. यातून संगीतकाराला योग्य व चांगलं असं कॉम्बिनेशन वा योग्य असा ठेका आपल्या गाण्यासाठी निवडायचा असतो. म्हणजेच इथे योग्य व उत्कृष्ट पर्याय निवडणे हा त्याच्यासमोरील प्रश्न असतो. एकदा गाणं ध्वनिमुद्रित झाल्यावर त्यातील ठेका बदलता येणार नसतो. शिवाय ते गाणं आणि तो ठेका यांचा परस्पर बंध श्रोत्याच्या मनात प्रस्थापित होणार असतो. अशा वेळी ठेक्याची अचूक निवड करणे यावर पुढच्या किती गोष्टी अवलंबून आहेत आणि त्याचा किती गांभीर्याने विचार केला पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. एखाद्या गाण्याला योग्य ठेका नसेल तर चांगली चाल असूनही ते गाणं निस्तेज किंवा निष्प्रभ वाटू शकतं. इथे प्रॉब्लेम ऑफ सिलेक्शन हा किती महत्त्वाचा आहे हे दिसून येईल. दीड दीड दोन दोन हजार लूप्स म्हणजेच सोप्या भाषेत ठेके हे ठेके असलेल्या सी डी रॉम्स संगीत निर्मिती करताना वापरल्या जातात. हे झालं डिजिटल क्षेत्रातलं उदाहरण. ॲकॉस्टिक क्षेत्रात अगणित वादकांकडे भिन्न भिन्न तालवाद्य असतात. त्या वाद्यांच्या भिन्न शैली असतात. या तबला ढोलकपासून ते अगदी बगलबच्चा, चोणकं, जेंबे इथपर्यंत रेंज उपलब्ध आहे. या सगळ्यातून आपल्या गाण्याला साजेसा ठेका संगीतकाराला शोधायचा असतो. तो कधी मूर्त स्वरूपात चाल लावल्यानंतर येतो तर तो कधी त्याच्या डोक्यात आधीपासूनच तयार असतो. पूर्ण गाणं एकच ठेकात ठेवावा की काही बदल यावेत हाही मुद्दा महत्त्वाचा असतो. मुळात ठेका असावा की असू नये? ध्रुवपदात ठेका असेल तर कडव्यात फक्त पर्कशन असावं का? किंवा अशा अनंत गोष्टी संगीतकाराला गाण्याचं सौंदर्य खुलवताना ध्यानात घ्याव्या लागतात. कुठला ठेका गाण्यासाठी प्रवाही वाटेल, कुठला ठेका प्रवाही वाटणार नाही, कुठल्या गाण्यात प्रवाही ठेका चांगला वाटेल आणि कुठल्या गाण्यात तो प्रवाही नसलेला चांगला वाटेल
अशा तऱ्हेचा ताल विचार संगीतकार करत असतो. कधी कधी हा विचार अरेंजर किंवा रिदम अरेंजर देखील करतो. रात अकेली है.

0: अकेली है या शब्दांपासून कानू में मेरे या शब्दांपर्यंत दबक्या आवाजात काहीतरी सांगितल्याचा भाव चालीतून दाखवला.
1: जो भी चाहे कहिए.
0: टिपेच्या गंधारात एक मादक आणि बोल्ड असं आवाहन दिल्याचा भाव चालीतून आणल्यामुळे त्या भावाला साजेसा असा ठेक्यातील बदल इथे अतिशय दाद देण्याजोगा आहे. इथे ठेका हा शब्द पॅटर्न या अर्थानेही वापरलेला आहे. बरं का, मी रात टाकली मी कात टाकली या जैत्र जैत चित्रपटातील गाण्यात हिरव्या पानात हा कोरस येईपर्यंत

0: हिरव्या पानात ह्या कोरसपासून मात्र इथे ढोल वापरला आहे. सोलो फिमेल व्हॉइस आणि कोरस याचबरोबर गाण्यातील अप अँड डाऊन म्हणजेच उंच सखलपणा या बदलामुळे चांगलाच जाणवतो. पर्यायाने दिमडीचा ठेका व ढोलचा ठेका हे एकमेकांना पूरक ठरतात आणि गाण्याला एका उंचीवर नेऊन ठेवतात. आजच्या काळात नदीम श्रवण हे असे संगीतकार आहेत ज्यांच्या गाण्यात कुठलाही ठेका बदल येत नाही. एक ठेका जो इंट्रोनंतर सुरू होतो त्याला उंच सखलपणा देणारा दुसरा कुठलाही पॅटर्न चेंज त्यांच्या गाण्यात येत नाही. तरीही त्यांची गाणी गाजतात. प्रत्येक रिक्षा रिक्षातून ट्रक ट्रकमधून ही गाणी वाजत असतात. उदाहरणार्थ
1: उसे हसना भी होगा उसे रोना भी होगा
0: किंवा

यामुळे गाण्यात ठेका बदललाच पाहिजे किंवा गाण्यात ठेका बदलणं हे गाणं आकर्षक होण्यासाठीचं एक तत्व आहे असं काही नाही, आणि असा काही आग्रह संगीतकार बाळगत देखील नाहीत. त्याशिवाय सुद्धा गाणं चांगलं वाटतं, नव्हे ते एक प्रकारची टाळी लावून जातं. अनेक पाश्चात्य गाण्यांमध्ये ठेका बदलत नाही, फक्त मध्ये एखादा पिकअप येतो आणि परत तोच ठेका सुरू होतो. साइन लाईन वेस्टर्न रिदममध्ये तर क्रॉस लाईन इंडियन रिदममध्ये या तऱ्हेचे अनेक

वेस्टर्न रिदम आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे ते गाण्याचा भाव, गाण्याची लय चांगल्या तऱ्हेने ठेक्यातून अधोरेखित करता येणं. सावर रे सावर रे या हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतात एक छान ठेका बदल आहे. मुखड्यातच हा ठेका बदल येतो. इथे ठेका बदलल्यामुळे त्या गीताला एक निराळच परिमाण लाभलं हे आपल्या लक्षात येतं. मुळात गाणं सुरू होतं ते झपताल या ठेक्या

0: सावर रे एवढीच मुखड्यातली ओळ झपतालात आहे. त्यानंतर उंच उंच झुला या ओळींना केरव्यात म्हटलं आहे. हा केरवा सुद्धा अगदी शुद्ध केरवा नाही बरं का, तर तो एक केरव्याचा पॅटर्न आहे, एक किस्म आहे, एक प्रकार आहे. आणि
1: सुख मला विवविते सांगू कसे तुला सावर रे.
0: या ओळीनंतर परत झपतालातलं सावर रे येतं आणि एक सांगीतिक गोडीचा अनुभव देऊन जातं. असं मुद्दामून करावंसं संगीतकाराला का वाटलं असेल हा प्रश्न आपल्याला आता पडेल. परंतु प्रतिभावंत कलाकाराला मोनोटॉनी किंवा तोचतोचपणा टाळता येणं हे काही फारसं अवघड नसतं. पूर्ण गीत झपतालात ठेवून सुद्धा ते अतिशय छान वाटू शकलं असतं, कारण कवितेचं मीटर काही झपतालाचीच मागणी करणारं आहे असं नाही. म्हणजे ज्याप्रमाणे अकेले अकेले कहां जा रहे हो हमें साथ ले लो जहां जा रहे हो, त्यांना 6/8 किंवा खेमट्यातली चाल योग्य न्याय देऊ शकते. किंवा झपतालातलंच दुसऱ्या गाण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर
1: आम्ही चालवू हा पुढे वारसा,
0: हे मराठी गीत सुद्धा घेता येईल. हे झपतालात चपखल बसवलं आहे, पद्याची बांधणी त्यामुळे अधिकच सुबक वाटते. यतिभंग किंवा शब्दांची चुकीची फोड न होता या चालीमुळे त्या पद्यपंक्तींना विशेष खुमारी आली आहे. परंतु सावर रे सावर रे ही कविता आपण जर मीटरमध्ये वाचायची ठरवली तर ती खेमट्यात वाचता येते. म्हणजे सावर रे उंच उंच झुला सुखमला भिवविते सांगू कसे तुला. म्हणजेच मुळात या कवितेचं वृत्त खेमट्यात किंवा 6/8 बसवता येण्यासारखं आहे. परंतु संगीतकार श्री हृदयनाथ मंगेशकर यांनी खेमट्याला मुळापासूनच फाटा देऊन झपताल आणि 4/4 म्हणजे केरव्याचा किस्म अशा तालांमध्ये हे पद्य अतिशय चपखलपणे बसवलंय. हीच दाद देण्यासारखी मोठी बाब आहे. अंतर्यात हे गीत दादरा तालात जातं आणि त्या तालातही ते अतिशय सहज वाटतं.

कालांतराने किंवा सतत घडणारे बदल हे लाईट म्युझिकचं एक वैशिष्ट्यच आहे. कोण होतीस तू हे अगदी गाजलेलं गाणं अगदी संथ लयीतल्या दादऱ्यामध्ये आणि अगदी द्रुत लयीतील 2/4 कव्वालीच्या अंगाने या गीताची बांधणी केलेली आहे. द्रुत लयीत जेव्हा ठेक्याची नशा येते म्हणजे

चा हा लपंडाव या गीतामध्ये श्रोत्याच्या मनाला अगदी निर्भेळ आनंद देऊन जातो. या उंबरठा चित्रपटातील गीतामध्ये रूढ अर्थाने आपण या भागात विचार करत आहोत त्या अर्थाने ठेका बदल आलेला नाही, परंतु अंगी वणवाचे तला या ओळींना नक्कीच काहीतरी वेगळा ताल वाजलेला आहे. मुळात वणवा लागल्याची जी काव्यात्मक उपमा आहे ती चालीतून व्यक्त करणं हे संगीतकारासाठी एक मोठंच आव्हान होतं. परंतु चांद मातला मातला त्याला कशी आवरू इथपर्यंत वाजलेला पॅटर्न अतिशय नाजूक आहे आणि त्यानंतर येणाऱ्या ओळी म्हणजे अंगी वणवाचे तला या ओळींमध्ये धिंतांग धिंतांग धिंतांग धिंतांग अशा पद्धतीचा ठेका वाजलेला आहे.

ते नायिका जणू काही तिच्या काळजात तिच्या शरीरात काहूर माजल्याची कबुलीच देत आहे. त्यामुळे तिथेही थोडीशी थेट स्वरातली कबुली व्यक्त करण्यासाठी संगीतकाराने इथे ढोल वापरून या ओळीतला भाव नेमका साधला आहेच, परंतु एक ठळक सांगीतिक विरोधाभास चांगल्या तऱ्हेने व्यक्त केल्यामुळे ऐकताना या दोन्ही ओळीतील भावना गडदपणे अधोरेखित होतात. मगाशीच आपण की ठराविक कालांतराने किंवा सतत घडणारे बदल हे लाईट म्युझिकचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्यच आहे. हे बदल कधी तालात असतात, कधी वाद्यवृंद रचनेत असतात, कधी सुरावटीत असतात, कधी गायन पद्धतीत असतात, कधी लयीत असतात. लयीच्या बदलाचं एक छोटंसं उदाहरण इथे द्यायचा मोह होतो आहे. येई ओ विठ्ठले ही आरती आपण नेहमी म्हणतो. येई ओ विठ्ठले माझे माऊलिये, येई ओ विठ्ठले माझे माऊलिये. या आरतीत आपण लय वाढवत नेतो आणि मग पुढचं कडवं एकदम कमी लयीत सुरू करतो. पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला. एक तालाचा गोडवा, एक लयीचा गोडवा आपल्याला चाखायला मिळतो. या मालिकेच्या निमित्ताने आपण आपले कान, आपली श्रवण शक्ती अशा गोष्टी काही प्रमाणात का होईना पण टिपण्यासाठी विकसित

आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत सुगम रियाज या मालिकेचा भाग 6 आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:30:40 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

या पावसात मिलन झालं असतं तुझं आणि माझं, आणि झाली असतीस फक्त माझीच. पण छे, आज हिणवतात मज या पावसाच्या सरी. मग मीच माझं सांत्वन करतो, घेऊन आठवणींचे ओझे उरी. कळून चुकलं मला आज कोण होतीस तू, मोह मला का त्या क्षणांचा. तो तर एक आभास होता माझ्याच मनाचा.

तुझ्या तप्त श्वासांबरोबर हा पाऊसच प्रणयाचे गीत गातो. आज माझ्या अस्तित्वाची दखल मीच तुला देतो. लपून बघे कसा डोईवरी ढगाळून तो चंद्रमा. ऋणी आहे मी आज या दाटलेल्या मेघांचा. क्षणभर का होईना मजवर केले त्यांनी उपकार. आणि चंद्र आहे आज माझ्या प्रीतीचा साक्षीदार.

स्पर्श त्याचा तुझ्या देहास चिंब चिंब करीत होता. सुसाट वैरी वाराही त्यालाच साथ देत होता. शहारलेल्या अंगाला तू मोठीत दडवलं होतस. शरीराला तूच तुझ्या आलिंगन दिलं होतस. बघून तुझी ती मोहक काया तोही मंत्रमुक्त झाला. अन मनात नसतानाही पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा बरसत राहिला.

रंगारंगांच्या छटा आज विखुरल्या पंखात, मृदू एहसास त्याचा भाळवितो जीवास, काळ्या ढगांची माया छाया सर्वांगतनी, स्पर्श होता दवाचा का बावरतेस मनी, थरथराट होतो कसा कडाडता दामिनी, फुलवून पिसारानाचे मोरणी एकांतवनी।

0: बोरी बंदर स्टेशन साठी जागा राखून ठेवलेली असली तरी प्रत्यक्ष स्टेशन बांधण्याच्या हालचाली मात्र 1872-73 नंतर सुरू झाल्या. स्टेशनचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी या बांधकामात अडसर ठरणारा धोबी घाट इतरत्र हलवावा लागणार होता.
1: महालक्ष्मी स्थानकाजवळचा हा धोबी घाट म्हणजे मुंबई शहरातली सगळ्यात मोठी आणि कदाचित एकमेव ओपन एअर लॉन्ड्री आहे.
0: एप्रिल 1889 मध्ये पुन्हा काम सुरू होऊन 1890 मध्ये वाढीव घाटाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि मूळच्या धोबी तलावावरच्या धोब्यांनाही महालक्ष्मीच्या धोबी तलावावर आणण्यात आलं.
2: श्रोते हो, स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून महालक्ष्मीच्या धोबी घाटाची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 11 सप्टेंबर पर्यंत रोज सकाळी 8:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय
3: गाथा. रात्रीचं ठीक 1 आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत निशा पारसनीस यांचं गायन राग जोग कंस. त्यांना तबला साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि सारंगी साथ आहे उस्ताद फारूक लतीफ यांची. ऐकूया निशा पारसनीस यांचं गायन राग जोग कंस.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोत्यांनो नमस्कार। लावण्य रंग या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित आजचा 21वा भाग, राम कदम यांच्या जीवनामध्ये घडलेले किस्से आणि गाण्यांच्या आठवणी आपण जाणून घेत आहोत। गेल्या भागामध्ये आपण ऐकलंच की गदी माडगुळकर आणि राम कदम यांची मैत्री बरीच जमली होती, अनेक वेळेला त्यांच्या गप्पा टप्पा होत असत। अशाच गप्पा चालू असताना गदी माडगुळकरांनी राम कदमांना आकाशवाणीतलाही एक किस्सा सांगितला। गीत रामायणाचा तो काळ होता। कुठलं गीत कसं लिहिलं, एखादी चाल लावताना काय काय घडलं इत्यादी अनेक गमती जमती ते सांगत होते। त्याच वेळेला गदी माडगुळकर राम कदमांना म्हणाले, बरं का राम, अरे गीत रामायणामध्ये राम जन्मावरचं एक गाणं मला लिहायचं होतं। रात्री जेवण झाल्यानंतर मी ते गाणं लिहायला बसलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याचं रेकॉर्डिंग करायचं होतं, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मला ते गाणं रात्री लिहून काढायचं होतं। गदी माडगुळकर टेबल खुर्ची घेऊन बसले, गीत लिहायला घेतलं, पण काही केल्या ते गाणं मनासारखं काही कागदावर उतरत नव्हतं। एक दोन तीन ओळी कागदावर लिहायच्या आणि तो कागद पुन्हा गुंडाळा करायचा आणि कोपऱ्यात टाकून द्यायचा, पुन्हा नवीन कागद घ्यायचा, पुन्हा दोन ओळी लिहायच्या, पुन्हा त्या कागदाचा चोळामोळा करायचा आणि कागद कोपऱ्यामध्ये टाकून द्यायचा। मध्यरात्र उलटून गेली। गदिमांच्या पत्नी म्हणजे विद्याताई टेबलाच्या बाजूलाच बसूनच झोपल्या होत्या आणि गदिमांचं एकीकडं गीतलेखन चालू होतं। थोडंसं कागदावरती लिहायचं, त्याचा बोळा करायचा आणि बाजूला टाकून द्यायचं। असं करता करता रात्रीचे 2 वाजले। 2 वाजण्याच्या सुमाराला विद्याताईंना जाग आली। त्यांनी उठून बघितलं तर गदी माडगुळकर खुर्चीवर बसून लिहित आहेत, पण सगळी खोली मात्र कागदाच्या बोळ्यांनी भरून गेलेली आहे। ते बघितल्यावर विद्या

ताई म्हणाल्या, काय हो, अजूनही गाणं लिहिताय तुम्ही? आज गाणं लिहायला एवढा त्रास का होतोय तुम्हाला? त्यावेळेला गदिमा मिश्किलपणे म्हणाले, अगं, राम जन्मावरचं गाणं लिहायचं आहे ते. कुणा गजानन दिगंबर माडगुळकराचा जन्म नाही आहे तो, साक्षात प्रभू रामचंद्रांचा जन्म होण्यावर म्हटल्यानंतर गाणं लिहायला एवढा तरी त्रास होणारच ना. अशा काहीतरी गमती जमती आणि किस्से गाण्याच्या वेळेला घडायचे आणि गदिमा रामकदमांना असे किस्से आवर्जून सांगायचे. चला, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ईर्ष्या चित्रपटातलं एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर या चित्रपटाविषयी बोलूया.

श्रोते हो, मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध नायक ज्याचा मराठीतील देवानंद म्हणून उल्लेख केला जातो त्या सूर्यकांत यांनी निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. ईर्षा नावाच्या चित्रपटाची ते निर्मिती करत होते. वास्तविक त्यांच्या स्वतःच्या घरची परिस्थिती फार चांगली नव्हती, ओढाताणच होत होती. तरीही त्यांनी ईर्षेनं हा चित्रपट निर्माण केला आणि त्याचं संगीत राम कदमच तयार करत होते. रेकॉर्डिंगच्या मुहूर्तासाठी सूर्यकांत यांना आशाताईंचा आवाज हवा होता. आशाताईंना देखील मुहूर्ताला बोलवा असं ते सांगत होते, पण आशा भोसले त्यावेळेला फार बिझी असल्यामुळं त्या मुहूर्ताला येणं अवघड होतं. पण दैव अनुकूल असलं की सारं काही होतं असं म्हणतात, आणि खरोखरच आशाताई मुहूर्ताला आल्या. देखील गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं, आशाताईंना मानधन दिलं गेलं, पावती झाली.

एवढ्यात कुणाच्या तरी बोलण्यावरून आशाताईंना समजलं की चित्रपटाचे निर्माते स्वतः सूर्यकांत आहेत. हे लक्षात येताच त्यांनी ते पैसे लगेच परत केले. सूर्यकांत यांनी आशाताईंना मानधन घ्या म्हणून विनंती केली, पण आशाताई म्हणाल्या ही नव्या वर्षाची भेट आहे आणि तो 1978 सालचा जानेवारीचा पहिला आठवडा होता. केवळ आशाताईंना सूर्यकांत यांच्या घरची परिस्थिती माहीत होती म्हणून त्यांनी काहीही पैसे न घेता या चित्रपटातली गाणी गायली. आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

अभिनेते आणि निर्माते सूर्यकांत एकदा गाणं रेकॉर्डिंग करायचं होतं त्यांना, पण रेकॉर्डिंग रूम बुक करण्यासाठी पैसे कमी पडत होते. मग त्यांनी सुलोचना लाटकर यांच्याकडे शब्द टाकला. सुलोचनाबाई म्हणजे मराठी कलावंतांचं मदत मागण्याचं हक्काचं ठिकाणच होतं. त्याही अगदी मनापासून सगळ्यांना मदत करत असत. त्यांनी सूर्यकांतना देखील त्या काळामध्ये आवश्यक ती मदत केली. ईर्ष्या चित्रपटामध्ये जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली 6 गाणी होती, पण वैशिष्ट्य म्हणजे 6 च्या 6 गाणी मराठीतले वेगवेगळे जे गीत प्रकार होते त्यावर आधारित होती. म्हणजे एक वासुदेव गीत होतं, कीर्तन रूपी एक गाणं होतं, एक झगडा होता, एक लावणी होती, एक नागपंचमीचं गाणं होतं, एक भिकारी आणि एक भावगीत, असे सगळे गीत प्रकार या चित्रपटामध्ये त्यांनी घेतले होते. त्यातलं ध्रुववाळाचं कीर्तन सुधीर फडके यांच्याकडून राम कदम यांनी गाऊन घेतलं होतं. गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं आणि सुधीर फडके देखील मानधन घ्यायला तयार होईना. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी निर्माता असताना सूर्यकांतनं आमची कधीच अडवणूक केली नाही, उलट इतकं सांभाळून घेतलं की ते मी कधीच विसरू शकणार नाही. आणि मग सूर्यकांत निर्माता असताना मी गाण्याचं मानधन कसं घेऊ? परंतु सूर्यकांत यांनी फारच आग्रह केल्यानंतर त्यांचा मान म्हणून सुधीर फडके यांनी त्या गाण्याचं मानधन म्हणून फक्त 1 रुपया घेतला. एवढे कलावंतही मोठे होते आणि त्यांचं मनही मोठं होतं. यानंतरची कलावंतीण चित्रपटातली लावणी आपण ऐकणार आहोत. ती उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली आहे. रात झुरती या चंद्रासाठी गं.

0: सूर्यकांत चित्रपट काढतायत, आशा भोसले, सुधीर फडके, सुलोचनाबाई ही मराठी मंडळी त्यांना मदत करतायत, हे सगळं बघून मराठी कलावंतांनाही आनंद झाला. त्यांनी सूर्यकांत यांचं कौतुक केलं. ईर्ष्याचं शूटिंग भेडसगाव इथं झालं. तिथल्या नलगे यांनी देखील सूर्यकांतांना खूपच मदत केली. ईर्ष्याच्या चित्रीकरणामध्ये थोडी दिरंगाई व्हायला लागली, अडचणी यायला लागल्या. तेव्हा कुणीतरी सूर्यकांतला त्यांनी केलेल्या नवसाची आठवण करून दिली. त्यांनी तासगावच्या गणपतीला चांदीचे डोळे वाहून नवस पूर्ण केला अशी ही एक आठवण राम कदमांनी लिहून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर ईर्ष्या चित्रपट लगेच पूर्णही झाला. कलावंतीण चित्रपटातच कसा उचकीनं घातला पिंगा ही अतिशय गाजलेली लावणी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली आहे, तीच आपण ऐकूया.
1: मध्यानरातीला एकाएकी उचकी लागली बाई, पाणी प्याली साखर खाल्ली तरी ती थांबली नाही. अशा येला आठवण काढून

बी जे पटेल आणि त्यांचे सहकारी चेलाराम भाटिया यांनी स्वतः कलावंतीण या चित्रपटाची निर्मिती केली. याला देखील राम कदम यांचंच संगीत होतं. या चित्रपटात शोभा गुरटू यांच्याकडून एक बैठकीची लावणी म्हणून घेतली होती हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. या चित्रपटातली देखील जगदीश कमोडकरांची गाणी गाजली होती, पण कथा चांगली असून देखील चित्रपटाने जबरदस्त मार खाल्ला. चेलाराम भाटिया यांना आर्थिक फटका सहन करावा लागला, पण त्यांचं मराठीवरचं प्रेम पाहून राम कदम भारावून गेले आणि त्याच वेळेला ते त्यांना म्हणाले, तुमच्या पुढच्या चित्रपटाचं संगीत मी पैसे न घेता करीन. आणि त्यांनी तो शब्द पुढं पाळला देखील. श्रोते हो, आता शोभा गुरटू यांनीच गायलेली जगदीश केवडकरांची रचना आपण ऐकूया कलावंतीण या चित्रपटातली.

0: चा आहो पिकल्या पानाचा देत की हो तिरुबा पिकल्या पानाचा।
1: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला। अभिराम सराफ आपला निरोप घेतोय, नमस्कार।
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
3: श्रोते हो, नमस्कार। आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत। मराठी साहित्याची परंपरा अत्यंत समृद्ध आणि विविधरंगी आहे। आजच्या भागात आपण अशा दोन महान साहित्यिकांच्या शब्दसृष्टीचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी आपल्या कसदार आणि चिंतनशील लेखनाने मराठी साहित्यात एक अद्वितीय स्थान निर्माण केलं, आणि ते म्हणजे श्रीनिवास कुलकर्णी आणि द. भा. धामणसकर। श्रीनिवास कुलकर्णी यांच्या साहित्यातून मानवी भावभावनांचे नाजूक ताणेबाणे, निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण आणि अनुभवांची सखोलता अत्यंत प्रत्ययकारीपणे व्यक्त होते। त्यांच्या कलाकृतीमधून त्यांनी समृद्ध केलेल्या ललित गद्याचा प्रवास आपल्या लेखातून उलगडत आहेत डॉक्टर सोमनाथ कोमरपंत। वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा।
4: साहित्यप्रेमी रसिकहो, नमस्कार। 1960 नंतरच्या कालखंडात सर्वच प्रकारच्या मराठी साहित्याला नवे धुमारे फुटले। नववाङ्मयीन प्रमेय आणि नवसाहित्याचा प्रवाह दृढमूल होऊ लागला। साहित्य, संगीत, चित्रकला अशा सर्वच क्षेत्रात नवपरिवर्तन दिसू लागलं। प्रत्येक लेखक, कवी जुने संकेत मोडून कालप्रवाहानुसार वाङ्मयीन क्षेत्रात नवा आशय आणि नव्या अभिव्यक्तीच्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करू लागला। जुन्या भाषेची वळणं आणि वाकण मोडून नवीन प्रयोगशीलता आणण्याचं काम करू लागला। 1960 दशकात प्रचलित ललित लेखनाला अशी सहज सुलभ नववळण देऊ पाहणारं, कवितेत न मावणारा आशय आपल्या काव्य

कलात्मक अनुभूतींना ललित निबंधामधून टिपणारं एक ठळक नाव म्हणजे लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी. जुनी पिढी आणि नवी पिढी यामध्ये जीवनमूल्य आणि वाङ्मयीन मूल्य याबाबतीत संघर्ष चालत असतो. त्यातून घडून येणाऱ्या मंथन प्रक्रियेतून नव्या प्रवाहांचा आणि नव्या प्रवृत्ती प्रवाहांचा जन्म होतो. पाश्चात्य जीवनप्रवाह आणि इंग्रजी साहित्य यांचं परिशीलन केलेले प्राध्यापक श्रीपू भागवत यांनी या संक्रमणावस्थेत सत्यकथा मासिकाला नवी रूपकळा प्राप्त करून दिली आणि याच पार्श्वभूमीवर श्रीनिवास कुलकर्णी यांनी लखलखीत नाममुद्रा निर्माण करणाऱ्या डोहचं लेखन सुरू केलं. आत्माविष्कारार्थ निर्माण झालेल्या डोहची साहित्य निर्मिती ही मौलिक स्वरूपाची ठरते. श्रीनिवास कुलकर्णी यांना सृष्टी आणि सृष्टीतील पक्षी प्राणी यांचं कुतूहल वाटतं. त्यांचं हे निरागस कुतूहलच त्यांनी डोह या ललित निबंधात्मक कादंबरीतून शब्दांकित केलं. या अभिनव स्वरूपाच्या यक्षनगरीत नक्की काय काय आढळतं? औदुंबराच्या परिसरात अंकलखोप इथं श्रीनिवास कुलकर्णी यांचा जन्म झाला. हा परिसर त्यांनी रूपरस गंध स्पर्श नाद या संवेदनांसह चैतन्यमय केला. या सृष्टीचित्रणात निरागसपणे नवनिर्मिती करण्याची ओढ होती. अनोखी सौंदर्यदृष्टी कुलकर्णींना लाभलेली होती. वास्तवभूमीवर कल्पनाविश्वात न रमता घट्टपणे उभे राहून ते भवतालाचं सूक्ष्म निरीक्षण करतात. सृष्टीतील अणुरेणू त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. त्यांची संवेदनशीलता इतकी तीव्र आणि उत्कट आहे की जणू काही बालकवींच्या काव्यविश्वात आपण वावरत असतो. आजोबांपासून चालत असलेल्या चित्रकलेचं त्यांनी जाणीवपूर्वक जतन केलं आहे. त्यामुळे ते लेखनातून चित्रमय सृष्टी निर्माण करतात, सृष्टीचं प्रतिरूप आपल्यासमोर ठेवतात. त्या सुकुमार शैलीशी आपण एकरूप होऊन जातो आणि विस्मयानं भारावतो देखील. ही सारी किमया कशामुळे घडत असेल? वडिलांचा चित्रकलेचा वारसा त्यांनी लेखन प्रक्रियेत आणि सुंदर हस्ताक्षरात सामावून घेतला. आईकडून वाचनाचे संस्कार घेतले. औदुंबराचा परिसर त्यांनी अंतःचक्षूंनी निहाळला, कारण त्यांचं कुमारवयीन आयुष्य त्याच परिसरात गेलं होतं. त्या समृद्धीचा, त्या गर्भश्रीमंतीचा प्रत्यय त्यांच्या आशयामधून व्यक्त होतो. ते आपल्या व्यक्तिमत्वातील हळुवारपणा कळत नकळत अभिव्यक्तीत मिसळून टाकतात. त्यामुळेच त्यांचा ललितबंध लालित्यानं ओथंबून येतो. शब्द समाधीच लाभलेली असते त्यांना. श्रीनिवास कुलकर्णी यांचे डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा हे ललित निबंध संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ही सगळीच पुस्तकं साहित्य रसिकांनी उचलून धरली. सामान्य वाचकांपासून ते समीक्षक, सर्जनशील कवी, लेखकांपर्यंत सर्वांच्याच मनावर डोहने मोहिनी घातली. पु ल देशपांडे यांना तर पद्मसहस्रबुद्धे यांनी काढलेलं डोहचं मुखपृष्ठ एवढं आवडलं की त्यांनी आपल्या दिवाणखान्यात ते दर्शनी भागात ठेवलं होतं. डोहचं अंतरंगही त्यांना भावलं होतं. या ललित निबंध शैलीचं माध्यम जरी गद्याचं होतं तरी काव्यात्म अनुभूतीनं ते ओथंबलेलं होतं. हे शब्दशिल्प अनुभवताना आपल्या अंतःश्रुती जागृत ठेवावे लागतात. आम्ही वानरांच्या फौजा, मृगजळातील यक्षघराला जुन्या जन्मींची माणसं, रात्र दिवाभीतीची, मनातल्या उन्हात वारावाहे ऋणझुणा, शब्दांच्या संध्याकाळी, पाणी, सुसरीचे दिवस आणि चौघडा झणाणे हे सारेच ललित निबंध अत्यंत रमणीय आणि सरस आहेत. या लेखकाच्या भावविश्वात वनस्पती, पशुपक्षी, नदीप्रवाह, त्याचा डोह, त्याच्या सहचर्यानं येणाऱ्या सुसरी, वानर, वड, पिंपळ इत्यादी, वृक्षविशेष, घरातील आप्त आणि परिसरातील माणसं या सर्वांचे तपशील वातावरणाला जिवंतपणा आणतात. या संग्रहाला श्रीनिवासजींनी डोहापलीकडे हे शीर्षक सुचवलं होतं, पण डोह या शीर्षकात अधिक गहिरेपणा आहे असं श्रीपू भागवतांनी त्यांना सुचवलं. सोन्याचा पिंपळ हा त्यांचा ललित निबंध संग्रह अनुभूती दर्शनाच्या बाबतीत आगळा वेगळा आहे. अतींद्रिय अनुभवांचं विश्व त्यामध्ये श्रीनिवासजींनी उभं केलं आहे. पाण्याचे पंख या ललित निबंध संग्रहात आपलं घर, घरासभोवतालचा परिसर आणि त्यात वावरणाऱ्या लहान मुलांचं भावविश्व त्यांनी तन्मयतेने रंगवलेलं आहे. कोरडी भिक्षा
हा श्रीनिवासजींच्या

0: परिणतावस्थेतील ललित निबंध संग्रह, ज्यामध्ये 1972 ते 1997 या कालखंडात लिहिलेले एकूण 16 ललित निबंध आहेत. मानवी वृत्ती प्रवृत्तींचं सूक्ष्म चित्रण यांनी त्यात केलेलं आहे. या साऱ्या लेखन संपदेबरोबरच 1987 पासून त्यांनी मौज वार्षिकाचं अत्यंत निगुतीनं संपादन केलं आणि वाङ्मयीन जगतात मौज वार्षिकाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ललित लेखनाच्या प्रचलित पायवाटा मोडून मिताक्षरातून अर्थघन आशय अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य जात आहे साध्या सुध्या अलंकार विरहित छोट्या छोट्या वाक्यांमधून तलम पोत असलेलं अक्षरविश्व ज्यांनी निर्माण केलं, ज्यांची काव्यात्मक अनुभूती वाचकाला आल्हाद देते, बोट धरून त्याला बालपणात नेते असं अनुभूतीविश्व हे केवळ श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचंच असू शकतं, अन्य कोणाचं नाही.
1: श्रोते हो, द भा धामणसकर यांची कविता अल्पाक्षरी पण अतिशय सखोल आणि चिंतनशील, बडेजाव नसलेली, शांत पण मनाच्या खोलवर ठसणारी. त्यांची शब्दरचना आणि मानवी जगण्याचं तत्वज्ञान यामुळे धामणसकरांचे काव्यसृष्टीतील योगदान अत्यंत वेगळे आणि मोलाचे ठरते. त्यांच्या या साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला आहे डॉक्टर वैशाली जावळेकर यांनी. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.
0: साहित्यप्रेमी श्रोते हो, नमस्कार. 1980 दशकातील द भा धामणसकर हे एक महत्वाचे मानले गेलेले कवी आहेत. वाङ्मयाच्या इतिहासात धामणसकर यांचा समावेश ग्रामीण कवींमध्ये केलेला आढळतो. रूढार्थानं ज्याला ग्रामीण वास्तव म्हटलं जातं त्या वास्तवाचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष संदर्भ त्यांच्या कवितेला नाही. ग्रामीण कृषी संस्कृतीशी निगडीत असं वास्तव धामणसकरांच्या कवितांमधून प्रकटत नाही हे नमूद करायला हवं. मात्र ग्रामीण स्थलावकाशाशी संबंधित निसर्ग हा घटक त्यांच्या कवितांमधून वारंवार वेगवेगळ्या रूपात अवतरलेला आहे. 1980 काळात अतिवृष्टी, दुष्काळ, पीक नासाडी अशा नैसर्गिक आपत्तींनी ग्रामीण कवींचं भावविश्व भरडून निघालं होतं. पण धामणसकर यांच्या कवितेतून प्रकटलेला निसर्ग आक्रमक नाही, तो माणसाशी जवळकीचं नातं सांगतो. निसर्गातील विविधता आणि त्या विविधतेशी माणसाचं असलेलं अद्वैती नातं त्यांच्या कवितांच्या चिंतन मननाचा विषय दिसतं. द. भा. धामणसकर यांची कविता प्रामुख्यानं मौज, दीपावली, गंधाली, कालनिर्णय, सांस्कृतिक, कवितारती अशा अंकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. 80 प्राक्तनाचे संदर्भ या संग्रहाद्वारे त्यांची कविता रसिकांसमोर आली. त्यानंतर बरेच काही उगवून आलेले हा त्यांचा दुसरा संग्रह जवळपास 27 म्हणजे 2009 प्रकाशित झाला आणि तिसरा कविता संग्रह भरून आलेले आकाश 2016. त्यांचे तीनही कविता संग्रह मौजेनं प्रकाशित केले आहेत. तीनही संग्रह मिळून जवळपास त्यांच्या 250 कविता आहेत. प्राक्तनाचे संदर्भ या संग्रहात 1957 ते 1981 या कालावधीत लिहिलेल्या 101 कविता आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की धामणसकर बहुप्रसव कवी नाहीत. चिंतनात्मकता आणि सौंदर्यात्मक अनुभवदृष्टी यांचं रसायन त्यांच्या कवितेत एकरूप झालेलं दिसतं. भौतिक विश्व आणि कवीचं अंतर्मन, सभोवताल आणि भव्य दिव्य असा निसर्ग अशा दुहेरी पातळीवर त्यांची कविता वाचकांशी संवाद साधते. निसर्ग हा त्यांच्या कवितेमध्ये श्वासोश्वासासारखा वाहतो. प्रेम करणं ही माझी उपजत प्रेरणा आहे. मी करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर, उन्हावर, चांदण्यावर आणि माणसांवर देखील. त्यांच्या कवितेतील अनुभव विश्व निसर्गाविषयी जसं कथन करतं तसंच ते निसर्ग आणि माणूस यामधील परस्पर सौहार्दाची गरज व्यक्त करतं. कुणाएकीच्या केसातील अनंताचे फूल पाहून तिच्या अंगणात अनंताचं झाड असेल या जाणीवेनं एक नाजूक तरल संबंध दोन अनोळखी व्यक्तींमध्ये निर्माण होतो. अशा प्रकारचा भावविचार धामणसकरांच्या अनंताचे फूल या कवितेतून व्यक्त होतो. मी पृथ्वीचा, पाण्याचा चुकून शिडकावा झाला तरी उमलून येणारा अशा शब्दात मीचा निसर्गाशी असलेला गाभ्याचा संबंध

0: की वारसा हक्काने जणू त्याला कुठेच कधीच एकटं वाटणार नाही, एवढं मात्र बघा. मानवी जीवनातील असंख्य समाज निसर्ग संबंध धामणसकर त्यांच्या कवितेतून रेखत जातात. निसर्ग हा कवीच्या मनात सकारात्मक जीवन जाणीव पेरतो, जे कृष्णमूर्ती यांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव धामणसकरांच्या कवितेत प्रतिबिंबित होतो. जिथे माणूस आणि निसर्ग यांच्यातील अद्वैत अनुभवणं हीच आत्मदर्शनाची एक अद्भुत जाणीव आहे, आणि अशी आत्मदर्शनाची जाणीव ही करुणेची रुजवण करते. मानवजातीविषयक कळवळ्याची प्रेरणा धामणसकरांच्या कवितेत जागोजागी विखुरलेली आहे. भोवताली निसर्गाचा अमानुष विध्वंस घडत असताना सृजनशील वाचकाच्या मनात सौंदर्याचं, परिपक्वतेचं आणि कारुण्याचं बीज पेरण्याची क्षमता असलेली द. भा. धामणसकर यांची कविता सहज, सोपी आणि मनाला स्पर्शणारी आहे. त्यांनी आपली कवितेविषयीची जाणीव भरून आलेले आकाश या संग्रहात व्यक्त केली आहे. ते म्हणतात, कविता लिहायची म्हणजे भक्ताची लीनता घेऊन सत्याच्या म्हणजेच देवाच्या अधिक जवळ जाण्याची संधी स्वीकारायची. सत्यातच वस्तीला असलेल्या शिवाचा, सुंदराचा साक्षात परिचय होण्यासाठी प्राणच जणू पणाला लावायचे. परिचय होण्यासाठी प्राणच जणू पणाला लावायचे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात श्रीनिवास कुलकर्णी आणि द. भा. धामणसकर यांच्या साहित्याचा आढावा घेणारा आठवणीतील पानं हा विशेष कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं डॉक्टर सोमनाथ कोमरपंत आणि डॉक्टर वैशाली जावळेकर यांनी. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं उमा कुलकर्णी यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण श्रीनिवास कुलकर्णी आणि दाभाग धामणकर यांच्या साहित्यांचा वेध घेणारं रूपक आठवणींच्या पानातून हे ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 2:25 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: Alo, alo, alo.
1: अगं काय आलो आलो कसं चालताय तुम्ही मला तास लागत अगं चला की लवकर ए बाबा जरा थांब थांब थांब अगं ए मंजुळे अगं ए गंगे अहो यशवंत दादा चला की लवकर अहो असं काय

भावधारा आपण ऐकत होतात ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 3 वाजले आहेत. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत भावधारा.

केले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरे मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विजून, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेला।

अजून आठवतं, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं.

भावधारा आपण ऐकत होता ते आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 3:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 4 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत किरीट खान यांचं सतारवादन राग अहिर भैरव. त्यांना तबला साथ आहे दिलशाद खान यांची. ऐकूयात किरीट खान यांचं सतारवादन राग अहिर भैरव.

Thank you.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण वंदना कट्टी यांचं गायन ऐकलं, रागोता गुजरी तोडी. त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची, तर हार्मोनियम साथ होती प्रकाश वगळ यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5 वाजले आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची